0: André. Luiz.
1: Cara, é ruto, né?

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 2 ज्येष्ठ शके 1947 अर्थात 23 मे 2026. सकाळचे 5:58 आणि 52 सेकंद झाले आहेत. आमच्या आजच्या पहिल्या सभेच्या कार्यक्रमांना आम्ही आता प्रारंभ करीत आहोत. नमस्कार रत्नागिरी. आजच्या या पहिल्या प्रसारण सभेत रेडिओ मित्र मी मोरेश्वर मधुकर जोशी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सभेचा प्रारंभ मंगलध्वनीनं.

श्रुतयो आज दुर्गाष्टकमी मंगल प्रभात कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया श्री अंजनेय स्तोत्र गातायत पी बी श्रीनिवास.

मंगल प्रभात कार्यक्रमात आता ऐकूया पंडित हृदयनाथ मंगेशकर, आशा भोसले आणि सहकलाकार यांनी गायलेले पी सावळाराम रचित ही भूपाळी, संगीतकार दत्ता डावझेकर।

नाम घेता मुखी राघवाचे, दास रामाचा हनुमंतनाचे। मंगलप्रभात कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर फडके आणि सहकलाकार यांनी गायलेली अण्णा जोशी यांची ही रचना, संगीतकार नीळकंठ अभ्यंकर।

अनुराधा मराठे यांनी गायलेली, संत कान्होपात्र यांची रचना त्याचं पण ऐकली. संगीतकार होते डॉक्टर धनंजय दैठणकर. मंगलप्रभात कार्यक्रमात आता ऐकूया शमिका भिडे यांनी गायलेली संत तुकाराम महाराजांची अभंगरचना, संगीतकार अवधूत बाम.

मंगल प्रभात कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया पुष्पा पागधरे यांनी गायलेली गौतम सुत्रावे यांची ही रचना. संगीतकार मधुकर पाठक.

पुष्पा पागधरे आणि सहकलाकार यांनी गायलेली रचना आत्ताच आपण ऐकली. कार्यक्रमात आता ऐकूया ही हिंदी भजन रचना. गायक कलाकार, गीतकार आणि संगीतकार हरिओम शरण.

हरिओम शरण यांनी गायलेली हिंदी भजन रचना आत्ताच आपण ऐकली. मंगलप्रभात कार्यक्रमात आता ऐकूया समूह स्वरातली कवी इकबाल यांची ही उर्दू देशभक्तीपर गीत रचना, संगीतकार सतीश भाटिया.

सारे जहां से अच्छा इन दोस्त था हमारा। कवि इकबाल यांची ही उर्दू देशभक्तीपर गीत रचना आत्ताच आपण ऐकली। संगीतकार होते सतीश भाटिया आणि या रचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।

0: श्रोतो, आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: नारळातून हवंय भरघोस उत्पन्न, मग जुन्या पद्धतीनं करा रामराम. स्वराज्य अॅग्रो सोबत मिळवा बँकेच्या एफडी पेक्षाही जास्त परतावा. संपर्क 80 80 18 82 18.
0: आता प्रसारित करीत आहोत कृषी वाणी, शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेला दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात तूर लागवड याविषयीची माहिती आता आपण ऐकणार आहोत. या माहितीचं वाचन केलं रेडिओ सखी ऋचा गद्रे यांनी.
2: नमस्कार शेतकरी बंधूनो. शेतकरी बंधूनो, कोकणात तूर हे पीक प्रामुख्याने खरीप हंगामात भात खचराच्या बांधावर घेतलं जातं. तसंच हे पीक काही अंशी खरीप हंगामात वर्कस जमिनीवर सलग अथवा आंतरपीक किंवा मिश्रपीक म्हणून देखील घेतलं जातं. तूर पिकाला मध्यम ते भारी पाण्याचा निचरा होणारी, मुळं खोलवर जाऊ शकणारी भुसभुशीत जमीन मानवते. खार आणि पाणथळ जमिनीत हे पीक चांगलं येत नाही. पहिलं पीक काढल्यानंतर जमीन योग्य वापशावर येताच खोल नांगरणी करावी आणि उन्हात जमीन चांगली तापू द्यावी. त्यामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारून उत्पादकता वाढायला मदत होते. नांगरणीनंतर कुळवणी करून ढेकळं फोडावीत आणि फळी मारून जमीन समपातळीत आणावी. तुरीच्या कोकणतूर 1, ICPL 87, T21 मीपुला या सुधारित जाती आहेत. मंडळी, पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्याला 2.5 ग्रॅम थायरम जोडावं आणि त्यानंतर 25 ग्रॅम रायझोबियम गुळाच्या थंड द्रावणात मिसळून लावावं. तूर पिकाचा कालावधी तुलनात्मकदृष्ट्या इतर कडधान्य पिकांपेक्षा जास्त असल्याने पेरणी नियमित पावसाळा सुरू होताच जून महिन्यात लवकरात लवकर करावी. कोकणात पेरणी उशिरा केल्यास बियांचा रुजवा योग्य प्रकारे होत नाही, तसंच उत्पादनात घट येते. सलग पीक घ्यायचं असल्यास हलक्या जमिनीत 60 बाय 75 सेंटीमीटर तर मध्यम ते भारी जमिनीत 75 बाय 90 सेंटीमीटर अंतरावर पेरणी करावी. वाणाचा कालावधी आणि पेरणी अंतरानुसार हेक्टरी 15 ते 20 किलो बियाणं लागतं. मंडई, तुरीच्या सलग पिकासाठी हेक्टरी 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि आवश्यकतेनुसार 50 किलो पालाश पेरणीच्या वेळी बियाण्याच्या खाली मातीत चांगलं मिसळून द्यावं. पेरणीनंतर 10 दिवसात नांगे भरावेत, तसंच आवश्यकता असल्यास विरळणी करावी. पिकात 15 ते 20 दिवसानंतर कोळपणी करावी, तसंच 1 ते 2 बेंडण्या करून पीक 30 ते 45 दिवसांचं होईपर्यंत शेत तणविरहित ठेवावं. तूर खरीप हंगामातलं पीक असल्याने ते पावसावर वाढतं. पावसामध्ये जास्त काळ खंड पडल्यास सिंचन सुविधा उपलब्ध असेल तर पीक फुलोऱ्यात शेंगा भरण्याच्या अवस्थेत संरक्षित पाणी दिल्यास उत्पादनामध्ये वाढ होते. पीक फुलोऱ्यात आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना शेंगा पुखरणारी अळी, पिसारी पतंग, शेंगांवरील माशी आणि काळे सोंडे या किडींमुळे 30 ते 40% नुकसान होतं. या किडींचं नियंत्रण एकात्मिक कीड व्यवस्थापनाने करावं. अगोदरच्या पिकानंतर खोल नांगरणी, निंबोळी पेंड आणि सेंद्रिय खतांचा वापर, पिकांची फेरपालट, आंतरपिकं आणि मिश्रपिकं आणि रासायनिक उपायांचा एकात्मिक वापर केल्यास

0: अळींचं प्रमाण कमी राहतं. घाटे अळीच्या व्यवस्थापनासाठी घाटे अळीचा विषाणू 250 LE हेक्टरी या प्रमाणात शेतात सायंकाळी फवारावं. साधारणपणे 75 ते 90% शेंगा वाळल्यावर पिकाची धारधार विळ्याने कापणी करावी. कापणीनंतर बांधलेल्या पेंढ्या वाळल्यावर शेंगा काठीने बडवाव्या आणि उफणणी करून दाणे आणि भुसा वेगळा ठेवावा. तेव्हा तुरीची लागवड येत्या खरीप हंगामात नक्की करा. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.
1: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेल्या या दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात आज आपण तूर लागवड याविषयीची माहिती ऐकली. या माहितीचं वाचन केलं होतं रेडिओ सखी ऋचा गद्रे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 2:02. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.
2: नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी स्क्रीन टाईम आणि मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती.
3: स्क्रीन टाईम आणि मानसिक आरोग्य. नमस्कार मित्रांनो. बरं, आजचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मला सांगा, आज सकाळी डोळे उघडल्या उघडल्या तुम्ही सगळ्यात आधी काय केलं? देवाची प्रार्थना की खिडकीतून बाहेरचं आकाश पाहिलं? बहुतेकांचं उत्तर असेल मोबाईल चेक केलं. कधी व्हॉट्सॲप, कधी इंस्टाग्राम रील्स, तर कधी ईमेल्स. आपला दिवस सुरू होतो स्क्रीनने आणि संपतोही स्क्रीननेच. पण श्रोतहो, कधी विचार केलाय का की ही वाढती स्क्रीन टाईमची समस्या आपल्या डोळ्यांसोबतच आपल्या मनाचं काय करते? आज आपण कनेक्टेड तर राहतो पण फक्त वायफायने. मनाने आपण एकमेकांपासून दूर चाललो आहे. तासनतास दुसऱ्यांचं झगमगीत आयुष्य सोशल मीडियावर पाहताना न कळत आपण आपली तुलना त्यांच्याशी करू लागतो. त्याचा पगार किती, ती किती फिरती आहे, मीच मागं राहिलो आहे का? आणि मग सुरू होतो तो म्हणजे तणाव, स्ट्रेस आणि न्यूनगंड. तुम्हाला माहिती आहे, आपण जेव्हा सतत नोटिफिकेशन चेक करतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचं रसायन रिलीज होतं. हे एक व्यसनासारखं आहे. फोन हातात नसेल तर अस्वस्थ वाटणे, चिडचिड होणे, यालाच आपण डिजिटल अँग्झायटी असे म्हणतो. श्रोते हो, तंत्रज्ञान वाईट नाही आहे पण त्याचा अतिवापर आपल्या झोपेवर परिणाम करतो आहे. रात्री उशिरापर्यंत तो निळा प्रकाश डोळ्यांवर पडल्यामुळे आपली झोप उडते आणि ज्याची झोप पूर्ण होत नाही त्याच्या मानसिक आरोग्याचा डोलारा कोसळायला वेळ लागत नाही. मुलांच्या बाबतीत तर हे अधिक गंभीर आहे. मैदानावरची खेळ सुटले आणि मोबाईलमधली व्हर्च्युअल दुनिया जवळ आली, यामुळे मुलांमध्ये एकाकीपणा वाढतो आहे. मग यावर उपाय काय? फोन फेकून द्यायचा का? नक्कीच नाही. गरज आहे ती डिजिटल डिटॉक्सची. दिवसातला किमान 1 तास नो गॅजेट आवर म्हणून पाळा. जेवताना मोबाईल बाजूला ठेवा आणि घरच्यांशी गप्पा मारा. झोपण्यापूर्वी किमान 1/2 तास आधी स्क्रीन बंद करा आणि एखादं पुस्तक वाचा. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातले सुंदर क्षण कॅप्चर करण्याच्या नादात ते जगायला विसरू नका. रील्सच्या स्क्रोलिंगपेक्षा वाऱ्याची झुळूक अनुभवण्यात जास्त सुख आहे. तर मित्रांनो, आज ठरवूया स्क्रीन टाईम थोडा कमी करूया आणि मनाचा मोकळा श्वास थोडा वाढवूया. तुमचं मानसिक आरोग्य हीच तुमची खरी संपत्ती आहे. धन्यवाद.
2: श्रोतेहो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण बालरोगतज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी स्क्रीन टाईम आणि मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, पाण्याचं महत्त्व अगदी पूर्वापारपासून आपल्या संतांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. वनिता मंडळ कार्यक्रमात आसावरी काळे सादर करतायत याच विषयावरचं कीर्तन.

अवश्य ऐका पाण्याचं महत्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे। सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल

0: श्रोत्याहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्याहो कार्यक्रमात आज आपण पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी
1: हरित संगम या विषयी सांगितलेली माहिती ऐकणार आहोत.
2: समाजशास्त्राचा एक नियम आहे, समाजामध्ये 5% लोक असे असतात की त्यांना कितीही अडचणी आल्या तरी ते आपले सद्गुण सोडत नाहीत, आणि 5% लोक असे असतात की त्यांना कितीही शिक्षा झाली तरी ते त्यांचा दुर्गुण सोडत नाहीत. मग बाकीचे 90% लोक काय करतात? तर या दोहोपैकी कोणाचा प्रभाव जास्त आहे त्या प्रभावाकडे ते सहजपणे झुकतात. मग त्यासाठी आपल्याला पर्यावरण संरक्षणाची जाणीव असणारे, पर्यावरणावर प्रेम करणारे लोक आपलं घर हरित घर करतात, आणि अशा घरातले लोक एकमेकांना भेटून त्यांचं हरित मिलन चालत असेल तर एकत्र येऊन ते फक्त आपल्यामध्ये वस्तूंचं एक्सचेंज करण्यापुरतं फार काळ राहणार नाहीत. थोड्या दिवसांनी त्यांना असं वाटायला लागेल की आपल्या आपल्यामध्ये तर आपण चांगले वागू लागलो, आपल्या आपल्यामध्ये तर अनेक गोष्टींचं आपण आदानप्रदान करत आहोत, पण आपल्याशी न जोडलेले आहेत त्यांनाही जोडून घेऊया ना. मग त्यांना जोडून घेण्यासाठी समाजामध्ये जाऊन काहीतरी उपक्रम करावा, इतरांच्या घरामध्ये जाऊन त्याचं प्रबोधन करावं, अशा प्रकारचे व्यापक विचार सुरू होतात आणि व्यापक कार्यक्रम होतात, व्यापक उपक्रम सुरू होतात. आणि ह्या सर्व व्यापक उपक्रम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था, अनेक लोकांचे गट, हे सर्व एकत्र येऊन अधिक व्यापक परिणामकारक होईल अशा प्रकारच्या काही योजना अंमलात आणू शकतात, त्यांचं प्रदर्शन मांडू शकतात. त्या प्रदर्शनातून इतरांना प्रेरणा मिळू शकते, त्याला आपण हरित संगम म्हणू शकतो. अशा प्रकारचा हरित संगम गावोगावी, छोट्या शहरामध्ये आणि मोठ्या शहरामध्ये अनेक ठिकाणी झाला तर परिवर्तनाला याची खूप मोठी मदत होणार असते. अनेक संस्था एकत्र येणं ही तशी दुर्लभ गोष्ट आहे पण फार उपयुक्त गोष्ट आहे. प्रशासकीय पातळीवर सुद्धा असे प्रयत्न होत असतात. अशा वेळी एकच पथ्य पाळावं लागतं, ते म्हणजे आपल्या संस्थेचं नाव, आपल्या संस्थेचं बॅनर, आपला झेंडा याचा अभिनिवेश थोड्या काळासाठी बाजूला ठेवावा लागतो, आणि आपलं जे मुख्य उद्दिष्ट आहे पर्यावरणाच्या संरक्षणाचं, त्या उद्दिष्टासाठी काहीतरी ठरलेलं असं योगदान आपण द्यावं, आणि त्यानंतर लोकांच्या जीवनशैलीमध्ये, राहण्यामध्ये, फिरण्यामध्ये होणारे बदल पाहावेत, आणि नंतर वातावरणामध्ये होणारे सुद्धा बदल पाहून आनंदित व्हावं, एवढा व्यापक दृष्टिकोन आपल्याला ठेवायला लागतो. हे परिणामकारक बदल होण्यासाठी आपल्या परिघाबाहेरील लोकांना प्रभावित करणे

0: ची योजना आपल्याला अतिशय मोठ्या मनाने आणि एकत्र येऊन पाळावी लागते. आपण अशा प्रकारे समान विचार घेऊन वेगवेगळे लोक चालू लागलो तर समाजातल्या अनेक लोकांची जशी इलेक्ट्रिक किंवा मॅग्नेटिक फील्डमध्ये अलाइनमेंट होते आणि एक करंट निर्माण होतो, त्याप्रमाणे एक प्रवाह निर्माण होतो आणि त्या प्रवाहातूनच सामाजिक बदलाला सुरुवात होते. असे सामाजिक बदल झाले तरच आपण क्लायमॅट चेंजची जी संकट आहे त्या संकटावर मात करू शकणार आहे.
1: शतहो परिसारी या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर मनोज पाटील यांनी हरित संगम याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 6:55 झालेत. आता ऐकूया रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 7 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 ॲडव्हान्स आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम. 7:45 प्लॅनेट फर्निचर कोल्हापूर यांचा फर्निचरविषयी सर्व काही हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल. आणि त्यानंतर कार्यक्रम भावधारा. सकाळी 8:40 थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवन कार्याविषयी माहिती देणारी भाषणमाला. वक्ते ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते, संपादक सुहास नंदुरे. 9 लखलख चंदिरे अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात पाळीव प्राण्यांचा आहार आणि आरोग्य याविषयी डॉक्टर अथर्व भागवत यांची दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादर करते विवेक वानखडे. 10 आपण आस्वाद घ्याल मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. सकाळी 10:30 नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित संजीव अभ्यंकर यांचं गायन राग भटियार आणि गुणकली. 11:05 प्रसारित होईल कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र अस्मिता वाहिनी मुंबई केंद्राचं या सभेतलं प्रसारण आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात जीवन त्यांना कळले हो या मालेत गेली 50 अधिक काळ विना मोबदला संस्कार वर्ग पाळणाघर चालवणाऱ्या आणि महिलांना सक्षम करणाऱ्या मालुताई जोशी यांची मुलाखत आपण ऐकाल. आणि त्यानंतर अश्रू ही मुग्धा गोखले यांची कथा आपण ऐकाल. त्यानंतर 12:45 निरंतर स्वरलहरी हा कार्यक्रम. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्र. 1:05 गीतबहार. 1:40 जिल्हा वार्तापत्राच्या कार्यक्रमात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम. 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 2:10 परिसर या कार्यक्रमात.

पुनःप्रसारण आपण एकाल. दुपारी 2:30 नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अदिती सुदर्शन यांचं कर्नाटक शैलीतील बासरीवादन. दरम्यान दुपारी 2:00 कृषीवाणीचं पुनःप्रसारण आपण ऐकाल आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. दुसरी सभा सुरू होईल संध्याकाळी 5:00, यामध्ये 5:02 गीतसंध्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 5:30 युववाणी या कार्यक्रमात स्पर्धा परीक्षातील यश याविषयी सहाय्यक राज्यकर आयुक्त यापदी नियुक्त झालेले जिल्हा कौशल्य आणि विकास आणि उद्योजकता अधिकारी सुरज देवाजे यांची मुलाखत आपण ऐकाल. हा कार्यक्रम तसंच 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम, हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. दरम्यान संध्याकाळी 6:10 गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 6:30 आपण ऐकाल आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 कार्यक्रम लोकसंगीत. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात मत्स्य संवर्धन, मायक्रोप्लास्टिकचा वापर आणि परिणाम याविषयी डॉक्टर संगीता वासावे यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. रात्री 8:15 कार्यक्रम गझल. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका विज्ञान भारती आणि रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम. हे तिन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. याशिवाय नेहमीच्याच वेळात सर्व बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत. ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर लोणच्याचा तयार मसाला।
2: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल। कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
4: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी।
5: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
4: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
6: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप रत्नागिरी।
7: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं।
8: नमस्कार श्रोते, आपण शारदामणी किंवा शारदा मातांच्या लहानपणीच्या गोष्टी आहेत। तर भजनाच्या कार्यक्रमामध्ये त्यांना जो मुलगा आवडला आणि ज्या आल्लडपणानं ही छोटी मुलगी म्हटली की मला या गदाधरशी लग्न करायचं आहे, तर हा गदाधर म्हणजे त्याचं टोपण नाव पुन्हा गदाई विष्णूच्या कृपेने झालेला। आणि याचा लहानपणापासूनचा छंद काय, तर गावातल्या कुंभाराकडे जायचं आणि मातीच्या गोळ्याला कसा आकार कुंभार देतो आहे हे लक्षपूर्वक पाहायचं। देवाघरीच त्याला कुठलाही वेद नव्हता, लहानपणापासूनच वृत्ती किंवा आचरण अत्यंत वैराग्यशील होतं। एकदा काय झालं, संध्याकाळची वेळ होती आणि बंगालमध्ये सगळीकडे भात शेती असते, मैलोन मैल तुम्हाला हिरवं दिसतं आणि तिथलं मुख्य पीक भात, तर त्या भाताच्या शेतीमधून चाललेला होता तो। आणि वाऱ्याच्या झुळकी होत्या, संध्याकाळची प्रसन्न वेळ, सूर्य अस्ताला चालला होता, हिरवं शेत आजूबाजूला, त्यानंतर एक काळा मेघ होता आकाशामध्ये, वातावरणामध्ये ठिकठिकाणी अशा वेगळ्या चैतन्याच्या खुणा उमटलेल्या त्याला वाटल्या। आणि हे सगळं निसर्ग दृश्य बघून, हे सगळं वातावरण बघून या छोट्या गदाधरचं भान सरपलं। त्या तद्रुपतेमध्ये कस्तुरीचा परिमळ दर

0: आणि पितांबर झळकला. एकदम असं खूप तेज प्रगट झाल्यासारखं वाटलं आणि ब्रह्मांड असं पूर्ण ढवळून निघालं आहे असं या छोट्या मुलाला वाटलं. एकदम दिपला तो, त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली, शुद्ध हरपली आणि या छोटा मुलगा खाली कोसळला. थोड्या वेळानं तो शुद्धीवरती आला आणि शुद्धीवर आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपल्याला एक खूप मोठा अलौकिक अनुभव आला आहे आणि त्या अलौकिक अनुभवानं आपल्याला अंतर्बाह्य व्यापून टाकलेलं आहे, झपाटून टाकलेलं आहे. आता त्यावेळेला या गदाईचं वय किती होतं? तर फक्त 6 वर्ष. लहानपणापासून अर्थातच सगळं जगावेगळंच होतं. ही जी त्याची आई होती, तिचं बाळणपण करणारी एक, तिचं नाव धनी, तर तिने सांगितलं की ट्याह्या करत हे जेव्हा बाळ जन्माला आलं ना, तेव्हा एका बाजूला ठेवून धनीनं आधी बाळंतिणीचं सगळं व्यवस्थित केलं आणि मग जेव्हा छोट्या बाळाला आंघोळ घालायची पद्धत असते तेव्हा ती बाळाला उचलायला म्हणून जेव्हा गेली तेव्हा हे छोटं बाळ नुकतंच जे जन्म झालेलं होतं ते जागेवर कुठे होतं. ती घाबरली, इकडे तिकडे बघायला लागली अंधाऱ्या खोलीमध्ये. मिणमिण त्या समईच्या प्रकाशामध्ये डोळे फाडून तिनं इकडे तिकडे बघायला सुरुवात केली. शेवटी तिला ते दिसलं, लोळत लोळत चुलीपुढच्या राखेत पडून हे छोटं बाळ नुकतंच जे जन्माला आलं होतं ते मुठी चोखत होतं. धावत जाऊन तिनं त्याला उचललं, छातीशी कवटाळलं आणि जन्मापासूनच अंगाला राख फासलेल्या त्या मुटकुळ्याचं तिनं कितीतरी प्रेमाने पाप्या घेतले. भारी प्रेम केलं बरं का या धनीनं ज्या छोट्या गदाईवरती, आणि तोसुद्धा या आपल्या धनीला कधीच विसरला नाही. असा लहानपणापासूनच वेगळे आध्यात्मिक अनुभव आलेला मुलगा, लोकविलक्षण मुलगाच म्हणायला हव्याला, स्वतःच्या मनाला पटेल तेच करणारा, स्वतःचं खरं तेच करणारा, म्हणजे हट्टी नव्हे किंवा दुराग्रही नव्हे पण जे त्याच्या मनाला पटेल तेच करणारा. आणि म्हणूनच त्याची जी आई होती चंद्रादेवी, तिला कायम चिंता वाटायची की कसं होणार या माझ्या गदाईचं. तो लहान असताना वडील गेले, सगळ्या कुटुंबाचा निर्वाहाचा भार जो मोठा मुलगा होता गदाईचा भाऊ रामकुमार त्याच्या खांद्यावर होता. आणि त्याचं काम काय होतं तर त्या गावामध्ये एक रासमणी म्हणून पूर्वीची राणी होती, तिनं काली मंदिर बांधलेलं होतं. त्या काली मंदिराचा हा पुजारी होता. आपला धाकटा भाऊ शिकावा, मार्गी लागावा म्हणून त्यांना छोट्या गदाधरला दक्षिणेश्वरला आणलं.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

0: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, बुधवार दिनांक 27 मे 26 ला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत गायिका श्वेता जोगळेकर यांचा कला प्रवास. त्यांच्याशी संवाद साधतील पूर्णिमा साठे.
2: पुरस्काराने कौतुक नक्कीच वाटलं, त्यानंतर आनंदही झाला, पण एका क्षणी अत्यंत मोठ्या जबाबदारीची जाणीव झाली की यापुढे आपल्याला असंच काम करायचंय, किंबहुना आपला आलेख आहे हा वाढता ठेवायला हवा.
3: बरोबर,
2: म्हणजे आपलं हे जे सातत्य आहे तर ते असंच टिकवून ठेवायला हवं आणि त्याच्यात थोडीशी आपण भरही घालणं आपलं काम आहे याची निश्चितच मला जाणीव झाली.
1: तेव्हा श्रोते हो, बुधवारी 27 मे ला सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून.
0: श्रोते हो, यानंतर म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आता प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.
4: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
5: आकाशवाणी
4: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
5: आकाशवाणी,
4: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
5: आकाशवाणी.

आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा

0: उगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी।
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी।
0: थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर, बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवर।

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यात 20 जून ते 7 ऑक्टोबर या कालावधीत मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील 51,000 उमेदवारांना दूरस्थ माध्यमातून नियुक्ती पत्र प्रदान करणार। राज्यात इंधन टंचाई नाही, नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त इंधन खरेदी करू नये, मंत्री छगन भुजबळ यांचं आवाहन। आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एका महिलेला अटक। आता सविस्तर बातम्या। देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत जाहीर केला। 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या एकंदर 9,46,86,00,000 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1,00,000 जास्त केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे। 20 ते 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होईल। 2002 ते 2004 मध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षण उपक्रमात नोंदणी झालेल्या मतदारांचे तपशील या अर्जांमध्ये असतील। 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराचा गणना अर्ज घेऊन हे अधिकारी मतदारांच्या घरी भेट देतील आणि त्यात भरलेल्या माहितीची शहानिशा करतील। गरज पडली तर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या 11 कागदपत्रांद्वारे मतदारांची ओळख पटवतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील। बेपत्ता असलेल्या, स्थलांतर केलेल्या, मृत्यू झालेल्या किंवा दुबार मतदार असलेल्यांची नावं यादीतून गाळली जातील। 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होतील। 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत या याद्यांवर आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील, ज्या 3 ऑक्टोबर पर्यंत निकाली काढल्या जातील। अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल। राज्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल, विनाकारण कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही असंही चोक्कलिंगम म्हणाले। 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकांचं वेळापत्रक काल निवडणूक आयोगानं जाहीर केलं। या सर्व जागांसाठी 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे। महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि तामिळनाडूमध्ये खासदार CV षणमुगम या दोघांची नुकतीच विधानसभेवर निवड झाल्यामुळे त्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत। या पोटनिवडणुकीसाठी देखील 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत। यावेळी पंतप्रधान नवनियुक्त उमेदवारांना संबोधितही करणार आहेत। हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सायप्रसचे पंतप्रधान

निकोस क्रिस्थोदौलिदेस यांच्यासमवेत नवी दिल्लीत चर्चा केली. व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण, सागरी सुरक्षा, वित्तीय संपर्क, तंत्रज्ञान, संस्कृती आणि भारत युरोपियन युनियन संबंध या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर या चर्चेत भर देण्यात आला. दोनही नेत्यांनी दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा मुकाबला करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सी बी जॉर्ज यांनी काल माध्यम प्रतिनिधींना याबाबत माहिती दिली. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोपगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत होणार आहे. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जाणार आहे. प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने शिर्डीमध्ये संरक्षण साहित्याच्या उत्पादनाचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. संशोधन, नवोपक्रम आणि जागतिक अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र भरारी घेत असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते काल मुंबईत इमॅजिनेक्स 2026 या मुलाखतपर कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्र ही स्टार्टअप आणि युनिकॉर्नची राजधानी झाली असल्याचं ते म्हणाले. गेल्या 10 वर्षात राज्याची अर्थव्यवस्था तिपटीने वाढली असून 2030 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट नक्कीच साध्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शासनाने कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित नवीन विभाग तयार केला असून आयुक्तालय निर्माण केलं आहे. शेतकऱ्यांसाठी महाविस्तार ऍप तयार करण्यात आलं असून राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांनी ते डाऊनलोड केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत टेक वीक 2026 ची घोषणा केली. टेक एंटरप्रेनर्स असोसिएशन ऑफ मुंबईतर्फे राज्य शासनाच्या सहकार्याने IDFC बँक आणि मेटा यांच्या संयुक्त सहकार्याने 29 आणि 30 मे रोजी मुंबईत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुंबई टेक वीक सारख्या उपक्रमांमुळे AI मधील संधी युवकांपर्यंत पोहोचतील आणि महाराष्ट्र देशातील AI नवोन्मेषाचं अग्रगण्य केंद्र बनेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचं राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी होत असल्याचं निदर्शनास आलं असून यामुळे मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत सुमारे 20% अधिक पेट्रोल डिझेलची विक्री झाल्याची माहिती त्यांनी दिली. रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून 30 आणि 31 मे या दोन दिवसांसाठी रायगडावर जाणारा पायी मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत. शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार 6 जून तर तिथीनुसार 26 जून रोजी साजरा होणार आहे. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं काल पुण्यातून आणखी एका महिलेला अटक केली. मनीषा हवालदार असं या महिलेचं नाव असून एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं तज्ज्ञ म्हणून तिची नियुक्ती केली होती. या प्रकरणात आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून एकंदर 11 आरोपींना अटक केली आहे. सीबीआयनं देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले असून गुन्ह्याशी संबंधित कागदपत्र, लॅपटॉप, बँक खात्यांचे तपशील आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणात लातूर इथल्या आणखी 2 डॉक्टरांची सीबीआयनं काल चौकशी केली. या दोघांनी आपल्या पाल्यासाठी पीव्ही कुलकर्णी यांच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात आणखी काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात असून लातूरसह राज्यात विविध ठिकाणी सीबीआयचा तपास वेगाने सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही पवनपार मार्गावरील खैरीचक जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या 4 महिलांवर काल वाघाने केलेल्या हल्ल्यात 4ही महिलांचा मृत्यू झाला.

0: झाला. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागाने विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. तसंच पुढील काही दिवस जंगल परिसरात एकट्याने न जाण्याचं आवाहन वनविभागाने केलं आहे. सर्व मृत महिला गुंजेवाही गावातील रहिवासी असून तेंदूपत्ता संकलनातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास हातभार लावत होत्या. राज्यात दिवसेंदिवस पाणी टंचाईचं संकट गंभीर होत असून पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत केवळ 7.5 TMC म्हणजेच एकंदर 25% पाणीसाठा शिल्लक आहे. भंडारा जिल्ह्याच्या एकूण 63 धरणं आणि तलावात उपयुक्त पाणी केवळ 25.662 TMC म्हणजेच 31% पाणीसाठा शिल्लक आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत 64 गावं आणि 230 वाड्यांमधील एकंदर 1,00,000 अधिक नागरिकांना 64 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी काल पावसाने हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात काल दुपारनंतर विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला. सातारा जिल्ह्यातील खंडाळा, सातारा आणि वाई तालुक्यातील विविध भागात काल दुपारनंतर मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. सातारा तालुक्यातील नागठाणे परिसरात वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आजही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात 20 जून ते 7 ऑक्टोबर या कालावधीत मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील 51,000 उमेदवारांना दूरस्थ माध्यमातून नियुक्तीपत्र प्रदान करणार. राज्यात इंधन टंचाई नाही, नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त इंधन खरेदी करू नये, मंत्री छगन भुजबळ यांचं आवाहन. आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एका महिलेला अटक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 7:20 आणि 45 सेकंद झाले आहेत. दिनविशेष श्रोतेहो, आज जागतिक कासव दिन. 23 मे 1984 या दिवशी बचेंद्री पालने भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1:09 माउंट एव्हरेस्ट शिखर सर केलं. हे शिखर सर करणाऱ्या त्या पहिल्या महिला भारतीय आहेत. गायक, अभिनेते, संगीत समीक्षक, संगीत रचनाकार, संगीत दिग्दर्शक केशवराव भोळे यांचा जन्म 23 मे 1896. संगीतकार राहुल रानडे यांचा जन्म 23 मे 1966 या दिवशी झाला. भारतीय क्रिकेटर माधव मंत्री यांचं निधन 23 मे 2014 या दिवशी झालं. भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक आनंद मोडक यांचं निधन 23 मे 2014 या दिवशी झालं. तर असे होते आजचे दिनविशेष.
2: कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दि कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
3: वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM, GNM, BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांशी सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
2: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 96 07 17 84 83.
4: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, शनिवारी 23 मे 2026 रोजी इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल पाळीव प्राण्यांचा आहार आणि आरोग्य याविषयी डॉक्टर अथर्व भागवत यांची दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत.
2: हो, हे लहान मुलांसारखेच असतात. सो त्यांना एक योग्य वेळ देता यावी. सो दिवसातनं ॲटलीस्ट डॉग असेल तर दोनदा वॉकला नेलं, कॅट असेल तर त्याच्यासोबत खेळणं आहे, त्यांना टॉईज देणं आहे, त्यांचा ब्रेन इंटरॅक्टिव्हली आपल्यासोबत अटॅच्ड राहतो.
1: तेव्हा नक्की ऐका शनिवारी 23 मे 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
3: श्रोते हो, यानंतर म्हणजे 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kHz वर आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास. त्याआधी संदेश.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोत्यांनो आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
0: सर. पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की शेअर मार्केटमध्ये असे काही सायबर गुन्हे होतात का, तेव्हा काय काळजी घ्यायची नेमकी?
1: शेअर मार्केटमध्ये होत नाही. सेबीची अधिकृत वेबसाईट आहे, त्यांचा अधिकृत प्लॅटफॉर्म आहे. तिथं जर तुम्ही सांगितलं की ह्या स्टॉकमध्ये मी पैसे गुंतवतो आणि ह्या एजन्सीच्या मार्फतीनं आम्ही गुंतवतोय, तर तुम्हाला ते सांगतात निश्चितपणे की हे खोटं आहे. तुम्ही पहिलं खात्री करायला पाहिजे, सेबीच्या प्लॅटफॉर्मवरती जायला पाहिजे, तिथं जाऊन खात्री करायला पाहिजे की या प्लॅटफॉर्मवरती मी पैसे गुंतवतोय, या स्टॉकमध्ये पैसे गुंतवतोय हे खरं आहे का, ते तुम्हाला कळवतात. तुम्ही जर तुम्हाला खात्री झाली नाही तर तुम्ही त्यात पैसे गुंतवायला नाही पाहिजे. केवळ सोशल मीडियावरती एखादी ऍडव्हर्टाईज बघून तुम्ही त्याच्यावरती पैसे गुंतवायला.
0: नक्कीच सर. सर आणि आता एक सध्या नवीन AI तंत्र

0: तंत्रज्ञान हे आलंय, तर नेमकं हे AI तंत्रज्ञान काय आहे ते आपण सुरुवातीला सांगूया.
1: आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो आपण त्याला, आर्टिफिशियल जी बुद्धिमत्ता जी आहे, तर हा एक प्रकारचा डेटाचा अनालिसिस आहे.
0: अच्छा.
1: वेगवेगळे सॉफ्टवेअर्स त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटावरती लावले जातात. एक काही रॉ डेटा असतो, हिस्टॉरिकल डेटा असेल, काही जॉग्राफिकल डेटा असेल, काही कुठला मार्केट कुठलाही डेटा असेल, किंवा अगदी हे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही सोशल मीडिया आहेत, हे वेगवेगळ्या प्रकारचा डेटा कलेक्ट करतायत, माणसाचा सेन्स करतायत, लोकांचा मूड लक्षात घेत आहेत, किंवा कुठल्या वस्तू कुठं खपल्या जातील, कुठल्या वस्तू कुठल्या हवामानला येतील, सगळं त्यांच्याकडे डेटा आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर्स ह्या डेटावरती लोड केले असतात. आणि मोठमोठ्या ज्या AI ज्या कंपन्या आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या, त्यांच्याकडे ह्यूज डेटा आहे.
0: अच्छा.
1: आणि त्याप्रमाणे त्यांनी सॉफ्टवेअर्स तयार केलेले. मग ज्यावर तुम्ही एखाद्या कंपनीचा किंवा एखाद्या ह्याचा AI ज्यावर वापरायला सुरुवात, वेगळ्या प्रकारचे AI आहे, जेमिनीचा आहे, मायक्रोसॉफ्टचा वेगळाच आहे, कोपायलट आहे, असे वेगळ्या प्रकारचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहेत आणि वेगळ्या प्रकारचे आहेत. तर ह्याच्यावरती सॉफ्टवेअरचा वापर करून तुम्हाला पाहिजे तीच माहिती त्यातून काढली जाते. समजा एखादा फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे PDF फाईल आहे, PDF फाईल मध्ये तुमचं काही डॉक्युमेंटेशन आहे सगळं आहे, तुम्ही AI वरती टाकली आणि तुम्हाला काय पाहिजे, त्यातली बाबा ह्यातली गेलेली मालमत्ता एवढी किती आहे, किंवा इथल्या ह्या डेटामध्ये आलेल्या व्यक्तींची नावं सांगा, त्यांची माहिती पूर्ण द्या, तुम्हाला तेवढीच माहिती काढतो ते. कारण का ते सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये आहे. थोडक्यात AI चा वापर असा आहे की वेगवेगळ्या प्रकारचा डेटा वेगवेगळ्या कंपन्यांच्याकडे किंवा वेगवेगळ्या एजन्सीकडे जो आहे त्याच्यावरती सॉफ्टवेअर त्यांनी बसवलेले आहेत. आणि ते सॉफ्टवेअर तुम्ही जर ते AI जर त्यांचा घेतला, तर तुम्ही जी काय माहिती तिथे ठेवाल त्याचं विश्लेषण करून ती दे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला नगरपालिकेचे निकाल लागले, वेगळ्या पेपरला वेगळ्या बातम्या सगळीकडे आल, इकडे तिकडे आल, तुम्ही AI वरती जर गेला आणि तुम्ही सांगितलं की रिसेंट ट्रेंड काय आहे, रिसेंट अपडेट काय, तो अनेक पेपरच्या बातम्यांचं विश्लेषण करतो आणि तुम्हाला एक्झॅक्ट माहिती देतो. म्हणजे त्यांच्याकडे सर्व प्रकारची माहिती एकत्रित ठेवलेली आहे आणि त्याचं विश्लेषण कसं करायचं त्याचे सॉफ्टवेअर ठेवलेले आहे, त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो.
0: अच्छा. पण सर मला सांगा की AI चा वापर सध्या गुन्हेगारी जगतात मध्ये सुद्धा केला जातो, असं म्हणतात की आपला चेहरा वेगळा असतो आणि AI च्या माध्यमातून तिथे वेगळ्या माणसाचा चेहरा लावतात म्हणा, किंवा व्हॉइसिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा AI चा वापर केला जातो, तर AI हे शाप आहे की वरदान आहे?
1: नाही, निश्चितपणे वरदान आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स फक्त गुन्हेगारच वापरतात असं नाहीये, पोलीस यंत्रणा वापरेल, उद्या ज्युडिशरी वापरेल, उद्या आर्मी वापरेल, गव्हर्नमेंट वापरेल. AI म्हणजे फक्त जो डेटा आहे त्याचं डेटाचं विश्लेषण तात्काळ करायचं आहे, किंवा जी माहिती आहे त्याचं विश्लेषण तात्काळ करायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल बँकिंग सिस्टीम आहे, तर बँकिंग सिस्टीम मध्ये म्युल अकाउंट असतात. उद्या AI चा वापर जर बँकांनी जर सुरू केला, तर जे बोगस अकाउंट आहे त्याच्यावरती प्रतिबंध येऊ शकतो. आता सायबर गुन्हेगार, आता तुम्ही जे मॉर्फिंग जे म्हणला, तर हे कसं आहे, त्याला डीप फेक म्हणतो आपण. हे डीप फेक व्हिडिओ आहेत, डीप फेक पिक्चर्स आहेत, डीप फेक व्हॉइस आहे. तर डीप फेक मध्ये काय केलं जातं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक आहे, मशीन लर्निंग एक आहे आणि डेटा स्वॅपिंग आहे. म्हणजे काय केलं, तुमचा जो व्हॉइसचे सॅम्पलिंग आहे वेगळ्या प्रकारचा, तुम्ही आपण आता बोलत बसलेलो आहे, तर हे जे सॅम्पल्स तयार होतो व्हॉइसचे, हे सॅम्पल्स स्वॅप केले जातात आणि त्याच्यावरती आर्टिफिशियल इंटेलिजन्स लावला जातो. आता मी जे बोलतोय हे नाहीच आहे, माझी मुवमेंट तशीच दिसेल, हावभाव तशीच दिसतील, पण मी वेगळाच व्हॉइस मध्ये माझं काही पण जाऊ शकतो. म्हणजे मी आता जे सांगतो त्या उलट सांगितलं जाऊ शकतो. तुम्ही OTP पाठवा, तुम्ही पिन नंबर देऊन टाका, असं सांगितलं जाईल. याला म्हणतात आपण, याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स, याला डीप फेक म्हणतो.
0: हे
1: डीप फेक व्हिडिओ, डीप फेक ऑडिओ, डीप फेक पिक्चर्स, असेच डीप फेक बनवलं जातं.
0: पण मग याच्यामध्ये गुन्हेगार AI चा त्यांना उपयोग होत नाही का गुन्हेगारीमध्ये, सायबर गुन्हेगारीमध्ये?
1: सध्या थोड्या प्रमाणात होतो.
0: अच्छा.
1: परंतु कसं आहे की प्रत्येक गोष्टची व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय, जर आपण जर एखाद्याला OTP देत असू, एखाद्याला पिन नंबर देत असू, एखाद्याची फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करत असू, किंवा एखादा फोन आला आणि त्याच्यावरती खात्री न करता त्याच्यावरती आपण रिॲक्ट करत असू, त्याच्यावरती कृती करत असू, तर त्याचा सायबर गुन्हेगाराचा उपयोग होईल. आता फॉर एक्झाम्पल UP मध्ये एक टीचर होते, त्यांना एकाने सांगितलं की मी पोलीस स्टेशन मधून बोलतोय आणि तुमच्या मुलीला आम्ही प्रॉस्टिट्युशन रॅकेट मध्ये अटक केलेली आहे. ती महिलेने विचारच केला नाही, मुलीला पण फोन लावला नाही, खात्री पण केली नाही, काहीच नाही, ब्लड प्रेशर वाढलं, अटॅक आला, ती एक्सपायर झाली. नागरिकांनी ही खात्री करावी, तुम्हाला एखादा मेसेज आला तो असू शकतो सायबर गुन्हेगाराचा, तो फसवणुकीचा मेसेज असू शकतो, कुठली माहिती असू शकतो.

0: त्याची पहिले तुम्ही खात्री केली पाहिजे.
1: नक्की
0: म्हणजे त्रयस्थ म्हणजे व्यवस्थितपणे तुम्ही खात्री केली पाहिजे, मग त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवला.
1: नक्की सर.
0: त्यामुळे हे सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या माहितीचा आधार घेऊन तुमचा विश्वासघात.
1: नक्कीच सर. मग तुमचा सायबर विभाग आहे तो AIचा कसा वापर करतो गुन्हेगारी पकडण्यासाठी, तुम्ही काही त्याचा उपयोग करता का?
0: आहे. सायबर गुन्हेगारीवरती नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभाग म्हणून एक विभाग निर्माण करण्यात आलेला आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने. याच्यामध्ये 6 विभाग आहेत. पहिला आहे कमांड सेंटर. या कमांड सेंटरमध्ये 100

0: वरती नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभाग म्हणून एक विभाग निर्माण करण्यात आलेला आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी. याच्यामध्ये 6 विभाग आहेत. पहिला आहे कमांड सेंटर. या कमांड सेंटरमध्ये 100 कॉल टेकर्स आहेत. 193 वरती तुम्ही जर कॉल जर केला तर तो कॉल हे कॉल टेकर्स घेतात. ते 24/7 आहेत. असे दिवसातून साधारणपणे 8 ते 10 हजार कॉल येतात. त्याच्यामध्ये कुणाची फायनान्शियल फ्रॉड झालेला आहे, कोणाचं मॉर्फिंग झालेलं आहे, कोणाचा ईमेल हॅक केलेला आहे, कोणाचा व्हॉट्सअप हॅक केलेला आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी नोंद करण्यासाठी आपल्याकडे कमांड सेंटर आहे. कमांड सेंटरमध्ये एकदा तक्रार नोंद झाली की लगेच तात्काळ संबंधित बँकेला ईमेल जातो. लगेच आर्टिफिशियल, तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, त्याच्यातून ईमेल जातो आणि ती जी अमाऊंट सायबर गुन्हेगाराचं अकाउंट फाइंड आउट केलं जातं फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये आणि बँकेमधून ती अमाऊंट फ्रीज केली जाते. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर तिथेही आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे टेक्नॉलॉजिकल अडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन. या ठिकाणी जी काही सायबर गुन्हेगारांनी आयुध वापरलेली आहेत, त्याच्यामध्ये URL वापरले असेल, एखादा व्हॉट्सअप नंबर वापरला असेल, एखादा फेसबुक वापरला असेल, एखादा इंस्टाग्राम, ह्या सर्वांचं विश्लेषण टेक्निकल अडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन टीम मध्ये केलं जातं. जेणेकरून सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याची जी काही माहिती आहे ती विश्लेषण करण्याचं काम तिथं चालतं. त्यानंतर आहे तुमचं सर्टी कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम. म्हणजे अनेक प्रकारच्या वेबसाइट सर्व ठिकाणी असतात, त्याच्यावरती अटॅक करणारे काही यंत्रणा असतात, ह्या सर्टिंगच्या माध्यमातून हे मालवेअर शोधून काढले जातात आणि हे मालवेअर शोधून काढल्यानंतर ते डिस्ट्रॉय केले जातात सर्टिंगच्या माध्यमातून. त्यानंतर SOC सेक्युरिटी ऑफ द सेंटर, आमचं जे काही महाराष्ट्र सायबर जे सेंटर उभा केलेलं आहे त्याच्या सेक्युरिटी साठी सुद्धा एक सेंटर उभा केलेलं आहे की जेणेकरून आमच्या सिस्टीम वरती कोणी अटॅक करू. त्यानंतर आहे COE सेंटर ऑफ एक्सलन्स, याच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये जागृती करणे, त्याचबरोबर लोकांना ट्रेनिंग देणं, म्हणजे यामध्ये पोलीस आले, लॉयर्स आले, जजेस आले, ह्या लोकांना ट्रेनिंग देणं की ह्या कशा प्रकारचे गुन्हे घडतात, ह्याची कशी ट्रायल कंडक्ट करावी, कसं इन्व्हेस्टिगेशन करावं, कोर्टापुढे केस कशी मांडावी, अशा प्रकारचे ट्रेनिंग चालू केले जातात. नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुरू केलेला आहे की स्पेशल पर्पज व्हेकल आहे की त्याच्यामध्ये मार्बल नावाचं आपल्याकडे, तर की सर्व पोलीस स्टेशनमध्ये सायबर गुन्ह्यांचा तपास होऊ शकतो. म्हणजे एखादा सायबर गुन्हा जर घडला तर नजीकच्या पोलीस स्टेशनला जर एखादा व्यक्ती गेला तर तिथं सर्व प्रकारचे सॉफ्टवेअर त्यांना एका ठिकाणी मिळतील आणि सर्व प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन की जे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी पोलिसांना काही दिवस, काही आठवडे, काही महिने लागतात, ते अगदी 10 मिनिटांमध्ये 1 तासामध्ये ते इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होऊ शकतं अशा प्रकारची यंत्रणा शासनाने उभारलेली आहे.
1: अच्छा सर, पण मला मुळात सांगा की सायबर गुन्ह्यामध्ये बळी पडलेला एखादा व्यक्ती तुमच्याकडे येतो का? म्हणजे समजा आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की एखाद्याचे पटकन त्याला समजलंच नाही की त्यांच्या बँकेतले कसे पैसे गेले, तर असे लोक तुमच्यापर्यंत येतात का आणि ते आल्यानंतर मग तुमचं काम काय सुरू होतं? समजा एखाद्याचे 20-50 हजार गेले असतील तर ते परत त्याला त्या माणसाला मिळू शकतात का? काय त्यांनी नेमकं करायचं असं निदर्शनास आल्यानंतर?
0: पहिलं त्यांनी 193 वरती कॉल करायचा, त्यांनी कुठेही धावपळ करायची नाही. बसल्या जागेला जिथं कुठं असेल, मला कळालं की माझ्या अकाउंट मधून पैसे गेलेले, पहिलं काम करायचं, पहिली स्टेप म्हणजे 193 वरती कॉल करायचं. कॉल करून माझे असे पैसे गेलेले आहेत सांगायचंय, माहिती द्यायची, लगेच यंत्रणा कामाला लागते आर्टिफिशियल इंटेलिजन्सची. आता बँकेला मेसेज जातो आणि ज्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे गेले आहेत त्या अकाउंटमध्ये ते पैसे फ्रीज करून ठेवले जातात. पण हे 3 तासाच्या आत करायला पाहिजे.
1: अच्छा,
0: कारण का 3 तासाच्या नंतर बँकेमधून तो सायबर गुन्हेगार किंवा त्या अकाउंट मधून पैसे बाहेर जाऊ शकतात. आता आतापर्यंत असा अभ्यास सांगतो, त्यामुळे 3 तासाच्या आत किंवा लवकरात लवकर, मग ज्या लोकांनी लवकर कॉल करून सांगितलेलं आहे त्या लोकांचे 100% पैसे मिळालेले आहेत. 100% जेवढे पैसे गेले ते सगळे पैसे त्यांना मिळालेले. त्यामुळे पहिली काळजी त्यांनी घेतली पाहिजे. हा 193 आणि त्याच्यानंतर तो जर कॉल लागत नसेल तर cybercrime.gov.in या नावाचं एक पोर्टल आहे, NCRP पोर्टल. हे जर कॉल कधी लागत नसेल, काही प्रॉब्लेम झाला असेल, त्याच्यावरती जाऊन तुम्ही स्वतःही कंप्लेंट लॉज करू शकता. तर त्या ठिकाणी पण असंच लगेच सायबर गुन्हेगाराचं अकाउंट फाइंड आउट केलं जातं, शोधलं जातं आणि त्या अकाउंटमध्ये ते अमाऊंट फ्रीज केली जाते. त्यामुळे ही पहिली स्टेप घ्यायला पाहिजे. दुसरी स्टेप अशी आहे की तुम्हाला वाटतंय हे पहिलं करायचं, हे झाल्यानंतर याला ऑप्शन तो नाही, मग पोलीस स्टेशनला तुम्ही जायला पाहिजे. लोक काय करतात, पोलीस स्टेशनला जातात, त्याच्यात त्यांचे 5-7 तास जातात,
1: बरोबर,
0: काही दिवस जातात.

0: मग त्याच्यामध्ये तोपर्यंत अकाउंट एका अकाउंट मधून मल्टी लेअरच्या अकाउंटमध्ये पैसे जातात. म्हणजे साधारणपणे एखाद्या गुन्ह्याचे अकाउंट एका अकाउंट मधून 2-2 हजार कधी कधी 20-20 हजार अकाउंट मध्ये पैसे गेलेले आहेत. आणि हे सगळे अकाउंट व्हील अकाउंट असतात. म्हणजे ज्याच्या नावाचा अकाउंट आहे त्याला माहितच नाही हे काय चाललेलं आहे. त्याने कोणाचं अकाउंट विकलेलं असत पैसे घेऊन शिला, किंवा काही लोभापोटी हव्यासापोटी त्याने ते पैसे अकाउंट दुसऱ्याला वापरा दिलेलं असत. तर म्हणून हे तपास आणखी मुश्किल होतं.
1: अच्छा,
0: 1 कोटी साधारणपणे 2 हजार अकाउंट मध्ये पैसे जातात. मग कुठं 50 हजार गेले, कुठं 200 रुपये गेले, कुठं 40 रुपये गेले, असेही पैसे जातात. त्यामुळे पहिली गोष्ट आहे, पहिलं 1930 cybercrime.gov.in. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला लगेच SMS येतो.
1: अच्छा,
0: आणि तो SMS घेऊन मग तुम्ही नजीकच्या पोलीस स्टेशनला जायचं आणि तिथं जाऊन गुन्हा दाखल करायचा आणि तपास करून घ्यायचा. पण पहिलं हे 1930.
1: नक्कीच सर. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती घेत होतो. परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 7:40 आणि 55 सेकंद झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत ॲडव्हान्स आयुर्वेद यांचा औषधमुक्त जीवन हा प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: 39 वर्षाच्या तरुणाची ही केस आपण बघणार आहोत ज्याला बॅकपेनचा त्रास होत होता आणि एक्स-रे काढल्यानंतर लंबर स्पॉन्डिलायसिस असं डिटेक्ट झालं. याची नेमकी कारणं काय आहेत?
3: कसं आहे की ओव्हरऑल जर का आपण लाईफस्टाईल बघितलं तर टोटली ऍसिडिक लेवलकडे शिफ्ट होत चाललंय. खाण्यामध्ये जर का आपण बघितलं ग्लुटीनबद्दल आहे किंवा अनेक गोष्टींबद्दल आहे, मैद्याचा वापर सर्वात जास्ती आहे, रेडी फूडमध्ये अनेक प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह वापरलेले आहेत. फूड इंडस्ट्री जर का आपण बघितलं तर तुम्ही ऍडिक्टिव्ह कसे बनाल याच्यासाठी काही केमिकल्स वापरलेले आहेत जे सुद्धा आरोग्यासाठी हार्मफुल आहेत. इव्हन जेवणाच्या वेळेबरोबर नाही आहेत, झोपण्याच्या उठण्याच्या, ओव्हरऑल लाईफस्टाईल आपलं इतकं बदललेलं आहे ना की त्याच्यामुळे काय होतं ऍसिडिक लेवल वाढते. आणि जर का शरीरात ऍसिडिक लेवल वाढली तर शरीर काम करू शकणार नाही. आता आपणच बघा ना, गरम व्हायला लागलं की आपण लगेच पंखा लावतो, एसी लावतो, म्हणजे वातावरण मेंटेन केल्याशिवाय आपल्याकडून काम होणार नाही. तसं शरीराचं पण आहे. मग जर का ऍसिडिक लेवल वाढली तर शरीर काम करू शकणार नाही, मग ते ऍसिडिटी तर मेंटेन करायला पाहिजे. मग अशा वेळेला काय होतं की हाडातलं कॅल्शियम, फॉस्फरस हे खेचलं जायला लागतं आणि त्यामुळे हाडं व्हायला लागतात ठिसूळ. आणि मग ही हाडं ठिसूळ झाली की मग त्याच्यामुळे पुढचे सगळे प्रॉब्लेम क्रिएट होत राहतात.
2: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, व या आजारांवर ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025.
3: बेसिकली आहार आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केल्याशिवाय हे बरंच होणार नाही आहे. कारण कसं आहे की आता एक लेटेस्ट संशोधन असं पण सांगतं की आपण जे काही म्हणजे आरो वॉटर पितो ज्याला डिमिनरलाइज वॉटर म्हणतात, म्हणजे कॅल्शियमच्या मेटाबॉलिझम मध्ये अनेक जे काही मिनरल्स आहेत ते काम करत असतात. आपण जे पाणी पितो त्यात मिनरल्सच नाहीयेत, त्यामुळे मग प्रॉब्लेमॅटिक होतं, कॅल्शियमचं मेटाबॉलिझम प्रॉपर होत नाही. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की मग बाबा चला कॅल्शियम कमी झालंय तर कॅल्शियमच्या गोळ्या घ्या. पण लेटेस्ट रिसर्च जर का तुम्ही बघितले तर मग आता कॅल्शियम तुम्ही नुसतं घेतलं तर ते ऍब्सॉर्बच होत नाही, त्याला व्हिटॅमिन डी पाहिजे. व्हिटॅमिन डी ला काम करण्यासाठी व्हिटॅमिन के म्हणजे पोटॅशियम पाहिजे, बरोबर की नाही? आणि इव्हन आता असं नवीन म्हणजे आता संशोधन असं आलेलं आहे की जर का तुम्ही नुसतंच या सगळ्या गोष्टी घेत

0: असाल आणि मॅग्नेशियमची कमी असेल तर हे जे काही कॅल्शियम आहे ते तुमच्या म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये डिपॉझिट होतं, त्याला कॅल्सिफिकेशन ऑफ आर्टरीज असं म्हणतात, बरोबर की नाही? म्हणजे तुमच्या रक्तवाहिन्या खराब होतात म्हणजे त्याला मॅग्नेशियम पण पाहिजे. म्हणजे ओव्हरऑल आयुर्वेदाचा जो काही पहिल्यापासूनचा कन्सेप्ट आहे की होलिस्टिक ट्रीटमेंट, म्हणजे कुठलंही एक जे काही म्हणजे कॅल्शियम आहे किंवा व्हिटॅमिन डी आहे किंवा एकत्र म्हणजे एक काम करू शकत नाही, कॉम्बिनेशन ऑफ द वर्क आहे, बरोबर की नाही? मग त्याच्यामुळे होतं कसं की प्रायमरी लेवलला नुसतं कॅल्शियम घेतलं जातं, मग त्यांनी उलट फायदा होण्याच्या ऐवजी काय होतं की कॅल्सिफिकेशन ऑफ द नर्व काय म्हणतो आर्टरीज, त्यामुळे तुमची आर्टरी खराब होण्याची शक्यता जास्त असते. मग त्याच्यामुळे कसं सांगताना की आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की पहिल्यांदा तुम्ही जे काही शरीरात ऍसिडिटी वाढलेली आहे त्याच्यामागची कारणं काय आहेत, किंवा नंतर शरीरामध्ये मिनरल लेवल जी कमी झालेली आहे ती कशी पूर्ण करायची, या पद्धतीने जर का प्रॉपर होलिस्टिक ट्रीटमेंट जर का तुम्ही केली, कारण बाबा हे कमी आहे म्हणून ते द्यायचं आणि ते कमी आहे म्हणून ते द्यायचं, म्हणजे म्हणतो ना की कॅल्शियम द्यायचं मारे मॅग्नेशियम पण लागतं मग मॅग्नेशियम पण द्यायचं, पण मला एक गोष्ट कळत नाही की ह्या गोष्टी तुम्हाला एक दिवस लागणार आहेत का एक महिना लागणार, बरोबर ना? जी गोष्ट तुम्हाला आयुष्यभर लागणार आहे ती तुम्हाला तुमच्या नॅचरल खाण्यातूनच आली पाहिजे. का तुम्ही आयुष्यभर सगळ्या गोष्टीच्या गोळ्या घेत राहणार आणि सगळ्याच गोष्टीच्या जर का तुम्ही या मिनरलची गोळी घ्या त्या मिनरलची गोळी घ्या मग त्या तुम्ही गोळ्या आयुष्यभर खात राहणार का? आणि जर का या गोळ्या तुम्हाला आयुष्यभर खायच्या तर मग जेवायचं कशाला? तर त्यामुळे कसं म्हणतो ना की चांगल्या आयुर्वेद तज्ञाकडे जा, तुमचं पचन चांगलं करा, बरोबर ना? तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी खाण्यातून कशा मिळतील याच्यावर काम करा. त्यामुळे ओव्हरऑल हेल्थ जर का सुधारायची असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही.
1: श्रोतेहो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते, आता आणखीन एक प्रायोजित कार्यक्रम ऐकूया. प्लॅनेट फर्निचर कोल्हापूर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
5: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
4: क्यों?
5: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
6: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
1: नमस्कार श्रोते हो, प्लैनेट फर्नीचर प्रस्तुत फर्नीचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्लैनेट फर्नीचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
7: नमस्ते.
1: आपण बघतोय सध्या युद्धाचा परिणाम आपल्याला अनेक गोष्टींवरती दिसून येतोय, तर आपण जेव्हा ब्रँडेड फर्निचरचा विचार करतो त्यावेळेला काही फर्निचर हे बाहेरच्या देशातून सुद्धा मागवलं जातं, मग या सगळ्याचा परिणाम आपल्याला सुद्धा दिसून येतोय का? रॉ मटेरियलवर काही परिणाम झालाय का? फर्निचरवर काही परिणाम झालाय का? किमती वाढल्यात का?
7: तर याच्यामध्ये कसं आहे की बेसिकली दोन गोष्टी आहेत. एक तर तुमचा वॉर इफेक्ट आणि सेकंडरी काय आहे की BIS एक म्हणून कन्सेप्ट आहे की जे आपलं इंडियन गव्हर्नमेंटनं आता कंपल्सरी केले फर्निचर सेक्टरवरती, त्याला अजून थोडासा 5-6 महिन्याचा टाइम पिरियड आहे पूर्ण कंपल्शन व्हायला. वॉरचा इफेक्ट म्हणजे काय होतं की त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट कॉस्ट, त्याच्यानंतर फ्रेट जे आहेत बाहेरनं मटेरियल येणारे रॉ मटेरियल आहेत त्याचे कॉस्टिंग वाढलेले आहेत. ऑलमोस्ट तुम्ही विचार करायला झाला तर 20% पर्यंत फरक पडलाय. आता BIS मुळे काय झालंय की नवीन मटेरियल मागवणं सुद्धा तेवढं इझी राहिलेलं नाही आहे, त्याच्यामध्ये सुद्धा थोडेसे कॉम्प्लिकेशन झाल्यामुळे त्याची पण कॉस्ट वाढलेली आहे. काही ब्रँडेड कंपन्या आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या कॉस्टमध्ये हाईक केलेली आहे. तसा सिनारिओ बघता आता चालूला कॉम्प्लिकेटेड आहे, तरी पण परचेस चालू राहायला पाहिजे, लोकांना सर्व्हिस देता आली पाहिजे. याच्यासाठी आम्ही बॅकएंडला बऱ्यापैकी काम करून ठेवलेलं होतं की ज्याच्यामध्ये आम्ही इन्व्हेंटरी बऱ्यापैकी मागवलेली होती की जी अजून आमच्याकडे 2-3 महिने चालेल आणि कमीत कमी लोकांना कॉस्टचा फरक पडेल. ठीक आहे, आता 20% 25% वाढलेत, पण तेवढा इफेक्ट न करता कमीत कमी कसा करता येईल त्याप्रमाणे आपण काम करतोय. आणि त्या जुन्याच रिझनेबल प्राइसेसला आपण मटेरियल अवेलेबल ठेवलंय, फक्त थोडासा डिलिव्हरी टाइम आपण म्हणतो तो थोडासा वाढलेला आहे.
1: याबद्दल अजूनही बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो सर्व प्रकार

0: प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी, ब्रँडेड फर्निचरसाठी तुम्ही सुद्धा भेट देऊ शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 70 03, 91 56 77 70 03, 9156777003. जाधव सर, तर हे सगळं अजून साधारणतः किती दिवस चालू राहणार आहे, किंवा या किमती अशाच वाढलेल्या राहतील का, पुन्हा किमती घसरण्याचे चान्सेस सुद्धा आहेत?
1: त्याच्यामध्ये किंमत कमी व्हायचे चान्सेस फार कमी वाटतात, कारण एकंदरीत तुम्ही इंटरनॅशनल सिच्युएशन बघितली तर तेवढं इझी नाहीये. तर प्राइसिंग कमी कधी होईल की अगदीच डिमांडला शॉर्टेज झालं, मटेरियल स्टॉक आहे ते क्लिअर करणं आहे, लिक्विडिटी क्रंच आहे, तर त्याच्यामध्ये प्राइसिंग कमी होऊ शकतात, पण ते चान्सेस कमी आहेत. फक्त काय की आम्ही त्याच्यात काय काळजी घेतोय की एकदम एक्स्ट्रीम न वाढवता हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये प्राइसेस कशा वाढतील आणि त्या कस्टमरला कशा सस्टेन होतील. आता इम्पोर्टेडच्या आयटमचा प्रॉब्लेम आहे तर आम्ही काय केलं की आम्ही लोकल सोर्सिंग किंवा आपल्या इथं मॅन्युफॅक्चरिंग जास्त काय करता येईल की ज्याच्यामुळे कॉस्टला तेवढा इम्पॅक्ट पडणार नाही, त्याच्यावरती बॅकएंड आमचं काम चालू आहे. त्यामुळे एनी आऊ आपल्या कस्टमरला तेवढा मेजर इम्पॅक्ट पडणार नाही, जेवढा बाकीच्यांना पडेल तेवढा आपल्या कस्टमरला पडणार नाही.
0: आणि आपल्याकडे सुद्धा आपण प्रोडक्शन जे आपलं स्वतःच आहे ते चालू ठेवलेलं आहे, सो आपल्याकडची व्हरायटी सुद्धा लोकांना बघायला मिळणार आहे.
1: त्याच्यात आम्हाला पण एक मोठा चान्स आहे की आपला त्याच्यामध्ये एक्सपान्शन करता येईल, अजून व्हरायटी वाढवता येईल, अजून बाहेरचं मटेरियल त्याला कॉम्पिटेटिव्ह मटेरियल आपल्याला देता येईल. कारण आता जी नवीन येणारी मटेरियलची कॉस्ट ती हायर साईडला आहे. आता याच्यामध्ये अगोदर प्रॉब्लेम काय व्हायचा की आपलं मटेरियल आणि त्यांचं मटेरियल जरी आपण सेम क्वालिटी बघितली तरी त्यांची प्राइस कमी यायची, त्यामुळे आपल्याला तिकडून मटेरियल मागवायला लागायचं. पण आता त्याला काय होणार आहे की प्राइस त्यांची हायर साईडला आल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या मटेरियलला सेल वाढेल आणि त्याचा बेनिफिट आपल्या मॅन्युफॅक्चरिंगला पण चांगला होईल.
0: म्हणूनच श्रोते हो, फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 03, 91 56 77 03, 9156777003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषय सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्ते.
3: चलो निकले गया
4: जय. नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कम्फर्ट है, क्या क्वालिटी है,
3: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
6: प्लैनेट फर्नीचर कोल्हापुर प्रस्तुत फर्नीचर विषयी सर्व काही हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, शनिवारी 23 मे 2026 रोजी इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल पाळीव प्राण्यांचा आहार आणि आरोग्य याविषयी डॉक्टर अथर्व भागवत यांची दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत.
2: हो, हे लहान मुलांसारखेच असतात. सो त्यांना एक योग्य वेळ देता यावी. सो दिवसातनं ॲटलीस्ट डॉग असेल तर दोनदा वॉकला नेलं, कॅट असेल तर त्याच्यासोबत खेळणं आहे, त्यांना टॉईज देणं आहे, त्यांचा ब्रेन इंटरॅक्टिव्हली आपल्यासोबत अटॅच राहतो.
1: तेव्हा नक्की ऐका शनिवारी 23 मे 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. ऐकूया शंकर महादेवन यांनी गायलेलं मंगेश कुलकर्णी यांचं हे गीत, संगीतकार केदार पंडित.

शंकर महादेवन यांनी गायलेल्या या रचनेबरोबरच आजचा भावधारा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. 8 वाजता आहेत आता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमीपत्रं दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज 51,000 तरुणांना नेमणूक पत्रांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वाटप. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आगमन. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा. नागरिकांनी अतिरिक्त खरेदी टाळावी. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं आवाहन. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सीबीआयकडून महाराष्ट्रातून आणखी एका महिलेला अटक. लातूरमध्ये 2 डॉक्टरांचीही चौकशी. आणि अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 19व्या रोजगार मेळ्यात देशभरातल्या 51,000 नव्यानं भरती झालेल्या तरुणांना नेमणूक पत्रांचं वितरण करणार आहेत. पंतप्रधान दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. देशभरात 47 ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या 18 रोजगार मेळ्यांमध्ये आयोजित जवळपास 12 लाख नेमणूक पत्रांचं वितरण होणार आहे. राष्ट्र निर्माणामध्ये योगदान देणाऱ्या तरुणांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून देण्यात रोजगार मेळा महत्वाची भूमिका बजावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निरोस ख्रिस्तोडौलिसस यांनी दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी बहुपक्षीय प्रयत्नांना बळ देणं आणि संयुक्त राष्ट्रांच्या चौकटीत आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील सर्वसमावेशक कराराला लवकरात लवकर अंतिम स्वरूप देऊन तो स्वीकारण्याचं आवाहन केलं आहे. भारत आणि सायप्रस यांच्या दरम्यान काल दिल्ली इथं झालेल्या बैठकीनंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी केलं. यामध्ये संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन महासंघानं घोषित केलेल्या आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीच्या यादीत समाविष्ट असलेल्या सर्व दहशतवाद्यांविरुद्ध आणि दहशतवादी संघटनांविरुद्ध समन्वयानं कठोर कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. दहशतवादाशी निगडीत आर्थिक व्यवहार, हिंसक कारवाया यांचा सामना करण्यासाठी अधिक सहकार्याची गरज असल्याचं दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केलं. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ आज सकाळी भारताच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आले. ही त्यांची पहिलीच भारत भेट आहे. कोलकाता मुक्कामादरम्यान ते मदर तेरेसा यांच्या समाधीस्थळी भेट देण्याची आणि व्हिक्टोरिया मेमोरियलला भेट देण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर रुबिओ यांचं दिल्लीत आगमन होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते भेट घेतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशी उद्या ते चर्चा करतील. तसंच दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यालाही उपस्थित राहतील. मंगळवारी भारतानं आयोजित केलेल्या क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते पुन्हा दिल्लीला पोहोचतील. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार क्वाडच्या मुक्त आणि खुल्या हिंद प्रशांत क्षेत्राच्या संकल्पनेशी सुसंगत असलेल्या या बैठकीत सध्या सुरू असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली दूरसंचार विभागानं माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठीच्या ब्रिक्स कार्यगटाची दुसरी बैठक आयोजित केली होती.

दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीत डिजिटल तंत्रज्ञान, आगामी संपर्क जाळं व नवोन्मेष, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी क्षमता बांधणी या क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स राष्ट्रांची सामायिक वचनबद्धता दिसून आली. भारताच्या वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेतील गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा करण्याच्या उद्देशानं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल अमेरिकेच्या इन्व्हेस्टमेंट कंपनी इन्स्टिट्यूटचे आशियाचे व्यवस्थापकीय संचालक मॅथ्यू मोहलेन कॅम्प यांची नवी दिल्लीत भेट घेतली अशी माहिती गोयल यांनी समाज माध्यमांवरील संदेशात दिली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून टंचाई नसल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. देशभरात इंधन पुरवठा स्थिर असून नागरिकांनी घाबरून जाऊन खरेदी न करता गरजेनुसार इंधन खरेदी करावं असा सल्ला समाज माध्यमांवरील संदेशातून दिला आहे. काही किरकोळ विक्री केंद्रांवर येणारा ताण तेल विपणन कंपन्यांद्वारे देखरेख ठेवून समन्वित वितरणाद्वारे हाताळला जात असल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान देशभरात आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर

देशभरात इंधन पुरवठा स्थिर असून नागरिकांनी घाबरून जाऊन खरेदी न करता गरजेनुसार इंधन खरेदी करावं असा सल्ला समाज माध्यमांवरील संदेशातून दिला आहे. काही किरकोळ विक्री केंद्रांवर येणारा ताण तेल विपणन कंपन्यांद्वारे देखरेख ठेवून समन्वित वितरणाद्वारे हाताळला जात असल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान देशभरात आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 91 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 10 दिवसातली ही तिसरी दरवाढ आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागानं म्हणजे सीबीआयनं महाराष्ट्रातील पुणे शहरातून आणखी एका महिलेला अटक केली आहे. मनीषा हवालदार असं या महिलेचं नाव असून राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजे एनटीएनं तिला तज्ज्ञ म्हणून नियुक्त केलं होतं. या प्रकरणी देशभरातून 11 आरोपींना अटक झाली आहे. दरम्यान सीबीआयनं राज्यातील लातूर जिल्ह्यात डॉ मनोज देशमुख आणि बालरोगतज्ञ डॉ विनोद स्वामी या 2 डॉक्टरांचीही चौकशी केली आहे. या दोन्ही डॉक्टरांनी पीव्ही कुलकर्णी या आरोपीमार्फत आपल्या पाल्यांसाठी फुटलेला प्रश्नसंच विकत घेतल्याचा संशय सीबीआयनं व्यक्त केला आहे. तपासादरम्यान आणखी काही पालक विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येण्याची शक्यता असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. लातूरसह महाराष्ट्राच्या इतर भागातही सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. लेबनानमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराच्या अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांची प्रतिष्ठित 2025 संयुक्त राष्ट्रांच्या मिलिटरी जेंडर अॅडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. मेजर बराक सध्या लेबनानमधील संयुक्त राष्ट्रांच्या अंतरिम युनिफिल या दलात भारतीय बटालियनमध्ये महिला पथकाच्या कमांडर म्हणून कार्यरत आहेत. मेजर बराक हा सन्मान मिळवणाऱ्या तिसऱ्या भारतीय शांतता सैनिक ठरल्या आहेत. भारत तिबेट सीमा पोलीस दलांच्या महिला संघाच्या माउंट एव्हरेस्ट चढाईच्या पहिल्या यशस्वी मोहिमेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महिला संघाचं अभिनंदन केलं आहे. समाज माध्यमांवरून लिहिलेल्या संदेशात शहा यांनी दुर्गम भूप्रदेशात आणि आव्हानात्मक हवामानात ही अभूतपूर्व कामगिरी साध्य करून या संघानं त्यांच्या दलाचं राष्ट्रप्रथम हे ब्रीद सार्थ ठरवल्याचं नमूद केलं आहे. अग्नि 1 या लघुपल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी ओडिशाच्या चंदीपूर एकात्मिक चाचणी केंद्रातून काल यशस्वीरित्या पार पडली. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या प्रक्षेपणामुळे सर्व कार्यात्मक आणि तांत्रिक मापदंड पडताळून पाहिले गेले आहेत. ही चाचणी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या देखरेखीखाली पार पडली. अग्नि 1 हे भारताच्या सामरिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाचा एक भाग म्हणून स्वदेशी बनावटीचं कमी पल्ल्याचं जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. अमेरिकेत ट्रम्प प्रशासनानं अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल जाहीर केला आहे. अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव्यासाठी अर्ज करणाऱ्या परदेशी नागरिकांना आता अर्ज करण्यासाठी मायदेशी परत जावं लागणार आहे. युएस सिटीजनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसच्या धोरणात्मक लेखी संदेशात नमूद केल्यानुसार केवळ अपवादात्मक परिस्थितीतच अमेरिकेतून ग्रीन कार्डला मंजुरी मिळू शकेल. त्यामुळे परदेशी नागरिकांना अमेरिकेच्या नागरिकत्वासाठी परदेशातून अथवा मायदेशातूनच दूतावासाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या निर्णयाचा परिणाम सध्या अमेरिकेत तात्पुरत्या व्हिसावर कायदेशीर वास्तव्य करणाऱ्या लाखो नागरिकांवर होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष म्हणून केविन वॉश यांनी काल शपथ घेतली. जेरम पॉवेल यांच्या जागी वॉश यांची नेमणूक झाली आहे. पॉवेल यांच्याशी व्याजदर धोरणाबाबत निर्माण झालेल्या मतभेदानंतर आणि त्यानंतर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे. अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबार्ड यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. त्यांचे पती अब्राहम विल्यम्स यांना हाडाचा अत्यंत दुर्मिळ प्रकारच्या कर्करोगाचं निदान झाल्यानंतर त्या 30 जूनपासून कार्यमुक्त होतील अशी घोषणा त्यांनी केली. गेल्या 1.5 वर्षांपासून नॅशनल इंटेलिजन्स संचालकांच्या कार्यालयाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. नॅशनल इंटेलिजन्सचे प्रिन्सिपल डेप्युटी डिरेक्टर अॅरन लुकॉस हे नॅशनल इंटेलिजन्सचे प्रभारी संचालक म्हणून कार्यभार सांभाळतील असं ट्रम्प यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. अमेरिकेतील स्पेसएक्स या अंतराळ संस्थेनं आज सकाळी त्यांची सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली स्टारशिप सुपर हेवी रॉकेट प्रणाली प्रक्षेपित केली. त्यामुळे चंद्र आणि मंगळ यांच्यावरील मोहिमांसाठी पुनर्वापर करण्यायोग्य अंतराळयान विकसित करण्याच्या प्रयत्नांमधला हा एक महत्वाचा टप्पा पार झाला आहे. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ म्हणजे सेबीनं दिशाभूल करणाऱ्या अनेक अनोंदणीकृत आर्थिक प्रभावक म्हणजेच इन्फ्लुएन्सर्स आणि संस्थांवर रोखे बाजारामध्ये काम करण्यास बंदी घातली आहे. समाज माध्यमांवरील विविध व्यासपीठांच्या माध्यमातून पंप अँड डंप रॅकेट चालवल्याचा आरोप या संस्था आणि प्रभावकांवर

0: आहे. महाराष्ट्रात मुंबई ते मांडवा या जलमार्गावरील जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी सोयीची असलेली ही वाहतूक असून गेटवे ऑफ इंडियावरून लॉन्चेस रवाना होतात. राखी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज 51,000 तरुणांना नेमणूक पत्रांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वाटप. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आगमन. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा, नागरिकांनी अतिरिक्त खरेदी टाळावी, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं आवाहन. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सीबीआयकडून महाराष्ट्रातून आणखी एका महिलेला अटक. लातूरमध्ये 2 डॉक्टरांचीही चौकशी. आणि अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 8:40 आणि 50 सेकंद झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी माहिती देणारी भाषणमाला. वक्ते ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते. संपादक सुहास नंदुरे. सादरकर्ते विवेक वानखडे.
2: थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी माहिती देणारी भाषणमाला प्रसारित करत आहोत. वक्ते आहेत ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते. संपादन सुहास नंदुरे यांचं.
3: मित्रहो नमस्कार. थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले तथा तात्यासाहेब यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षाऔचित्याने आकाशवाणीतर्फे आयोजित या विशेष व्याख्यानमालेमध्ये मी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते आपणा साऱ्यांचं आदरपूर्वक स्वागत करतो. आज आपण ऐकतो आहोत 7 सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षिकेचा घेतलेला वसा होता तो कधीही न टाकण्यासाठी. सावित्रीबाईंचे नियमित वेळेत भिडेवड्यात जाणे सुरू होते. मात्र या दरम्यान टवाळखोरांच्या टवाळखोरीला ऊत येत होता. जाता येता त्यांना व्यत्यय द्यायचा, त्यांना अपशब्द उच्चारायचे हे सुरूच होतं. कित्येक प्रसंगी अंगावर टाकलेल्या शेणकाला याची दुर्गंधही असह्य होई. ते घेऊन शिकवणे केवळ अशक्यप्राय होऊन बसे. आपल्या उदात्त कार्यात खंड पडू नये म्हणून सावित्रीबाईंनी अगदी नाईलाजाने ज्योतिरावांकडे आणखी 1-2 साड्यांची मागणी केली. किमान साडी बदलून शिक्षिका म्हणून प्रसन्न वदनाने विद्यार्थिनींसमोर उभं राहता येईल एवढीच माफक अपेक्षा. ज्योतिरावासही ही अडचण पटली. आता पर्यायी स्वच्छ कोरडी साडी सोबत घेऊन सावित्रीबाई नव्या दमाने कार्यतत्पर राहिल्या. याचवेळी ज्योतिरावांनी आणखी एका बळकट अंगरक्षकाची नेमणूक सावित्रीबाई यांचे समवेत केली. तो दंडाधारी अंगरक्षक जाता येता सावित्रीबाईंसोबत जाऊ येऊ लागला. अंगरक्षकाच्या उपस्थितीमुळे आणि त्याच्या आवेशामुळे गल्लीबोळातील विकृत आता नमते घेऊ लागले. परंतु नमते घेऊ लागले याचा अर्थ सारं काही सुरळीत झालं का? तर नक्कीच नाही. हे विरोधी कृत्य एवढ्यावर थांबणारच कशी होती? ती थांबणार नव्हतीच. मुळे धर्ममार्तंडांचे विरोधाचे मार्ग बदलले होते. त्यांनी वडील गोविंदरावांचे कान भरण्यास सुरुवात केली. गोविंदरावांचे ज्ञातेबांधव आप्तस्वकीय यांच्यापाशी कागळ्या करण्यास सुरुवात केली. सारे ज्ञातेबांधव ज्योतिरावास मुलगा आणि सुनेच्या या तथाकथित धर्मबाह्य कृत्याचा जाब विचारू लागले. सुनेनं घराचा उंबरा ओलांडून जाणे हेच मुळात परंपरेवर प्रहार करणारे कृत्य. ते सनातनांना कोणत्याच काळात पचनी न पडणारे होते. त्यामुळे अखेर सनातनांनी असा प्रस्ताव गोविंदरावासमोर आणला. एकतर ज्योतिरावाने शूद्र स्त्रियांना शिकवण्याचा प्रयत्न कायमचा सोडून द्यावा, सुनेने घरी बसावे, अन्यथा तुमचे कुटुंबास वाळी टाकण्यात येईल. त्या समाजव्यवस्थेमध्ये अन्य कोणत्याही शिक्षेपेक्षा घरादारास वाळीत टाकण्याची शिक्षा ही भलतीच कठोर होती. गोविंदराव हे जुन्या विचाराचे. त्यांनी मन घट्ट केले आणि ज्योतिरावापाशी सबोरीने संवाद साधला. ज्योतिरावास हे सारंच अनपेक्षित होतं. वडिलांना आपले कार्य आवडले नाही हे ज्योतिरावास ठाऊक होते.

मात्र ते पूर्ण बंद करावे, अन्यथा पती पत्नीने घरात राहू नये असा निर्वाणीचा पर्याय किंवा प्रस्ताव समोर येईल हे त्यांच्या ध्यानीमनी नव्हतं। त्यावेळी ज्योतिरावासमोर राहण्यासाठी दुसरे घराचा कोणताच पर्याय नव्हता। अंगावरच्या कपड्यानिशी बाहेर पडायचे तर जायचे कुठे हाही प्रश्न गंभीर होताच। त्यावेळी उत्पन्नाचा कोणताही अन्य स्वतःचा म्हणून ठोस पर्याय ज्योतिरावापाशी नव्हता। मात्र हाती घेतलेलं स्त्री शिक्षणाचं कार्यातून या तथाकथित विरोधाला बळी पडून बाहेर पडणे हे म्हणजे मृत्यूपेक्षा जास्त वेदनादायी होते। तो दिवस कसा बसा गेला। दुसऱ्या दिवशी ज्योतिराव आणि सावित्रीबाई दाम्पत्याने आपण कोणत्याही परिस्थितीत शिक्षण कार्य सोडणार नसल्याचे वडिलांना सांगितले। वडील गोविंदरावांच्या डोक्यावर जाती बहिष्कृत होण्याची टांगती तलवार होती। गोविंदरावास जातीबांधवांसमोर त्याचे काही चाले ना। जीवावर दगड ठेवून गोविंदरावांनी दाटलेल्या कंठाने ज्योतिरावास सांगितले, तर मग तुला तुझा मार्ग मोकळा आहे, तू तुझ्या बायकोला घेऊन कुठेही जा, तुझ्या बायकोला माझ्या घरात मी ठेवू शकत नाही। सावित्रीबाईस परंपरा विध्वंसक मानले गेले होते। ज्योतिरावांनी आपला समाजोद्धाराचा विचार शिरोधार्या मानून घर सोडण्याचा निर्णय घेतला। वर्णव्यवस्थेची पुटं समाजावर एवढी घट्ट ठाण मांडून होती की ज्योतिरावाचे स्त्री शिक्षणाचे कार्य उदात्त आहे हे मानायला कोणी तयारच नव्हते। ज्योतिराव सावित्री दाम्पत्य जरी या जातीरोषास ती बळे पडले, आपल्या पत्नीसह ज्योतिरावांनी घरदार सोडले। साहजिकच सुरू केलेली शाळा मात्र बंद पडली। उदरनिर्वाहासाठी प्रथम उद्योगधंदा शोधणे क्रमप्राप्त होते। खरे तर ज्योतिराव उच्च शिक्षित होते। इंग्रज दरबारी उपलब्ध असणाऱ्या कैक नोकऱ्या हात जोडून समोर उभ्या होत्या, मात्र ज्योतिराव त्या मार्गाचे वाटसरूच नव्हते। आपल्या ध्येयपूर्तीसाठी वेगळी वाट चोखळण्यासाठी नैतिक अधिष्ठान असावे लागते। समाजाच्या विनंतीने किंवा धिक्काराने गोंधळून न जाता जो आपले कार्य पुढे घेऊन जातो त्याचे मन कुणाच्या तिरस्काराने व धिक्काराने कच खात नाही हेच खरे। किंबहुना मानवी समाजाच्या आजवरच्या ज्ञात इतिहासामध्ये समाजाची उन्नती ही अशाच प्रवाहाविरुद्ध पोहण्याची मानसिकता जपणाऱ्या स्त्री पुरुषांनी घडवली आहे। अशा व्यक्तिमत्वांमध्ये असणारी कल्पकता ही परंपरेपासून भिन्न असते। वेगळ्या वाटेने जाणाऱ्याचे स्वागत समाज क्वचित करतो, किंबहुना त्याच्या वाटेत अडसर बनण्याचेच काम परंपरावादी समाज करत असतो। तरीही स्वयंप्रेरणानं जगाला काही नवे बहाल करण्याच्या संकल्पनेनं झपाटलेला माणूसच इतिहास निर्माण करू शकतो। ज्योतिराव आणि सावित्री हे दाम्पत्य हे या वेगळ्या वर्गवारीतील होते। ज्योतिरावांनी सुरू केलेले स्त्री शिक्षणाचे कार्य जरी बंद पडले तरी त्याचे बीजारोपण मात्र झालेले होते। ज्योतिरावांनी सुरू केलेला उपक्रम 6 महिने चालला खरा। या काळात ज्योतिरावांच्या सहकाऱ्यांनी, विशेषतः त्यांचे मित्र सदाशिवराव गोवंडे हे नगरहून स्वखर्चाने मुलांसाठी पुस्तके पाठवत होते। ज्योतिरावांच्या या पहिल्या स्त्री शिक्षणविषयक कार्याची दखल बॉम्बे गार्डियन या इंग्रजी वृत्तपत्राने घेतली होती। ज्योतिरावांचा स्त्री शिक्षणाचा उपक्रम बळी पडताच प्रसिद्धीत आलेले वृत्त खूप काही सांगून जाते। याच सुमारास ज्योतिरावांचे स्नेही केशव शिवरामपंत भवाळकर यांनी पुणे येथे सरकारी शाळेत शिक्षकी पेशा स्वीकारला होता। केशवराव भवाळकर यांनी परिश्रमपूर्वक सावित्रीबाई यांना शिक्षिकेचे कार्य शिकवण्याची पद्धत याविषयी शिक्षण देण्याचे काम सुरू केले। एवढेच नव्हे तर केशवरावांनी अध्यापनशास्त्राचे ज्ञान देण्यासाठी स्त्रियांचा एक वर्ग 1948 उत्तरार्धात चालवला होता। थोडक्यात काय, संकट येतात हे जरी खरं असलं तरी मदतीला येणारी काही जीवाभावाची असतातच। थोड्या धावपळीनंतर ज्योतिराव स्थिरावले। उत्पन्नाचा मार्ग सुरू झाल्यावर जुनागंज पेठेत ज्योतिरावांनी स्त्री शिक्षणासाठी शाळा पुन्हा सुरू केली। जुन्या अनुभवातून सजग झालेल्या ज्योतिरावांच्या पाठीशी आता व्यायामपटू वस्ताद लहुजीबुवा मांग आणि राणबा महार ही बळकट जोडी होती। या लहुजीबुवा आणि राणबा महार या जोडीने मुलामुलींना ज्योतिरावांच्या शाळेत आणण्याचा चंग बांधला। सदाशिवराव गोवंडे यांनी दरमहा 2 रुपये शाळा खर्चासाठी नियमित वर्गणीची तरतूद केली। मुलामुलींचा पट वेगाने वाढू लागला। ज्योतिरावांचे हितचिंतक शिक्षक मित्र विष्णुपंत थत्ते हेही स्वयंस्फूर्तीने शिकवण्यासाठी येऊ लागले। परंतु कर्मठांनी विष्णुपंतांचा छळ आरंभला। इच्छा असूनही छळाचा अतिरेक झाल्यावर थत्ते बिचारे बाजूला झाले। ज्योतिरावांच्या शाळेत बहुतांश मुले ही तत्कालीन समजल्या जाणाऱ्या खालच्या वर्गातील असल्याने त्यांना सार्वजनिक हौदावर पाणी पिण्यास सुद्धा मज्जा

0: ज्या होत्या, या मुलांकडे कपड्याची वाणवा असे, त्यांना कपडेही पुरवावे लागत. हे सारे कामं करण्यासाठी, याची आर्थिक मिळवणूक करण्यासाठी ज्योतिराव अविरत कामात गुंतलेले असत. दिवसेंदिवस विद्यार्थीपट वाढत होता. गंजपेटीतील जागा आता अपुरी पडू लागली होती. जवळच सोयीचा प्रशस्त जागा मिळणे दुरापास्त झाले. अनेक हिंदू बांधवांनी जागा देण्याची तयारी दर्शवली, मात्र त्या खालच्या वर्गातील मुलामुलींमुळे अडचण येत असल्याचे सांगितले. एकूण काय, नकार देण्यासाठी काहीतरी निमित्त ती मंडळी शोधत होती. अशावेळी गंजपेटीतील एका मुस्लिम व्यक्तीने धाडसाने जागा देण्याचे मान्य केले. भाडेतत्वावर का होईना जागेचा प्रश्न सुटला. या पार्श्वभूमीवर देवराम ठोसर, मोरो विठ्ठल वाळवेकर आदी मंडळी मदतीस पुढे आली. मेजर कँडी या इंग्रज अधिकाऱ्याने पुस्तके पुरवण्याचे मान्य केले. एकूणच कार्य सत्कार्याची ध्वजा खांद्यावर घेतल्यावर पुढे चालत राहण्याचे धाडस हवे. समाज त्या विचारांच्या पाठीशी चालणाराचा एक वर्ग हा असतोच. एकूण काय, संकटांतील वणवा कितीही भडकला तरी तो विसतो हे नक्की. आणि आपल्या ध्येयावर, आपल्या विचारांवर, आपल्या संकल्पनांवर आणि मर्यादित का होईना पाहिलेल्या जगावरती, वाचलेल्या ज्ञानावरती, पुस्तकांवरती त्यांचा विश्वास होता. आणि ते अल्पस्य का होईना, पण तो स्वविचाराचे भांडवल घेऊन ज्योतिराव पुढे जात होते. सावित्रीबाई आणि अन्य काही मित्रमंडळी सोबत होतीच. आज आपण थांबतो आहोत. नमस्कार. जय भारत.
1: थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी माहिती देणारी भाषणमाला आत्ताच आपण ऐकलीत.
2: वक्ते ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते.
1: संपादन सुहास नंदुरे यांचं.
3: कार्यक्रम सादरकर्ते होते विवेक वानखडे. कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत लोकसंगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शाहीर पिराजीराव सरनाईक आणि सहकलाकार यांनी गायलेलं हे वासुदेव गीत.
1: शंभो शिवशंकर हर हर हर हर.

0: तुमचं नाव?
1: या बाया, माझं नाव आहे, माझं नाव हाय सगुणा।
0: गुणा?
1: येस, गुणा नव्हा, सगुणा हाय सगुणा।
0: असं असं धर्मवा।

या वासुदेव गीतानंतर कार्यक्रमात आता ऐकूया प्रल्हाद शिंदे आणि सहकलाकार यांनी गायलेलं हे शेतकरी गीत.

प्रल्हाद शिंदे आणि सहकलाकार यांनी गायलेलं शेतकरी गीत आत्ताच आपण ऐकलं आणि याबरोबरच आजचा लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, सकाळचे 9 वाजले. आता प्रसारित करीत आहोत लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अलका याज्ञिक अभिजित आणि सहकलाकार यांनी गायलेलं जुदाई या चित्रपटातलं समीर यांचं हे गीत, संगीतकार नदीम श्रवण.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया जोश. या चित्रपटासाठी अभिजित आणि सहकलाकार यांनी गायलेलं समीर यांचं हे गीत, संगीतकार अन्नू मलिक.

0: श्रोते हो, शनिवारी 23 मे 2026 रोजी इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल पाळीव प्राण्यांचा आहार आणि आरोग्य याविषयी डॉक्टर अथर्व भागवत यांची दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत.
1: हो, हे लहान मुलांसारखेच असतात. सो त्यांना एक योग्य वेळ देता यावी. सो दिवसातनं ॲटलिस्ट डॉग असेल तर दोनदा वॉकला नेलं, कॅट असेल तर त्याच्यासोबत खेळणं आहे, त्यांना टॉईज देणं आहे, त्यांचा ब्रेन इंटरॅक्टिव्हली आपल्यासोबत अटॅच राहतो.
0: तेव्हा नक्की ऐका, शनिवारी 23 मे 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz, तसंच 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते आता ऐकूया पुकार. या चित्रपटासाठी उदित नारायण, कविता कृष्णमूर्ती, स्वर्णलता आणि सहकलाकार यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत, संगीतकार AR रहमान.

कार्यक्रमात आता ऐकूया सरफरोश या चित्रपटासाठी कुमार सानू अलका याज्ञिक आणि सहकलाकार यांनी गायलेलं समीर यांचं हे गीत, संगीतकार जतीन ललित.

आता ऐकूया हमारा दिल आपके पास है या चित्रपटासाठी अलका याज्ञिक, उदित नारायण आणि सहकलाकार यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं हे गीत, संगीतकार संजीव दर्शन।

यांनी गायलेल्या या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, सकाळचे 9:30 वाजलेत. इंद्रधनुष्य हा कार्यक्रम या जाहिरात विरामानंतर.

0: नमस्कार श्रोते हो, आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये मी दीप्ती मुसळे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, माणसांचा सर्वात विश्वासू मित्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते आपल्या घरातले लाडके पाळीव प्राणी. नुसतं घरच नाही तर मनही भरून टाकणारे हे जीव आपल्या कुटुंबाचाच एक भाग होऊन जातात. आणि ज्यांच्या घरात पेट्स आहेत त्यांना हे नक्कीच माहिती असेल. हे जीव आजारी पडले की घरातील प्रत्येकाचा जीव अक्षरशः वरखाली होतो, कारण ते फक्त प्राणी नसतात तर आपल्या भावना आणि मायेने जोडलेले कुटुंबातले सदस्यच असतात. म्हणूनच त्यांना फक्त प्रेम देणं नाही तर योग्य आहार, स्वच्छता, वेळेवर उपचार आणि ऋतूनुसार काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं. तर आज आपण जाणून घेणार आहोत पाळीव प्राण्यांची योग्य काळजी कशी घ्यायची, त्याच्या आहारापासून आरोग्यापर्यंत कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि एक जबाबदार पेट पेरेंट म्हणून काय करणं गरजेचं आहे ते. याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत आहेत या क्षेत्रातले तज्ज्ञ डॉक्टर अथर्व भागवत. डॉक्टर, तुमचं मनपूर्वक स्वागत.
1: थँक्यू.
0: डॉक्टर अथर्व, आपण सर्वप्रथम तुमची ओळख आपल्या श्रोत्यांना करून देऊया. तर श्रोते हो, डॉक्टर अथर्व भागवत यांनी पशुवैद्यकीय विज्ञान या शास्त्रामध्ये म्हणजेच व्हेटरनरी सायन्समध्ये डिग्री घेतली आहे आणि आत्ता नुकतंच चेन्नई येथील एका सुप्रसिद्ध महाविद्यालयातून PGDECM म्हणजेच इमर्जन्सी मेडिसिन या अत्यंत महत्त्वाच्या कोर्समध्ये त्यांनी मास्टर्स पूर्ण केलं आहे. तर डॉक्टर, आत्ता तुम्ही हा जो कोर्स करून आला आहात तर त्याबद्दल थोडी माहिती सांगू शकाल का?
1: येस मॅडम, नक्कीच. सो हा जो कोर्स होता इमर्जन्सी मेडिसिन, ह्याच्यामध्ये आपण कॅज्युअल्टी आणि ICU म्हणजे जे काही क्रिटिकल पेशंट्स असतात त्यांना बरं करण्यासाठी लवकरात लवकर आणि तत्पर उपचार लागतात, तर ते कसे करता यावे यावरती हा एक इव्हिडन्स बेस्ड डायग्नॉस्टिक्सचा एक कोर्स होता चेन्नईला. तो आपण पूर्ण केला आणि आता आपण रत्नागिरी इथे एक ICU सेटअप लावून वी आर वर्किंग हिअर फॉर द ॲनिमल्स.
0: ओके, धन्यवाद डॉक्टर. तर आता आपण आपल्या आजच्या मुलाखतीच्या विषयाकडे वळूया. डॉक्टर, आजकाल पाळीव प्राणी घरात पाळणं याचं प्रमाण खूपच वाढलं आहे, पण हे पाळीव प्राणी आपण जेव्हा दत्तक घेतो किंवा दत्तक घेण्याचा विचार करतो त्यापूर्वी लोकांनी कोणकोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा?
1: सो आपण हा प्राणी आणतो तेव्हा लहानपणी लहान पिल्लू असेल किंवा लहान मनीमाऊ असेल तर युजली लहानपणी खूप गोड दिसतं, पण मग मोठं झालं की मग अरे आता हा असंच करतोय तसंच करतोय असं न करता तर त्यांना पण एक इमोशनल भावना आहे, ते आपल्यालाशी तेवढेच अटॅच्ड होतात. त्यामुळे पहिली गोष्ट एक इमोशनली फुलफिल होणे त्यांच्यासाठी पण आपण, आणि दुसरी गोष्ट वेळेवर खाणं पाणी देणे, दिवसातनं 3-4 टाईम जेवण देणे, कायम पाणी पुढ्यात ठेवणे. आपल्यासोबत तो आपला पेट एक साधारणतः 10-15 वर्ष राहणार आहे.

0: सोबत, तर आपण तेवढी जबाबदारी स्वीकारतो का? तर ही पहिली जबाबदारी झाली की आपण त्यांची पूर्णपणे काळजी घेतो आहे. आणि रात्रीला बेसिक गोष्टी म्हणजे त्यांचं वेळेवरती उपचार होणे, की बेसिक ज्या गोष्टी आहेत, की जनताचं औषध देणे, लसीकरण करणे, आंघोळ घालणे, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी करायला हव्यात. तर ह्याच्या सगळ्यासाठी आपली जर तयारी असेल तर आपण एखादा पेट अडॉप्ट किंवा घेतलेला चांगला.
1: ओके okay. म्हणजे प्राणी आपण जेव्हा घरात आणणार तेव्हा किमान 12 ते 15 वर्ष ते आपल्या सोबत राहणार हे आधी लक्षात ठेवायला हवं. आणि जशी आपल्या कुटुंबातल्या माणसांची काळजी घ्यावी लागते

0: पदार्थ आपण त्यांना देऊ शकतो किंवा कोणते पदार्थ टाळायला हवेत याबद्दल आपण जरा मार्गदर्शन कराल.
1: बेसिकली जे आपण नाही द्यायला हवं ते आपल्याला पहिलं माहिती हवं. सो कुठल्याही प्रकारचे द्राक्ष मनुके हे तर अजिबात नाही. रोजच्या जेवणात आपण
0: बर.
1: काय म्हणतो की पार्लेजी मारीची बिस्किटं देतं आहे तर हे पण नाही द्यायचं आहे. टोस्ट, बटर, खारी, गहू, चपाती हे सगळं जेवणात
0: म्हणजे
1: नसलं
0: बेकरी
1: पाहिजे. बेकरी
0: प्रॉडक्ट.
1: प्रॉडक्ट अजिबात नसले पाहिजेत त्यांच्या जेवणामध्ये. त्यांचं डॉग फूड, कॅट फूड, बॉईल्ड चिकन राईस, फिश पोटॅटो राईस असं सगळं मिसळून जेवण दिलं तरी चालतं त्यांना. अगदी घरातलं थोडं वरण भात वेळेला दिलं तरी चालू शकेल. पण काय नाही द्यायचं हे आपल्याला पहिलं माहीत पाहिजे.
0: बरोबर. आता एखाद्या व्यक्तीला जर डॉग फूड किंवा कॅट फूड देणं शक्य नसेल, त्यांना घरातलंच अन्न जर त्यांना द्यायचं असेल तर ते काय देऊ शकतात?
1: तर सो नक्कीच आपण घरातलं खाण्यामध्ये जर डॉग असेल तर थोडं चिकन आणलं, थोडासा पोटॅटो केला, राईस मिक्स केला, कुकरला दोन शिट्या लावल्या की एक पुलाव तयार होतो, तर आवडीने डॉग खातात ते. जर कॅट असेल तर बॉईल्ड फिश दिलं, थोडं राईस स्क्वॅश करून दिलं त्याच्यामध्ये, तर घरातलं खाणंही चालू शकतं. पण घरातलं तेलकट तुळकट जेवण, खोबऱ्याचं वाटप असलेलं जेवण, रशातलं जेवण, उरलं सुरलेलं जेवण असं दिलं तर त्यांचं युजली पोट बिघडतं. कारण त्यांची पचनक्रिया शक्ती ही खूप नाजूक आहे. त्यांच्या आतड्यांची लांबी रुंदी ही छोटी आहे कम्पेअर टू अ माणूस. त्यामुळे मग खाण्यात अचानक बदल न करता रोजच्या सवयीप्रमाणे थोड्या प्रमाणात जेवण द्यावे.
0: डॉक्टर, पाळीव प्राणी आपण घरी आणतो तेव्हा त्याला छान खाऊ पिऊ घालणं तसंच चांगलं निरोगी आयुष्य देणं ही एका चांगल्या पेट पेरेंटची जबाबदारीच आहे. पण त्यासोबत त्यांना वेळ देणंही तितकंच महत्त्वाचं आहे, नाही का? तर याबद्दलही आपण जरा मार्गदर्शन करा की प्राण्यांना व्यायामाची किंवा प्ले टाईमची खरंच आवश्यकता असते ना.
1: हो हे लहान मुलांसारखेच असतात. सो त्यांना एक योग्य वेळ देता यावी. सो दिवसातनं ॲटलिस्ट डॉग असेल तर दोनदा वॉकला नेलं, कॅट असेल तर त्याच्यासोबत खेळणं आहे, त्यांना टॉईज देणं आहे. त्यांचा ब्रेन इंटरॲक्टिवली आपल्यासोबत अटॅच राहतो. त्यांच्यामध्ये पण बोर्डम नावाची गोष्ट आहे. तर त्यांच्यासोबत खेळून मिसळून त्यांना एक वेळ दिला की त्यांना आपण महत्त्व देतो आहे हे पण वाटतं त्यांना. त्यामुळे असणारी अटॅचमेंट आपली प्राण्याकडे आणि प्राण्याची आपल्याकडे ही डेव्हलप होते त्याने. आणि राहता राहिला विषय व्यायामाचा, तर सर्टन एजनंतर म्हणजे जसं प्राणी आपला मोठा होतो म्हणजे वार्धक्याकडे जातो, तर आपल्याकडे रत्नागिरीजवळ सुंदर बीच आहेत तर तिकडे बीचवरती त्यांना वॉकला नेणे, आणणे, फिरवणे हे सगळं करायला हवं. तर त्यांच्यामध्ये खूप आपल्यासाठी एक चांगली भावना निर्माण होते.
0: ते नाही.
1: सो जसं प्राणी यांना पण एक भावना आहेत, माणसांना जशा भावना आहेत तशाच आहेत. एखाद्या लहान मुलाला आपण जसा वेळ देतो, शाळेत सोडतो, आणतो, काळजी घेतो, तशीच जर आपण त्यांची काळजी घेतली तर ते खूप चांगले पेट पॅरेंट्स असे आपण म्हणू शकतो. कारण जेवढी काळजी घेऊ तेवढी बेटर.
0: आणि तुम्ही कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच म्हणालात की पाळीव प्राण्यांचं रुटीन चेकअप आणि वॅक्सिनेशन हे करणं महत्त्वाचं आहे. तर रुटीन चेकअप आणि वॅक्सिनेशनचं नेमकं काय महत्त्व आहे याबद्दल आमच्या श्रोत्यांना जरा दोन शब्द सांगा.
1: आपण एका लहान वयापासून समजा बोलायला चालू केलं तर डॉग जेव्हा लहान असतो तर त्यांच्यामध्ये वयाच्या 42व्या दिवशी आपण डिस्टेम्पर आणि पार्वोव्हायरस या आजारांवरती पहिली लस देतो. जंताचं औषध आपण वयाच्या 1-18व्या दिवशी देतो. मग त्याच्याने काय होतं की जंत नाही झाली तर पुढे आजार पण नाही होत, पचनक्रिया शक्ती चांगली राहते. डिस्टेम्पर आणि पार्वोव्हायरस हे दोन व्हायरल आजार आहेत ज्यांच्या अगेन्स्ट आपण जर वॅक्सिनेट केलं तर त्यांची इम्युनिटी खूप स्ट्रॉंग राहते. वॅक्सिनचा एक कोर्स असतो की 21 दिवसांनी, मग 21 दिवसांनी. कॅट्समध्ये तसंच रेबीज आणि कॅल्सीव्हायरस, रायनोट्रॅकेटिस, पॅनल्युकोपेनिया हे वेगळे आजार आहेत. तर मोस्टली नॉ कॉमनली आपण कसं बोलतो की कॅट्समध्ये ट्राय कॅट आणि डॉग्समध्ये 9-in-1, 10-in-1, 11-in-1, तर हे वॅक्सिन झाले. जस्ट रुटीन चेकअपमध्ये 1 महिन्या, 2 महिन्यातून, 3 महिन्यातून एकदा वजन चेक करणे, ते वजन वेट लॉस होतो आहे का, खाण्यात काही बदल होत आहेत का, स्किनवरती कुठले इन्फेक्शन झालं आहे का, पंजांना काही प्रॉब्लेम आहे का, नखं कापणे, कान साफ करणे हे कधी कधी आपण घरी करू नाही शकत किंवा नाही अलाव करत पेट्स करायला. तर त्याच्यासाठी रुटीन चेकअप ही खूप गोष्ट असते. एखादा आजार जो पुढे जाऊन मोठा होणार आहे तो आपल्याला आधीच समजून येतो रुटीन चेकअप्समध्ये आणि मग आपण त्याला लवकरच बरं करू शकतो. मग
0: हे रुटीन चेकअप जे तुम्ही म्हणालात ते साधारण किती दिवसांच्या किंवा महिन्यांच्या अंतराने करून चालतं?
1: 1 in 3 months जर आपल्या जवळच डॉक्टर असतील किंवा नेणं शक्य असेल तर महिन्यातून एकदा रुटीन चेकअप करणं प्रायर आहे.
0: म्हणजे मांजर कुत्रा कोणाच्याही
1: येस येस
0: बाबतीत.
1: येस
0: ठीक आहे. आणि डॉक्टर, वॅक्सिनेशनबद्दल तुम्ही मगाशीच सांगितलं, पण वॅक्सिनेशन घेतलेला प्राणी आणि वॅक्सिनेशन न घेतलेला प्राणी यांच्यावर आजारी पडल्यावर जेव्हा उपचार करावे लागतात तेव्हा नेमका कोणता फरक जाणवतो?
1: सो ह्याच्याशी आपण एक उदाहरण घेऊन बोललो आत्ता. जर
0: हां
1: तर आपण कोविडची लस घेतली, कोरोना

0: कोरोनाच्या अगेन्स्ट कोविडची लस घेतलेल्या माणसाला जर कोरोना झाला तर त्याच्या रोगप्रतिकारक शक्तीला त्या वॅक्सिनमुळे माहीत राहतं की हा आजार काय आहे, आणि आपली इम्युनिटी तेवढ्याच स्ट्रॉंगली रिस्पॉन्ड करते
1: बरोबर.
0: औषधांना किंवा त्या रोगाच्या अगेन्स्ट. तसंच जर आपण नाही घेतलेलं असेल वॅक्सिन किंवा आपल्या पेटला जर वॅक्सिन नसेल दिलं आणि हा आजार आला तर काही व्हायरसेस इतके डेडली आहेत की त्यांचा तो जीवही घातक होऊ शकतो. त्यात तसंच रेबीज हा खूप डेडली व्हायरस आपण म्हणतो. तर एखाद्या प्राण्याला रेबीज आपण नसेल दिलं आणि आपण त्याला घरी ठेवतोय, मग त्याची लाळ लागते, आपल्या हाताला छोटीशी जखम असेल आणि मग लाळ लागली तर ते चावल्यासारखंच झालं, आपण कॉन्टॅक्टमध्ये आलो त्या सलायवाने,
1: बरोबर. म्हणजे
0: त्यामुळे
1: आपल्याला सुद्धा धोका निर्माण
0: हो
1: होऊ
0: हो
1: शकतो
0: हो
1: त्याने.
0: त्यामुळे मग रुटीन वॅक्सिन करणं हेच एक चांगली पॉलिसी आहे टू बी अ गुड पेट पॅरेंट.
1: ओके. आणि म्हणजे असं काही उदाहरण आहेत का की म्हणजे वॅक्सिनेशन न दिल्यामुळे त्या प्राण्याचा मृत्यू झाला, ते जर वॅक्सिनेशन दिलेलं असतं तर ते वाचू शकलं असतं, असं काही उदाहरणादाखल सांगू शकता का?
0: बऱ्याचदा आपल्याला दिसून येतात डॉग्स जी त्यांना कंटिन्यू मुवमेंट होत आहेत, त्यांना गिळता येत नाही किंवा चालता येत नाही, आकडे येत आहेत, तर हा आजार कॉमनली दिसून येतो म्हणजे डिस्टेम्पर.
1: बर.
0: आता डिस्टेम्परच्या अगेन्स्ट वॅक्सिनेशन हा एकच वे आहे की ते डिस्टेम्पर हा आजार आपण टाळू शकू. ते जर केलं नसेल तर हे फेटल आहे खूप. तसंच पार्वो व्हायरस आहे. आता पावसाळे येईल, पावसाळ्याच्या वेळी लेप्टोस्पायरा नावाचा आजार पाण्यामार्फत खूप पसरतो सगळीकडे, मग ते लेप्टोस्पायराचं वॅक्सिन आपण डॉगला देतो. ते जर नसेल दिलं तर डॉगच्या लिव्हर किडनीचा आजार होऊन फेल होणं, आणि परत डॉगच्या लघवी थ्रू आपल्याला या आजाराचं इन्व्हिटेशन असतं.
1: बर.
0: त्यामुळे प्रिव्हेंशन इज बेटर देन क्युअर, त्यामुळे तेवढं
1: बरोबर
0: करणं खूप गरजेचं आहे.
1: बरोबर आहे. म्हणजे वॅक्सिनेशनचं फार महत्त्व
0: फार
1: आहे
0: महत्त्व आहे
1: जेव्हा आपण प्राणी
0: घरी आणतो
1: पाळणार असतो तेव्हा. डॉक्टर, आपण आपल्या प्राण्यांची सर्व प्रकारे काळजी घेतो, पण कधी कधी असं होतं की ते काही कारणाने आजारी पडतात, तर हे प्राणी आजारी पडलेत हे कसं ओळखायचं?
0: आपला प्राणी आजारी पडला आहे कसं ओळखायचं म्हटलं तर आपल्याला त्याच्या एनर्जी लेवल्समध्ये फरक दिसून येतो. तर आज घरी शांत शांत दिसतोय, नरम दिसतोय. दुसरी गोष्ट खाण्यापिण्यात होणारे बदल. एखाद दिवस नाही खाल्लं आपण म्हटलं ठीक आहे आज बरं नसेल वाटलं म्हणून खाल्लं असेल, दाखवणारी लक्षणे म्हणजे आज माझ्या कॅटने किंवा डॉगने उलटी केली का, पातळशी केली का, किंवा तसंच काही वेगळं केलं का, त्याकडे लक्ष ठेवून देणे. कॅट्समध्ये युजली आपण म्हणतो की कॅट स्वतःला लिक करतं, त्याला सेल्फ ग्रुमिंग म्हणतो. जर ते सेल्फ ग्रुमिंग एखाद्या कॅटमध्ये नसेल तर ते कॅट आजारी एक इंडिकेट होतो किंवा एक पेन आहे त्याच्याकडे हे इंडिकेट होऊन येतं आपल्याला. तर आपलं आपल्या प्राण्याकडे किती लक्ष आहे त्या गोष्टीवरूनच आपल्याला लक्षात येऊ शकतं की हे आजारी आहे किंवा काही गडबड आहे याच्यामध्ये. ते युजली पेशंट घेऊन येतात की आमचा पेट हा 2 दिवस खात नाही आहे, 3 दिवस खात नाही आहे. मग ती एक हिस्ट्री झाली की हा आता ह्या खाणं खात नाही आहे तर काहीतरी गडबड असावी, आणि मग हा डायग्नोसिस चालू होतो.
1: बरोबर. आता म्हणजे आजारी पडतात प्राणी ह्याच्यावर आपण आत्ता बोललो, पण काही लोक असतात ती घरच्या घरी पहिले उपचार करतात आणि अगदी जेव्हा काहीच होत नाही तेव्हा धावत पळत तुमच्याकडे येतात, तर काय तुम्हाला सांगावंसं वाटतं?
0: सो आपण असं आता एक माणसांशी आणि प्राण्यांचं एक बोलून उदाहरण चालू आहे. तर ताप आला की आपण पाण्याने घडी स्वतःच्या डोक्यावर टाकतो किंवा आपल्या घरातले ताप आला की पुसून घेतात, पण तरी पण जर ताप कमी होत नसेल तर आपण डॉक्टरकडे जातो. तसंच प्राण्यांचे वाटलं आपण बघितलं नरम वाटतंय, खात पित नाही आहे, पुसून घेतलं, सगळं केलं, नाही काहीतरी गडबड वाटते, मग आपण डॉक्टरकडे न जाता स्वतःहूनच जर औषधं दिली तर प्रायमरी इमर्जन्सी मेडिसिनमध्ये काही औषधं अशी आहेत जी प्राण्यांना खूप हानिकारक आहेत, जसं की पॅरासिटॅमॉल. हे कॅटसाठी खूप डेंजर आहे, डॉगसाठीही डेंजर आहे. मग हे कधी न देता एखाद्या वेटरनरीनला आपल्या फोन करून कन्सल्ट करणे, शक्य असेल तर लगेच घेऊन जाणे, ऑर एल्स त्यांच्या गायडन्सनेच ट्रीटमेंट केलेली केव्हाही चांगली असते.
1: बरोबर आहे. हां, म्हणजे काही लोक स्वतःच्या मनाने जी माणसांची औषधं आहेत तीच प्राण्यांना
0: देतात, फार चुकीचं आहे, असं करणं योग्य नाही.
1: ओके. डॉक्टर, पाळीव प्राण्यांच्या स्वच्छतेसाठी काही विशेष काळजी घ्यायला हवी आहे का?
0: पाळीव प्राण्यांचा विषय आपण मेजर बोललो की एक गोष्ट जी आपण कधीच चुकवू शकत नाही ते म्हणजे ग्रुमिंग. ग्रुमिंग म्हणजे काय? नखं कापणे, कान साफ करणे, केस विंचरणे, त्यांच्या शीच्या वाटेजवळ असलेल्या अॅनल्सॅक असणं ते साफ करणं, तर हे प्रोफेशनली ग्रुमरकडे नेऊन करणं हा एक भाग झाला. घरच्या घरी निदान म्हटलं तर आठवड्यातून एकदा आंघोळ घालणे डॉगसाठी, आणि कॅट असेल तर रोज 10 मिनटं तरी कॅटचे केस विंचरावे, नाहीतर मग केसांचा गुंता होतो आहे, त्या गुंताच्या आतमध्ये इन्फेक्शन होत आहे, स्किनला खाज येत आहेत, अस्वच्छता. तर अस्वच्छता म्हणजे अनहायजेनिकनेस हा जर आपण ठेवला तर आपण सगळ्या इन्फेक्शन्सला इन्व्हाइटच करतो आहे, त्यांच्यासाठी पण आणि आपल्यासाठी पण. त्यामुळे एखादा पेट आपण घरी ठेवण्या, त्याने जर शिशू केली असेल तर ती शिशू साफ करणे लगेच, त्यांच्या अंगाला न लागू देणे, या बेसिक गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचं आहे.
1: बरोबर. आणि जसं आपण आता प्राण्यांची काळजी घेतोय तर ऋतूनुसार त्याच्यामध्ये काही बदल करणं गरजेचं आहे का, की त्यांच्या आहारामध्ये बदल करायला हवा आहे, त्यांच्या राहणीमानात काही बदल करायला हवा आहे?
0: आपण रत्नागिरीत युजली दोन ऋतू

0: बघ, एक तर उन्हाळा, पावसाळा आणि थोडी डिसेंबरमध्ये थोडीफार थंडी दिसते. तर आत्ता चालू असलेला जो आहे उन्हाळा, त्या उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या डॉगला सकाळी 8 नंतर किंवा 9 नंतर उन्हात बाहेर वॉकला नेणे नाही. संध्याकाळी 5 नंतरच बाहेर वॉकला काढावे, कारण हीट स्ट्रोक, गरमीमुळे होणारा त्रास हा जो विषय आहे तो खूप डेडली आहे. कारण ते ना प्राण्यांना घाम येणं म्हणजे स्वेटिंग करणं किंवा अशी काही गोष्टी होत नाहीत, त्यामुळे त्यांचं जे टेम्परेचर मॅनेजमेंट आहे ते युजली थ्रू ब्रीदिंग आहे. ते श्वासोच्छ्वासानेच स्वतःचं टेम्परेचर मॉड्युलेट करतात. तर ही सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या उन्हाळ्यासाठी झाल्या. उन्हाळ्यात आपण म्हणतो की आपण डॉगचे केस कट केले छान, त्यांचं ग्रूमिंग केलं चांगलं, एसीमध्ये ठेवलं, स्वच्छ ठेवलं, की त्यांचा एक हायजीन ठेवला, की त्यांना ह्या सीझनमध्ये मदत होते. पावसाळ्यात युजली आपल्याला प्रॉब्लेम होतं की डॉगला वॉकला न्यायचं कुठे, मग बाहेर पाणी असतं, आपण डॉगला नेतो आणतो, मग तसंच बाहेर नेऊन आणलं, आपण वॉक करून आणलं की पाय व्यवस्थित साफ करणे, पुसणे हे खूप बेसिक आणि खूप महत्त्वाचं आहे. रेस्ट आपल्याकडे गरमीमध्येच डॉगची फार काळजी घ्यायची आहे, पावसाळ्यामध्ये स्वच्छ पाणी द्यायचं आहे प्यायला, तेवढीच काळजी ऋतूसाठी.
1: बरोबर. आपण आता पाळीव प्राण्यांना छान आहार दिला, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष दिलं,
0: स्वच्छ
1: त्यांची स्वच्छता सुद्धा आपण बघितली, पण तरीही त्यांच्या वागण्यातनं काही डिस्कम्फर्ट किंवा स्ट्रेस असा दिसत असेल तर तो कसा ओळखायचा आणि त्यासाठी काय करता येईल?
0: प्रत्येक स्पीशीजचं वेगळं आहे ह्यामध्ये. डॉगसाठी जर डॉग आपला स्ट्रेसमध्ये आहे, खूप ॲग्रेसिव्ह वागतो आहे, तर एक तर डॉक्टरकडे नेऊन चेकअप करणं हे खूप महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट जी कॉमनली दिसून येते ती, आपण आपला एक पपी घरी आणतो, त्याचं ग्रोईंग एज खूप फटफट आहे, तो साधारणतः सेक्शुअल मॅच्युरिटी म्हणजे त्याच्या वयात येतो, तो साधारण वर्ष 1.5 वर्षाचा असतो त्यावेळी. मग घरात माउंट करणे किंवा कॅट असेल तर घराच्या बाहेर जाणे हे सगळं दाखवायला चालू करतात पेट्स युजली. तर मग त्यामध्ये एक तर त्यांना मेटिंगसाठी अलाव करणे सोडणं, त्या सगळ्या गोष्टींची काळजी करणे, किंवा त्यांचं न्यूटरिंग करून घेणे. जर आपलं ब्रीडिंग हा पर्पज नसेल, आपण आपलं पेटसाठी ठेवत असू घरी, तर त्यांचं न्यूटरिंग करून त्यांच्या स्वभावात ॲग्रेसिव्हपणा जो येतो, जो आपल्याला थोडी भीती वाटते त्याची, तर तो कमी होऊन जातो. राहता विषय स्ट्रेस, आता कॅट हे कायम स्ट्रेस्ड असतं. तुमच्याकडे घरात पाहुणे आले की स्ट्रेस्ड, तुमच्याकडे घरात लाईट गेला की कॅट स्ट्रेस, बाहेर वातावरण बदललं की कॅट स्ट्रेसमध्ये जाणार. सो घरामध्ये कॅटचे युजली 2-3 फीडिंग पॉट्स ठेवणे, लिटर ट्रे ठेवायचा कॅटला शिशू करायला, त्याच्यामुळे आपल्याला ते शिशू कधी करतात हे लक्षात पण येतं. मग जर आपल्याकडे 2 रूम्स असतील तर दोन्ही रूममध्ये एक छोटे छोटे ट्रे ठेवून द्यायचे, की त्यांना वाटतं की त्यांचं मोठं घर आहे बेसिकली. तर ह्या गोष्टींची काळजी घ्यायची. आणि त्या व्यतिरिक्तही असे आपल्याकडे जसे मनोतज्ञ, जसं आपण म्हणतो की सायकॅट्रिस्ट, तर सायकॅट्रिस्ट प्राण्यांसाठी पण असतात. म्हणजे आम्ही सायकॅट्रिकचे इश्यू सॉल्व करतो, तर आम्ही त्याला म्हणतो सेम्प्रेशन अँझायटी, म्हणजे मूळचा जो मालक होता तो काही कारणास्तव बाहेर गेला किंवा त्याचा मृत्यू झाला, तर पेटची पण तुमच्याशी असलेली अटॅचमेंट खूप आहे, मग ते डिस्टर्ब होऊन जातात. त्यामुळे आपण जसं आपल्या प्राण्याकडे अटॅच्ड आहोत, तसाच आपला प्राणी आपल्याशी पण अटॅच्ड आहे, ह्याची आपल्याला कल्पना असावी.
1: बरोबर. आणि आता तुम्ही न्यूटरिंगचं बोललात, तर त्याबद्दल पण एक अवेअरनेस पेट पेरेंट्समध्ये असायला हवा, तर त्याबद्दल थोडं बोलाल का?
0: न्यूटरिंग म्हणजे काय? न्यूटरिंग म्हणजे मेल कॅटमध्ये असेल तर आपण टेस्टिस काढून टाकतो, तर त्या काढून टाकल्या की ते रिप्रोड्यूस नाही करू शकत, नवीन मुलं जन्माला नाही घालू शकत. मांजर असेल, डॉग असेल फिमेल, तर आपण गर्भपिशवी आणि ओव्हरीज काढून टाकतो. तर ह्या ज्या प्रोसेसला आपण म्हणतो ते दॅट इज न्यूटरिंग. मग त्याच्याने काय होतं, अनवॉन्टेड बच्चूज जे आहेत, किटन्स आहेत, डॉग्स आहेत, ते येत नाहीत भविष्यात, आणि त्यांच्या वार्धक्यात, त्यांच्या म्हातारपणात त्यांना ह्या ऑर्गन्समुळे होणारे आजार आहेत, जसं गर्भपिशवीमध्ये पस होणे, पायोमेट्रा म्हणतो आपण त्याला, मॅमरी ग्लँड, त्यांना होणारा ब्रेस्ट कॅन्सरचा विषय जो आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी नाही होत. आणि एक चांगल्या पेट पॅरेंटची प्रॅक्टिस आहे की एक पेटला ठराविक टाईमनंतर न्यूटर केलं की त्यांच्या लाईफमध्ये हा जो हॉर्मोनल इन्फ्लुएन्समुळे होणारा स्ट्रेस आहे हा आपण खूप मर्यादित राहतो.
1: आणि या न्यूटरिंगमुळे त्यांचं ॲग्रेशन वगैरे कमी व्हायला मदत होते का?
0: फार. सो आपण ॲग्रेशनमध्ये पण फरक दिसून येतो, कारण बाकीची डोक्याला सगळी कटकट त्यांची कमी होऊन जाते. आणि राहताराला विषय मांजराचा, तर मांजर युजली जाणार घराच्या बाहेर, बाहेर जाणार डॉग पकडतोय, फटके लागतायत, मारामारी होते, ते सगळ्याने त्यांनाच त्रासाचं आहे. मग न्यूटर केलं की आपला पेट आपल्याकडे घरी व्यवस्थित शांतपणे राहणार, जास्त रोमिंग बिहेवियर जो आहे, कारण कॅट्स हे खूप टेरिटोरियल असतात, त्यांचा एक एरिया मार्क करणार ते त्या एरियामध्ये, मग जसे त्यांच्यामध्ये वॉर होत आहेत किंवा मारामाऱ्या करत आहेत, ते युजली प्रमाण खूप बंदच होऊन जातं. किंवा सगळीकडे घरात लघवी करण्याचं प्रमाण, इथे थोडी लघवी करतोय, तिथे थोडी लघवी करतोय, तर तेही बंद होतं न्यूटरिंग नंतर.
1: बरोबर. डॉक्टर, अजून एक प्रश्न सगळ्या पेट पॅरेंट्स

0: प्रश्न पडलेला असतो की जेव्हा त्यांचं मांजर बाहेर जात असतं, बाहेरनं घरी येतं, तेव्हा त्यांच्या अंगावर बारीक बारीक पिसवा असतात, किंवा कुत्रा जर बाहेर फिरायला गेला तर अर्थातच बाहेरच्या वातावरणातनं त्यांच्या अंगावर गोचिडी येतात. तर हा जो प्रॉब्लेम आहे, तर ह्यासाठी काय केलं पाहिजे?
1: आपला जर पेट घराच्या बाहेर जात असेल तर ती कॅट असेल तर स्पॉट ऑन्स अप्लाय करणे. स्पॉट
0: ओके
1: ऑन्स म्हणजे एक छोटीशी ट्यूब येते, त्यांच्या
0: हां
1: मणक्यावरती एक एक एक थेंब टाकायची, ते बॉडीच्या बेसमध्ये ॲब्झॉर्ब होऊन जातं मेडिसिन. सो
0: हां
1: एखादा पॅरासाईट हा बाहेरून अंगावर जर चढला तर तो मरून जातो.
0: बरोबर
1: डॉग्समध्ये काही टॅबलेट्स येतात, स्पॉट ऑन्स येतात, टिक कॉलर्स येतात, तर ते
0: हां
1: लावले की एक क्लीनलीनेस राहतो त्यांच्यामध्ये आणि हे येत नाही. तर हे जर टिक्स आणि फ्लीज आपल्या पेट्सना चावले तर ते काय करतात, एका प्राण्या थ्रू दुसऱ्या प्राण्याला आजार पसरवायचं काम करतात. जसं मच्छर चावून माणसामध्ये मलेरिया डेंग्यू होतो तसाच प्राण्यांमध्ये टिक फिवर हा खूप कॉमन आजार आहे आणि टिक फिवर फार डेडली असतो. त्याच्यामध्ये प्लेटलेट्स कमी होणे, आजार होणे. सो बेसिकली जर आपण हे सगळं अवॉइड करू शकतो, नको आहे आपल्याला हे सगळं, तर एक स्पॉट ऑन लावलं किंवा एक टॅबलेट देऊन टाकली टिकसाठी, तर हे सगळं आपण टाळू शकतो.
0: बरोबर आहे डॉक्टर. प्राणी घरात आणण्यापूर्वी बऱ्याच जणांना काळजी असते की ते प्राणी आपल्यासोबत घरातच राहणार आहेत. घरातले काही सदस्य जर प्राणीप्रेमी नसतील तर त्यांना याची विशेष काळजी वाटत असते. तर याबद्दल आपण काय सांगाल?
1: सो जर आपला डॉग घरात शिशू करत असेल तर तो किती वाजता करतो आहे शिशू, जर लहान पिल्लू असेल तर सारखं सुसू करतं. वयाच्या 3रा 4थ्या महिन्यानंतर त्यांना आपण पॉटी ट्रेनिंग देऊ शकतो की बाबा तुला खाणं दिलं की तू बाहेर जाऊन शिशी कर. तरच घरात जर तसं झालं तर आपण काय करतो, घरात डेटॉल मार, फिनेल मार, लायझॉल मार आणि पुसून घे, मग इव्हेंच्युअली ह्या गोष्टींचा त्यांना त्रास होतो. सो केनल वॉश नावाचं एक फिनाईल येतं जे प्राण्यांसाठी सेफ आहे, ते तुम्ही यूज करून घरची क्लीन करू शकता. रात्राला सगळीकडे होणारे केस, तर लिंट रोलर म्हणून एक गोष्ट आहे जी तुम्ही सगळीकडे फिरवली की सगळे केस त्या रोलरला अटॅच होतात, तर त्याने आपण घरातल्या आपल्या बाकीच्या वस्तू पण स्वच्छ ठेवू शकतो.
0: डॉक्टर, हे प्राणी आजारी पडले की त्यांच्या उपचारांसाठी बऱ्याच वेळा होणारा खर्च हा खिशाला न परवडण्यासारखा असतो. तर यासाठी जसं आपल्या माणसांसाठी हेल्थ इन्शुरन्स आहे, तशी काही सोय पाळीव प्राण्यांसाठी आहे का?
1: सो हो नक्कीच. सो आपल्या पेटला आपण जेव्हा वॅक्सिनेट करतो तेव्हा आपण जिथेही वॅक्सिनेट करतो तिथे ह्याची माहिती विचारावी. तर एक मायक्रोचिप नावाची गोष्ट असते की एक चिप आपल्या नावाची रजिस्टर्ड असते, ती त्या पेटमध्ये इन्सर्ट होते त्यांच्या दोन शोल्डर्सच्या मध्ये. तो आपल्याकडे ऑप्शन असतो हे करायचं आहे की नाही करायचं आहे. जर इन्शुरन्स असेल तर मार्केटमध्ये आता खूप सारे नवीन कंपनीज आल्यात जे इन्शुरन्स प्रोव्हाइड करत आहेत. सो मग काही आजार पण आलं तर आपल्याला एक मोकळा हात राहतो की आपल्या बुबूसाठी किंवा आपल्या प्राणीसाठी जी काय उपचार लागतील ते आपण पूर्णपणे करू शकतो.
0: बरोबर.
1: तर ह्याच्याने खूप मदत होतं डॉक्टरांनाही उपचार करताना, की काहीच आम्हाला काही अडथळा राहत नाही, सगळे डायग्नोस्टिक्स मिळतात. कारण माणूस आजारी पडला, एका मोठा माणूस असेल तर बोलू शकेल, लहान बाळ बोलू शकत नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्ट शोधावी लागते, प्रत्येक आजाराच्या अगेन्स्ट एक एव्हिडन्स घ्यायला लागतो आणि मग तुम्ही उपचार करू शकता. त्यामुळे इन्शुरन्स घेणं इज अ बेस्ट थिंग टू डू राईट नाव.
0: तर आपल्या मुलाखतीच्या शेवटाकडे आपण आलो आहे. आज आपण आता पाळीव प्राण्यांच्या आहार आणि आरोग्याबद्दल बोललोच, पण जाण्यापूर्वी जे भटके प्राणी आहेत तर त्यांच्याप्रती लोकांनी अधिक संवेदनशील व्हायला काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं?
1: तर भटके प्राणी हा एक खूप टॉपिक आहे कन्सर्निंग आत्ता. तर आपल्या आजूबाजूच्या गव्हर्नमेंट बॉडीने एक त्यांचं निर्बिजीकरण, न्यूटरिंग करणं प्रोग्रॅम हे तर चालूच असतं त्यांचं वर्षानुवर्ष. भटक्या प्राण्यांसाठी बेसिक अन्न, पाणी आणि त्यांना देता आलं तर घ्यायला एक छोटंसं घर, म्हणजे आपल्याकडे कंपाऊंडमध्ये किंवा आपल्या आवारात दिलं तर तेवढं पुष्कळ आहे. आपल्या निसर्गासाठी आपण एवढं बेसिक गोष्टही करायलाच हवी.
0: नक्कीच. तर श्रोते हो, आजच्या मुलाखतीतनं तुम्हाला कळलंच असेल की पाळीव प्राण्यांना प्रेम, वेळ, योग्य काळजी आणि सुरक्षितता देणं ही आपली जबाबदारीच आहे. आणि जितकं प्रेम आपण त्यांना देतो त्याहून कितीतरी पटीने जास्त प्रेम ते आपल्याला निरपेक्षपणे परत देत असतात. चला तर मग आपल्या पाळीव प्राण्यांसोबतच आसपासच्या भटक्या प्राण्यांबद्दलही संवेदनशील राहूया आणि त्यांच्यासाठीही थोडी माया आणि थोडी काळजी करूया. डॉक्टर अथर्व, तुम्ही आज इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना इतकी छान माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे तुमचे मनापासून आभार.
1: धन्यवाद.

आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात पाळीव प्राण्यांचा आहार आणि आरोग्य याविषयी डॉक्टर अथर्व भागवत यांची रेडिओ सखी दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. कार्यक्रम सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: श्रोते हो, उन्हाळ्यात घ्यायच्या काळजीविषयी थोडंसं. तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावं. हलके सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री किंवा टोपी, बूट, चप्पलचा वापर करण्यात यावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी. उन्हात काम करत असलेल्या व्यक्तींनी टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. तसंच ओल्या कपड्यांनी डोकं, मान, चेहरा झाकावा. शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होत असल्यास ORS, घरी बनवण्यात आलेली लस्सी, लिंबू पाणी, ताक अशा पेयांचा नियमित वापर करावा. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम अशी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हं ओळखावीत आणि चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गुरांना छावणीत ठेवण्यात यावं, तसंच त्यांना पुरेसं पाणी द्यावं. घरं थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर आणि सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे, ओले कपडे यांचा वापर करावा. तसंच थंड पाण्यानं वेळोवेळी स्नान करावं. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करावं. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा. बाहेर कामकाज करत असताना मध्ये मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करावा. गरोदर कामगार स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी. रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरता शेड उभारावेत. जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या आणि पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी 12 ते 3:30 या कालावधीत उन्हात बाहेर जाण्याचं टाळावं. गडद, घट्ट आणि जाड कपडे घालण्याचं टाळावं. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामं टाळावीत. दुपारी 12 ते 3:30 या कालावधीत बाहेर काम करण्याचं टाळावं. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचं टाळण्यात यावं. तसंच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारं आणि खिडक्या उघडी ठेवावीत.
1: श्रोते हो, रविवार दिनांक 24 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात गड किल्ले आणि कळसुबाई शिखर सर करणाऱ्या अंजली पिलंडकर यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
2: लोक दुर्ग भ्रमंती करत असताना थोडं आपण सामाजिक भान राखलं पाहिजे, हे लोकांच्या लक्षात येत नाही. भरपूर सारे प्लास्टिक्स बॉटल्स वगैरे किंवा रॅपर्स घेऊन जाणार आणि अशा प्रकारच्या किल्ल्यांवर वगैरे टाकले जातात, ते तिथेच वापर करायचं, तिथेच टाकलं जातं लोकांकडून. मला असं वाटतं की आपण ज्या गड किल्ल्यांवर जातो ते तसेच अबाधित राखण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे.
1: बरोबर, तेव्हा जरूर ऐका रविवारी दिनांक 24 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
3: .47 mHz अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 10 वाजलेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मितवा या चित्रपटासाठी जान्हवी प्रभू अरोरा स्वप्नील बांदोडकर आणि सहकलाकार यांनी गायलेलं अश्विनी शेंडे यांचं हे गीत, संगीतकार निलेश मोहरीर.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: 10 लाखांची लॉटरी मला.
2: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया रांजण. या चित्रपटासाठी अजय गोगावले आणि सहकलाकार यांनी गायलेलं वैभव जोशी यांचं हे गीत, संगीतकार नरेंद्र भिडे.

0: श्रोते हो, सोमवार दिनांक 25 मे रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सिंचन व्यवस्थापन आणि त्यामध्ये होणारा संगणकाचा वापर याविषयी अभियंता प्राध्यापिका श्रीमती मंगल भोजने यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: सिंचन व्यवस्थापनामध्ये पिकांच्या पाण्याची गरज काढण्यापासून ते जमीन सपाटीकरण, नंतर अर्थवर कॅल्क्युलेशन, नंतर मेजरिंग डिझाईन सिलेक्शन वगैरे, या दृष्टीने आम्ही जे आहे ते सिंचन व्यवस्थापनामध्ये आवश्यक असलेल्या संगणक प्रणाली आम्ही विकसित केल्या आणि त्या विकसित प्रणाली कशा वापरायच्या या दृष्टीने सुद्धा माहिती आम्ही प्रशिक्षणार्थींना देत आलो आणि त्याचा वापर जो आहे तो जलसंपदा विभागामध्ये आजपर्यंत केला जातोय.
0: तेव्हा श्रोते हो, सोमवार दिनांक 25 मे रोजी सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्स वर, तसंच 101.5 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वरून.
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलियाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी, दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें, रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
3: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया जर्नी प्रेमाची. या चित्रपटासाठी जावेद अली आणि चटर्जी आणि सहकलाकार यांनी गायलेलं हे गीत, गीतकार आणि संगीतकार विमल कश्यप.

0: श्रोते हो, बुधवार दिनांक 27 मे 26 ला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत गायिका श्वेता जोगळेकर यांचा कलाप्रवास. त्यांच्याशी संवाद साधतील पूर्णिमा साठे.
1: पुरस्काराने कौतुक नक्कीच वाटलं, त्यानंतर आनंदही झाला, पण एका क्षणी अत्यंत मोठ्या जबाबदारीची जाणीव झाली की यापुढे आपल्याला असंच काम करायचंय, किंबहुना आपला आलेख आहे हा वाढता ठेवायला हवा.
2: बरोबर.
1: म्हणजे आपलं हे जे सातत्य आहे तर ते असंच टिकवून ठेवायला हवं आणि त्याच्यात थोडीशी आपण भरही घालणं आपलं काम आहे याची निश्चितच मला जाणीव झाली.
0: तेव्हा श्रोते हो, बुधवारी 27 मे ला सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून.

लय भारी आपली यारी, प्रेम संकट या चित्रपटातलं आदर्श शिंदे आणि सहकलाकार यांनी गायलेलं शरद बावस्कर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते विशाल एस वानखेडे. कार्यक्रमात आता ऐकूया स्वप्नील बांदोडकर, नेहा राजपाल आणि सहकलाकार यांनी गायलेलं फोटोकॉपी या चित्रपटातलं अश्विनी शेंडे यांचं हे गीत. संगीतकार नेहा राजपाल.

फोटोकॉपी या चित्रपटासाठी स्वप्नील बांदोडकर, नेहा राजपाल आणि सहकलाकार यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. आणि याबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: सकाळचे 10:30 वाजलेत. नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: आजच्या नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पंडित संजीव अभ्यंकर यांचं गायन. कार्यक्रमात सुरुवातीला त्यांनी गायलेला राग भटियार आम्ही आता प्रसारित करीत आहोत. त्यांना सातसंगत अशी आहे तबला साथ भरत कामत यांची, तर हार्मोनियम साथ केली आहे अरविंद दाते यांनी. तेव्हा ऐकूया पंडित संजीव अभ्यंकर यांनी गायलेला राग भटियार.

नादब्रह्म अंतर्गत पंडित संजीव अभ्यंकर यांनी गायलेला राग भटियार आत्ताच आपण ऐकला. कार्यक्रमात आता ऐकूया त्यांनी गायलेला राग गुणकली.

नमस्कार नमस्कार रसिक श्रोते हो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात रेडिओ मित्र मी मोरेश्वर मधुकर जोशी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, आजकाल कुणालाही काय म्हणतोस असं जर विचारलं तर ते विचारण्याची आता काय सोय राहिलेली नाही असं मला वाटतं, कारण प्रखर उन्हामुळे सगळेजण हैराण झालेले दिसतात. एरवी असं काही विचारलं, अरे तू काय म्हणतोस मी काय म्हणतो असं म्हणून आपल्याला गप्पांना सुरुवात व्हायची, पण आता ह्या उन्हाळा उकाड्यामुळे सगळेजण हैराण झालेले आहेत, त्यामुळे कुणाला ना गप्पा ना कुठे फिरणं ना कुठे काही करावं असं वाटतं. त्यामुळे आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात काही गप्पा आणि सुंदर अशी गाणी, त्याचबरोबर महत्त्वाचे संदेश आणि आमच्या कार्यक्रमाविषयीची निवेदनं आपण ऐकणार आहोत.

श्रोत्यो, राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानामुळे उष्माघाताच्या रुग्णांमध्ये चिंताजनक अशी वाढ होत असल्याचं समोर आलं आहे. मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघाताच्या रुग्णांची नोंद वाढताना दिसत आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सगळ्या प्रकारचे प्रयत्न चालू ठेवलेले आहेत. त्यामुळे या एकंदर तापमान वाढीमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. विशेषतः दुपारीचे कडाक्याचं जे ऊन आहे त्या उन्हामुळे लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेर काम करणाऱ्या नागरिकांना त्यामुळे मोठा धोका निर्माण झाल्यासारखं वाटतंय. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी नागरिकांना उष्णतेचा तीव्र असा त्रास सहन करावा लागतोय. राज्यातील बहुतेक भागात तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने उष्णतेची तीव्रता अधिक वाढली आहे. आरोग्य विभागानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळण्याचं आवाहन केलं आहे. विशेषतः सकाळी 11 ते 4 या वेळेत उन्हाची तीव्रता अधिक असल्याने या काळात बाहेर जाणं टाळावं असं सांगण्यात आलं आहे. तज्ज्ञांच्या मते शरीरातील पाण्याची कमतरता, सतत उन्हात काम करणं, पुरेशी विश्रांती न घेणं आणि डिहायड्रेशनमुळे उष्माघाताचा धोका वाढतो. त्यामुळे भरपूर पाणी पिणं, तसंच डोक्यावर कापड किंवा टोपी वापरणं, हलके कपडे परिधान करणं आणि शरीर थंड ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.

दिल ही तो है या चित्रपटासाठी आशा भोसले आणि सहकलाकार यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं आता गीत ऐकूया. संगीतकार रोशन.

0: श्रोते हो, रविवार दिनांक 24 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात गड किल्ले आणि कळसुबाई शिखर सर करणाऱ्या अंजली पिलंडकर यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: लोक दुर्गभ्रमंती करत असताना थोडं आपण सामाजिक भान राखलं पाहिजे हे लोकांच्या

0: लक्षात येत नाही. भरपूर सारे प्लॅस्टिक्स बॉटल्स वगैरे किंवा रॅपर्स घेऊन जाणार आणि अशा प्रकारच्या किल्ल्यांवर वगैरे टाकले जातात, ते तिथेच वापर करायचं, तिथेच टाकलं जातं लोकांकडून. मला असं वाटतं की आपण ज्या गड किल्ल्यांवर जातो ते तसेच अबाधित राखण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे.
1: बरोबर, तेव्हा जरूर ऐका रविवारी दिनांक 24 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया खुद गर्ज. या चित्रपटासाठी मोहम्मद अजीज आणि साधना सरगम यांनी गायलेलं इंदिवर यांचं हे गीत, संगीतकार राजेश रोशन.

0: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: श्रोतो, सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे गाता रहे मेरा दिल हा आजचा जो आपण कार्यक्रम आपण ऐकतो आहोत, तर या कार्यक्रमामध्ये आपण काही थोड्या गप्पा आणि गाणी ऐकणार आहोत। तर ह्या गप्पांच्या ह्याच्यामधून मला एक जो प्रश्न पडला, तर तो प्रश्न मी आता तुम्हाला विचारणार आहे की बँक या शब्दाला मराठीत काय म्हणतात। प्रश्न पुन्हा एकदा, बँक या शब्दाला मराठीत काय म्हणतात। तुम्ही आठवून ठेवा, किंवा तुम्हाला उत्तर जर माहिती असेल तर घरातल्या बाकीच्या सदस्यांना पण विचारायला हरकत नाही, आणि सर्वांनी मिळून उत्तर तयार करून ठेवा। याच कार्यक्रमामध्ये आपण याविषयी बोलणार आहोत, पण त्यापूर्वी ऐकूया एक छानसं गाणं। खेल खेल में या चित्रपटासाठी आशा भोसले आणि किशोर कुमार तसंच सहकलाकार यांनी गायलेलं गुलशन बावरा यांचं गीत आता ऐकूया। संगीतकार राहुल देव बर्मन।

0: श्रोते हो, सोमवार दिनांक 25 मे रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सिंचन व्यवस्थापन आणि त्यामध्ये होणारा संगणकाचा वापर याविषयी अभियंता प्राध्यापिका श्रीमती मंगल भोजने यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: सिंचन व्यवस्थापनामध्ये पिकांच्या पाण्याची गरज काढण्यापासून ते जमीन सपाटीकरण, नंतर अर्थवर कॅल्क्युलेशन, नंतर मेजरिंग डिझाईन सिलेक्शन वगैरे, या दृष्टीने आम्ही जे आहे ते सिंचन व्यवस्थापनामध्ये आवश्यक असलेल्या संगणक प्रणाली आम्ही विकसित केल्या. आणि त्या विकसित प्रणाली कशा वापरायच्या या दृष्टीने सुद्धा माहिती आम्ही प्रशिक्षणार्थींना देत आलो. आणि त्याचा वापर जो आहे तो
0: तेव्हा श्रोते हो, सोमवार दिनांक 25 मे रोजी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर, तसंच 101.5 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वरून.
2: हा तर श्रोते हो, मगाशी आपण बँक या शब्दाबद्दल बोलत होतो. बँक हा शब्द आपल्या दैनंदिन आयुष्याचा इतका महत्त्वाचा भाग झाला आहे की दिवसातून एकदा तरी तो आपल्या तोंडातून नक्कीच बाहेर पडतो. बँकेत पैसे भरायला जायचे, बँकेत पैसे काढायला जायचे, बँकेत पगार जमा झाला का, बँकेच्या ATM मधून पैसे काढायचे आहेत, ऑनलाईन व्यवहार असेल किंवा कर्ज प्रकरण करायचं असेल, तर अशा अनेक गोष्टींसाठी बँकेची गरजच आपल्याला असते, म्हणून आपण तो शब्द वापरतो. पण आपण कधी विचार केला आहे का की या

बँक शब्दाला मराठीमध्ये काय शब्द आहे ते? आणि श्रोते हो, आश्चर्याची बाब म्हणजे 99% जास्त लोकांना हा मराठी शब्द माहिती नाही, इतका हा इंग्रजी शब्द आपल्या अंगवळणी पडला आहे. सामान्य माणसाची गोष्ट राहून दे बाजूला हो, पण खुद्द बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील विचारलं तरी हे सांगता येत नाही, ही परिस्थिती आहे. याबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत, पण त्यापूर्वी ऐकूया हे एक छानसं गीत.

कहो ना प्यार है या चित्रपटासाठी आशा भोसले आणि सहकलाकार यांनी गायलेलं सावन कुमार टाक यांचं गीत आता ऐकूया. संगीतकार राजेश रोशन.

0: तर श्रोतेहो, बँक या शब्दाला मराठीत अधिकोश म्हणतात.
1: श्रोतेहो, बुधवार दिनांक 27 मे 26 ला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत गायिका श्वेता जोगळेकर यांचा कलाप्रवास. त्यांच्याशी संवाद साधतील पूर्णिमा साठे.
2: पुरस्काराने कौतुक नक्कीच वाटलं, त्यानंतर आनंदही झाला, पण एका क्षणी अत्यंत मोठ्या जबाबदारी.
3: ताकी गती तेज हुई है और इन सब का पॉजिटिव प्रभाव देश के नौजवानों के उज्जवल भविष्य की गारंटी बन जाता है. रोजगार तो निर्माण होते ही होते हैं, लेकिन राष्ट्र

0: श्रोते हो, आत्ताच आपण दिल्ली केंद्रावरून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युवा रोजगार याविषयी मार्गदर्शन ऐकलत. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्र
1: आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित

श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. दुपारचे 12 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

सर्वांवर मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि वरदाचा नमस्कार. मैत्रिणींनो, सध्या समाजसेवा हे व्रत करिअर म्हणून काही जण ठरवून करत आहेत. त्यासाठी वेगवेगळे कोर्सेसही आहेत. ही चांगलीच गोष्ट आहे, त्यामुळं समाज परिवर्तन होतंय. संपर्क साधनांमुळं काम सगळ्यांपर्यंत पोचतंय आणि त्यातून काही गोष्टी सोप्या होत आहेत. पण साधारण 50 वर्षांपूर्वी आजूबाजूच्या परिस्थितीमुळं अस्वस्थ होऊन संस्कार वर्ग सुरू करणाऱ्या मालुताई जोशी

0: जाणार, कॉलेजमध्ये आम्ही जाणार, शिवाजी महाराज यांचा आदर्श आम्ही घेणार. आईला इतका माझा आनंद झाला, तिने माझं पटकन एक पापी घेतली. त्यावेळेला आईने
1: तीच आठवण
0: ऐकायचे काय
1: बरोबर. 16 सप्टेंबर 1931 ही तुमची जन्मतारीख आहे, होय की नाही? म्हणजे तुम्ही स्वातंत्र्य लढा बऱ्यापैकी बघितलात, भारताला स्वातंत्र्य मिळालं तो काळ अनुभवलात. तुमच्या घरचं वातावरण कसं होतं? घरी काय काय तुम्हाला आणखीन शिकायला मिळत होतं?
0: माझे वडील खरं म्हणजे सतत बाहेरच असायचे. ते जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तर आम्ही हिंगण्याला बोर्डिंग मध्ये होते त्या काळामध्ये.
1: बरं, मग हिंगणा म्हणल्यावर महर्षी कर्वे, बाया कर्वे ह्या सगळ्या व्यक्ती तुम्हाला बघायला मिळाल्या असतील, त्यांना भेटायला मिळालं असेल.
0: त्यांच्या तर आमच्या मनात खूप आदर असायचा ना. आम्ही दुरून बघितलेलं आहे, दुरून आम्ही त्याला नमस्कार केलेला आहे बायाजी आणि अण्णांना.
1: आत्ता तुम्ही एवढंच जे समाजकार्य केलं त्याची ज्याला म्हणू आपण मुळं किंवा बीज त्या काळातली होती का? त्यावेळी तुम्हाला असं काही वाटायचं की हे सगळं बघून की आपण पण पुढे जाऊन असं करावं वगैरे?
0: हा संस्कार होत गेला, तिथला अन्न आहे ना हा. सुट्टीला ज्या घरी यायच्या तसं मला कधी घरी यायला मिळालं नाहीये, त्यामुळे हा तिथलाच संस्कार म्हणजे हिंगण्याचा संस्कार म्हटलं तर समाजासाठी करणं, दुसऱ्यासाठी, दुसऱ्याच्या हितासाठी ही चर्चा असायची, हेच त्यांचं करणं, तिथलं वागणं, उठणं बसणं, घासाघासात आम्हाला हा संस्कार मिळत गेला असला पाहिजे. त्याच्याशिवाय काय हे मला सुचलं नाही आहे. इथं हे देणं त्यांचं आहे बहुतेक.
1: बरोबर, म्हणजे जे दिसत होतं आजूबाजूला घडत होतं त्यातून तुम्हाला आपोआप तो संस्कार तुमच्यावर होत गेला.
0: होत गेला.
1: शिक्षण तुमचं पूर्ण झाल्यावर पुढे काय काय झालं?
0: मी हिंगण्याहून आले 1950 साली आले. तिथं माझं ट्रेनिंग झालं, आताचं DED आहे ना, तसं तिथं माझं ट्रेनिंग कॉलेज हिंगण्याचं झालं. आणि अक्का कळत रेच्या प्रॅक्टिसिंग

0: स्कूलमध्ये मी एक वर्ष नोकरी केली आणि मग इथं शेजारी जोशी राहत होते माझे मिस्टर, तिथं आमची दोघांची ओळख झाली आणि लगेचच म्हणजे 50 साली मी नोकरी केली ना 51 साली आमचं लग्न झालं लगेच
1: दोघांचं. बरोबर.
0: आणि मग जोशी इथं बालचंद कॉलेजच्या वर्कशॉपमध्ये होते त्यामुळे इथंच परत आम्ही बिराड केलं सांगलीत.
1: सांगलीत. आणि मग आता तुम्ही जर संस्कार वर्ग वगैरे नंतर सुरू केलेत त्याची सुरुवात कुठं झाली?
0: आम्ही सांगलीत राहत होतो. जोशी त्यांना स्वतःच वर्कशॉप सुरू करायचं होत. मग त्यांनी वर्कशॉप सुरू केलं काकांनी आणि आम्हाला औद्योगिक वसाहतीमध्ये प्लॉट मिळाला. वर्कशॉपसाठी जागा मिळाली, प्लॉट मिळाला. त्यावेळेला 500 रुपये आम्हाला भरून सभासद व्हावं लागणार होतं आणि ह्यांना पगार होता 70 रुपये फक्त काकांना तेव्हा. त्याच्यामध्ये माझी एक नणंद, एक दीर शिकायला, आम्ही दोघं आणि भाड्याच्या जागेत राहत होतो. तर ते आम्हाला जरा अवघड जात होतं आणि 500 रुपये कसे भरायचे म्हणून मला एकदा खूप असं रडायला यायला लागलं. तर माझी मावशी शेजारी राहत होती, ती पाहिली गं मालू तू अस्वस्थ काय असायची, रडबली का झालीस? म्हटलं नाही असं असं आहे. तर त्यावेळेला मला मावशीने 500ची नोट दिली होती. मग ते 500 रुपये भरले, आम्हाला औद्योगिक वसाहतीमध्ये प्लॉट मिळाला आणि आमचे इथं वर्कशॉप सुरू झालं. मग रात्रंदिवस मी पण कामाला मदत करायची काकांना. सायकलवर आम्ही डबल सीट यायचं. एक आम्ही औद्योगिक वसाहतीमध्ये एक खोली काढली, आम्ही दोघांनी बांधली होती ती खोली, म्हणजे विटांची खोली, आणि तिथं आम्ही मग राहायला आलो. जोशी खूप कष्टाळू होते आणि जिद्दी होते भयंकर. आणि बघता बघता आम्ही प्लॉट, आम्ही वर्षात 1.5 वर्षात प्लॉटच घेतला आणि तिथं आम्ही राहायला आलो. आणि आत्ता मी सध्या या पंचशील नगरमध्येच राहते.
1: पण तुम्ही नोकरी पण करायचात ना?
0: हो, आम्ही जेव्हा औद्योगिक वसाहतीत राहिलो होतो तेव्हा माझी बापडबाची नोकरी चालू होती. पण आता जायला यायला उशीर व्हायला लागला ना, आम्हाला लांब पडायला लागलं, त्यामुळे मग मी ती नोकरी सोडली. आणि मग वर्कशॉपमध्ये पण मला हातभार लावावा लागायचा, काम काही हाताची कामं असायची ती मी करायची.
1: मग तिथं घर आणि वर्कशॉप असं सुरू झालं.
0: तिथं सुरू झालं.
1: मग तुम्ही संस्कार वर्ग सुरू कसं काय बरं केलं, काय वाटलं तुम्हाला करावं?
0: काय झालं, मी जेव्हा पंचशील नगरमध्ये राहायला आले त्यावेळेला सांगलीचा जो साखर कारखाना आहे तो आशिया खंडातला 1 नंबरचा साखर कारखाना होता. तसंच माधवनगर कॉटन मिल जोरात होती त्या काळामध्ये, त्यामुळं औद्योगिक वसाहत देखील खूप जोरात होती. दूरदूरच्या सुद्धा जिल्ह्यातली तरुण जी मुलं आहेत ती नोकरी करावी, नवरा बायकोने यायचं आणि जगण्याचं त्याला ते साधन म्हणून लांब लांबून खूप म्हणजे अशा आमच्या घराभोवती चारी बाजूला नजर टाकेल एवढी झोपडपट्टी होती. म्हणजे लोक यायचे, झोपड्या टाकायचे, तिथं राहायचे आणि मग औद्योगिक वसाहती साखर कारखान्यामध्ये माधवनगर कॉटन मिलला आणि बारक्या बारक्या वर्कशॉपमध्ये नोकरीला सगळे लोक यायचे. तर झोपडीमध्ये आई वडील दोघं कामाला जाणार, संध्याकाळी पुरुष ठरलेला दारू पिऊन येणार, झोकांड्या खात येणार. बाई बिचारी त्याच्याबरोबरच कामाला गेलेली पण ती भराभरा पुढे चुलीला जळण घालतीय, बाळाला अजूनही अंगावर घेतीय पत्राखाली, तो प्रसाद दारू पिऊन येणार, बायकांना मारणार, असं सगळं बघायचं. आणि मग त्यांची मुलं हे सगळं बघत होती, हे सगळी माझ्याभोवती खेळायची ना. शाळेत कुणी जात नव्हतं, त्याचं कारण असं 14 वर्षाचं मूल मजुरीवर जायचं आणि 13 वर्षापासूनची जी लहान मुलं आहेत पाठचं भावंड सांभाळायला म्हणून घरात ठेवली असायची. मग त्या मुलांचं खेळ तेच की झोकांड्या खातोय, दारू पितोय आणि अगदी बोबडं बोलणारं मूल सुद्धा मी आता दालू पेला जातो पण का, मी बायकोला बदलणार काय, झिपल्या धलून बलवणार काय, हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की ही जी लहान मुलं आहेत ही जगणं हे असंच असतं, हा संस्कार घेत आहेत. त्या मुलांना मुद्दाम ठरवून घडवायला पाहिजे. त्याला माझ्या मनामध्ये जे शब्द आले की ह्या मुलांच्या मध्ये निकृष्टाची घृणा आणि उत्कृष्टाची ओढ निर्माण करायलाच हवी, हे शब्द मला कुठेतरी ईश्वरी देणग्या ही मला मिळालेले शब्द आहेत. ते एक मूल म्हणजे कुटुंबाचा आधार असतो, एक उद्याचं कुटुंब आहे. आणि मग मी ती सगळी मुलं संध्याकाळी गोळा करून घरात घ्यायची, त्याला सुंदर गाणी सांगायची, गोष्टी सांगायच्या छान छान. मुलं शाळेत जात नव्हती कुणी, त्याच्यातून आपापच पाढे म्हटले जायला लागले मुलांचे, त्यांचे अभ्यास घेतले जायला लागले. तेव्हा मला आठवते काकांनी पत्राच्या 30 पाट्या आणल्या होत्या एकदम या मुलांना द्यायला. मी मुलांचा अभ्यास घेते म्हटलं मोठ्या पेन्सिलीचा बॉक्स. मग ह्या मुलांना मी रोज संध्याकाळी त्यांना उत्कृष्टाची ओढ निकृष्टाची घृणा हे माझ्या मनामध्ये मी ध्येय ठेवून त्या मुलांना मी गोष्टी सांगणं, गाणी सांगणं, त्यांचे अभ्यास घेतले त्या मुलांचे. ते 60-70 तरी मुलं असायचे, कारण खूप होती पोरं. तर एवढी मुलं असावी, ती सगळी मुलं माझी दुसऱ्या वर्षी पहिली पासून दुसरी लागली. 29 नंबरची शाळा आहे आमच्या पंचशील नगरमध्ये. सगळी मुलं परीक्षा बसवली, सगळी मुलं पास झाली, दुसरीत गेली सगळी मुलं, शाळा सुरू झाली,
1: शिक्षण मुलांचं सुरू झालं
0: आणि संध्याकाळी अभ्यासाची जबाबदारी माझी
1: तुम्ही घेतली. ते अफूच्या गोळीची काहीतरी एक गोष्ट होती ना.
0: हो हो.
1: ते काय

0: पेडलं होतं बरं.
1: म्हणजे असं सरकडं रांगणारं मुलं असतं ते कुठं जाऊ नये म्हणून मुलांना भरपूर आपू घालायचे. तर मंदा नावाच्या 2-2.5 वर्षाची ती मुलगी होती, तिला ती सतत ती आपूच्या बुंदीतच असायची मंदा. म्हणजे तिचे काळी जी भोपळ्यात दात ती कधी दिसायचीच नाही, ती आपल्या पापड्यांच्या खालीच गेलेली असायची सतत. आणि मी ह्यांची लहान मुलं सांभाळते म्हणताना तिने एक दिवस ते आणून माझ्यापुढे ठेवलं की ती गोळा तसाच्या तसा. 5-6 महिन्यानंतर तिची बुबळं खाली आली, काळी बुबळं. पुढं ती मंदा फार काही तिच्यात सुधारणा झाली नाही, पण ती माणसासाठी जेवायला लागली, खायला लागली, चालायला लागली जरा.
0: मग ह्या मुलांच्या आया तुमच्याकडे पाठवायच्या मुलांना?
1: हो हो, प्रत्येक आई कामावर जात होती ग, त्यामुळे घरात मूल ठेवणं पेक्षा माझ्याकडे पाठवणं तिला सोपं जायचं ना.
0: तुम्ही काय सांगायचा त्यांच्या आयांना?
1: मग जसं त्या मुलांचे मी अभ्यास घ्यायला लागले, शिकवायला लागले, मूल चांगलं व्हायला लागलं, मग मी प्रत्येक घरात जाऊन सांगितलं की तुमचं मूल हे तुमचं उद्याचं पालक आहे, तुमचा उद्याचा आधार आहे, मी ह्या मुलांना शिकवते, अभ्यास घेते आहे, त्यांना चांगलं वळण लावते तुमच्या मुलांना. आणि मग खूप मुलं यायला लागली सगळी.
0: ही मुलं जी यायची ना, त्यांना ना स्वच्छतेची सवय असेल, औषधोपचार वगैरे असं काहीच त्यांना नीटस झालेलं नसेल ना, कशी असायची ती मुलं?
1: एक तर सगळ्यांना पडसं असायचं, माझ्या कमरेला एक मोठाच्या मोठा टॉवेल ठेवलेलाच असायचा. सगळ्यांना खरूच ही जवळजवळ आई वडिलांना पण असायची खरूच. त्या काळात मुलं आणली की जाड जाड जाड मी भाकरी करायची, तेल मीठ लावून भाकरी खाल्ली की पोरं झोपायची, झोपली की त्यांच्या कमरेला वगैरे जे खरूच त्याच्यावर मी बोरिक पावडर टाकायची, तेव्हा बेतानं सगळं हलक्या हातानं टाकायची. उन्हाळ्यात तर सगळ्यांचे डोळे यायचे, म्हणजे आई वडिलांचे पण डोळे यायचे, पण मी आधी तुरटी फिरवून तुरटीचं पाणी करून मग ते पाणी खळाखळा उकळायचं आणि ते गार झालेलं पाणी आहे मुलांच्या डोळ्यात घालायचं, पण डोळ्यात चुरचुरतं. मग मी काय करायची, सगळी मुलं गोल बसवायची आणि मध्ये मी झोपायची आणि माझ्या डोळ्यात मी एक थेंब टाकून घ्यायची आणि आई आई खूप आग होती ग बाई असं म्हणायचं, न पुन्हा उठून बसायचं, हा काय गार वाटतंय असं म्हटलं की पोरं पण सगळी झोपायची, हौसेनं घालून घ्यायची. मग असं मी मोठ्या बाटल्याच्या बाटल्या करून ठेवल्या त्या त्यांच्या आई वडिलांना पण मी ते तुरटीचं पाणी पाठवायची डोळ्यात घालायला.
0: म्हणजे असे छोटे छोटे प्रयोग करत मुलांना आणि त्यांच्या आई वडिलांना पण प्लस करत गेला. सुरुवातीच्या काळात त्याला विरोध झाला असेल ना, ती सगळी झोपडपट्टी होती, काय अनुभव त्यावेळेस आठवते तुम्हाला?
1: हो, एक झोपडपट्टी फार मोठी होती आणि तिथं मी मुलांना एक दिवस जायची सांगायला. तर तिथं एक दादा होता, पत्र्याची शेड होती, पत्र्याचं दार होतं, दारातच संडास केला. म्हणताना मी बघितलं पाणी टाकून, मी स्वतःच धुतलं, धुतलं मी सगळी पोरं आत घेऊन बसले. त्या माणसाने बघितलं मी काय तक्रार केली नाही. दुसऱ्या दिवशी त्याने काय केलं, उंबरा होता त्या उंबरावर पाऊल टाकलं की ते उंबऱ्याच्या आतल्या बाजूला, म्हणजे पाऊल पडलं की तिथं पडावं, तिथं घाण केली. तो पण मी दुसऱ्या दिवशी धुतला. तिसऱ्या दिवशी मी ज्या पत्र्यावर मी जिथं बसते तिथं घाण केली, तरी तो पण मी धुतला. असा लोकांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला
0: तरी तुम्ही निग्रहानं म्हणजे करत राहिला.
1: त्यातला एक मुलगा पुढे खूप चांगला निघाला, म्हणजे मला माहित नाही एकदा एसटी स्टँडवर तो मला भेटला, तो पण मोठा झाला होता. मी तर सगळं विसरूनच गेले होते. एसटी स्टँडवर भेटला आणि मला म्हणला, काकी मला ओळखलं का तुम्ही? म्हटलं नाही रे राजा, नोकरी करायचं कुठं, छान कपड्यामध्ये माझ्या समोर आला, काही मिळाल्याचा एक आनंद वेगळा असतो.
0: बरोबर. तर ही मुलं तर सुधारत होती तुमच्याकडे येत असताना, पण पालकांच्या पण सवयी बदलणं गरजेचं होतं, त्यासाठी काय काय करायचं?
1: आयांचे संपर्क ठेवला होता, त्यांच्यासाठी मी पोथी वाचन सगळ्यासाठी घरी यायच्या आणि मी पोथी वाचायची, एकेका प्रत्येक ओळीचा अर्थ सांगायचा आणि त्याच्यातून मग त्या बायकांना मला जे काही शिकवायचं असेल, म्हणजे मुलांची कसं वागावं काय करावं शिकवत होत. दारुडे नवरे असल्यामुळे मारहाण तर करायचंच बायकांना, पण त्यांचे पैसे पण ते हुसकून घ्यायचे. मग मात्र मी काय केलं, घरामध्ये मी प्रत्येकाच्या नावाची स्वतंत्र पिशव्या केल्या तयार. घरामध्ये त्या सगळ्या पिशव्या ओळीनं लावलेल्या होत्या. मग बाईनं कुठं काही जरी बाहेरनं मिळवून आणलं असेल पैसे चार, तर ते सगळे त्या पिशव्यात त्या बायकांचं साठायला लागले. म्हणजे सणावारेला त्यांना काही जेवायला खायला करायचं असेल, आणायचं असेल, किंवा जर काही कपडे घ्यायचे असतील मुलांच्यासाठी, ह्याच्यासाठी तो खर्च व्हायचा. पुस्तकं वगैरे मात्र तर कधी मी आयानं घेऊन दिलं नाही. जोशी काका ह्या सगळ्याला पाट्या पेन्सिली पुस्तकं सगळं पुरवत होते. आमची गाडी होती, जर गरोदर बाई असेल तर तिचं पोट दुखायला लागलं की लगेच आमच्याकडे निरोप कुणाकडे तरी यायचेच, सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जायचं. त्या बाईची सुटका होईपर्यंत काका थांबायचे, तिची सुटका झालेली दिसली, तिचं बाळ दिसलं की काका घरी यायचे. तसा काकांचा पण खूप आधार होता.
0: दोघांनीही एक व्रत घेतल्यासारखं तुम्ही काम करत होता. मुलांचा तुमच्यावर विश्वास बसला की आपल्या प्रत्येक प्रश्नावर जोशी काकींकडे उत्तर आहे. तर असं काही प्रसंग घडले का?
1: दोन सांगते तुला मी त्यातले. पावसाळ्याचे दिवस होते, गाडी एक आली, त्या

0: आणि तिचं दार उघडलं आणि त्यात ना एक कुत्रं तिथं सोडलं पाण्याच्या तिथं आणि ती गाडी निघून गेली. पूर्ण रक्ताळलेलं होतं सगळं, ते रक्त त्याच्या सगळ्या अंगाला रक्त लागलं होतं. ते कुत्रं बघितलं, त्यातला एक जण म्हणाला वाटतं चल आपण काकीकडे घेऊन जाऊया म्हणून मिठीवर घेतलं अर्थात त्या कुत्र्याला. इतकं ते आशानं बघत होतं त्यावेळी माझ्याकडं. डॉक्टरांचं औषध पण सुरू केलं त्याला आणि इतकं छान झालं ते कुत्रं अगदी गुपगुपीत आणि छान. आमच्या पंचशीलनगरमध्ये जे मारुतीचं मंदिर आहे ना तिथे पाठीमागं एक बाळ झालं गाढवा, एक
1: गाढविणी
0: गाढविणीला. ते बाळ बाहेर येत असताना तिचे खूप हाल झाले आणि ती गाढवीण तिथल्या तिथंच गेली आणि ते गाढवाचं जे पिल्लू होतं ते उठून उभं राहिलं जरा ते गाढवा. त्यावर तिथली जी आसपासची परत चल आपण काकीकडे घेऊन जाऊया म्हणून त्या गाढवाला हळूहळू हळू माझ्याकडे घेऊन आले ते लोक आणि ते आलं गाढव आमच्याकडे. तो जन्माला आलं गाढव थानांना पेलं पाहिजे ना, त्याचं काय दूध बीत पिळते. तर मग मी काय करायची, पिशवी केली, पिशवीत दूध घालायचं, तिचं तोंड बांधायचं आणि थानाला तोंड लावेल तसं त्या गाढवाच्या तोंडामध्ये मी रोज दूध द्यायची. किती दिवस मला मला माहीत नाही पण जे दिवशी ते गाढव गाढवासारखं ओरडलं त्या दिवशी मी हरिपूर रोडला गाढववाले लोक राहतात, जे दिवशी ओरडलं त्या दिवशी मी म्हणजे हरिपूर रोडला गेले आणि मग त्याच्या ताब्यात ते गाढव दिलं.
1: तुमची अशी ख्याती झाली की सगळ्यांसाठी मालूताई हा एक उपाय आपल्याकडे आहे, तर अनेक बायका पण तुमच्याकडे अशाच अचानक यायच्या ना मदतीसाठी, मदत मागायला. आठवतात तुम्हाला
0: रेखा म्हणून एक होती माझ्याकडे, 30-40 वर्ष होती रेखा. तर रेखाची अवस्था इतकी वाईट होती की रेखाला किती अशक्त असेल रेखा, तिच्या तोंडात त्याची खाली लाळ गळायची, लाळ वर ओढायची सुद्धा तिला ताकद नव्हती, ती अशी पुसून काढावी लागायची इतकी अशक्त होती. पातळ भात करायचा तिच्या तोंडात तिला घालायचा, तेवढा घास खाल्ला की झोपायची, मग तिला थोडा परत तरतर यायची, पुन्हा तो दुसरा घास खाल्ला पुन्हा झोपायची, इतकी तिची अशक्तपणा होता रेखाचा. तिला पोटभर अन्न खायला हवं लागायचं आणि नंतर पुढं पुढं रेखा छान राहिली, म्हणजे एखाद्या मुलासारखी राहिली माझ्याकडे रेखा. कोल्हापूरून एक तिला फसवून आणली होती खरं वाचते, एक मुलगा होता तिचा तो हिच्यासारखा सुंदर होता आणि मग ही माझ्याकडे राहिली. तिचं सारखं काय वाटायचं, मी तुमच्याकडे किती दिवस राहायचो, माझा त्याच्या मुलाच्या शिक्षणाचा मला खर्च, मला काही वाटायचं नाही खर्च होतो आहे माझाचा, तिला वाटायला लागलं पुढं पुढं की ह्यांच्यावर आपलं सगळं किती अवलंबून राहायचं. म्हणून तिने काम बघितलं बाहेर, मला सांगितलंच नाही. मग माझ्याकडे सायकली होत्या तर ती सायकल घेऊन गेली, मला म्हणाली मी काम बघितलं जाते, मी तिला खरं जाऊ देत नव्हते पण ती गेलीच कामावर. तिनं स्वयंपाकाचं का कसलं तरी काम धरलं. तिचा नवरा तो जो होता त्याने सगळीकडे माणसं ठेवली होती आणि ही सायकलवर न गेल्यावर तिला पकडली त्यांनी. मग तो ग्रस्त माझ्याकडे आला तिला घेऊन, तो अगदी माझ्या पाया पडला लगेच, म्हणाला तुम्ही खरंच चांगलं ठेवलेत म्हणजे माझ्या बायकोला, मी आता घेऊन जातो. तो पुढे जावं म्हणून माझ्याकडे येत येत होता. पुढे
1: आणखीनही काय बऱ्याच जणी आल्या,
0: एक सुला आणि शोभा दोन जावा माझ्याकडे कशा आल्या मला माहित नाही, त्यांना मी कशी माहिती असं काही माहित नाही. अंगावर पिणारी बाळं दोघींच्या पण आणि त्याच्यापेक्षा 2.5 वर्षांनी मोठी अशी दोन मुलं. आणि त्यांनी असं ठरवलं होतं की माझ्याकडं मुलं सोडायची आणि पाठीमाग आमच्या रेल्वे जाते तर तिथं जीव द्यायचा, काकी चांगलं सांभाळतील. आणि त्या दारात आल्या आमच्या गेटच्या तिथं आल्या आणि त्या दोघी बाहेर लुडबुडायला लागल्या. मी आले आतनं बघितलं आणि मग मी दार उघडलं आणि त्यांना आत घेतलं. तर त्यावेळेला नाही ही आमची मुलं बघा आम्ही जरा जाऊन येतो, पण मला जरा संशय आला त्यांचा, मी त्यांना सोडलं नाही, त्यांना आत घेतलं. भुकेत जाऊ होत्या त्याला भाकरी केल्या मी पहिल्यांदा, जेवायला घातलं दोघींना, आधी मुलांना दूध दिलं. त्यांनी नंतर सांगितलं की काकी आम्ही असं असं करणार होतो म्हणून, पण त्याशी त्यांनी माझं वागणं बघितलं आणि त्या तिथं राहिल्या माझ्याकडं. मग त्या दोघीजणी पण इतक्या जिद्दी होत्या, त्यांना काही ते आपल्या स्वतःच्या पायावर आपलं उभं राहावं असं त्यांना वाटायचं. त्यामुळे काकी तुमच्या जीवावर आम्ही किती दिवस राहायचो, आम्हाला उभं करा. मग त्यांना मी येरळा प्रोजेक्ट मध्ये आणि तिथं त्या शिकल्या म्हणजे चांगल्या शिकल्या आणि मग आपल्या मुलांना पण नंतर घेऊन गेल्या त्या दोघी जणी. त्या मला काही असं वाटत नाही पण त्या म्हणतात आम्ही 5 वर्ष तुमच्याकडे होतो. त्यांची जी लहान मुलं आहेत ती मी नगरपालिकेच्या शाळेत घातली होती. तिची जी धाकटी मुलगी होती ना ती इतकी अशक्त म्हणजे ती रडायला लागली तर तिचा आवाजच यायचा नाही, तोंडाचा आत दिसायचा. मग तिला डॉक्टरांच्याकडे नेऊन औषध वगैरे देऊन हॉस्पिटलवर ठेवावं लागलं मला. तिचा ज्या दिवशी आवाज आला रडण्याचा त्या दिवशी मला एवढा आनंद झाला. आणि मग त्या राहायला लागल्या आणि नंतर त्यांना येरळा प्रोजेक्टच्या ह्याच्यात पाठवलं मी आणि चांगलं चाललंय त्यांचं त्या मुलींचं.
1: मग अशा ज्या यायच्या किंवा आजूबाजूला ज्या झोपडपट्टीतल्या बायका होत्या त्यांना पण तुम्ही काहीतरी शिकवायचा प्रयत्न करायचात ना, म्हणजे त्यांनी काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहावं, मग निदान शिवण काम करा, ब्युटी पार्लर,
0: त्यांचं उत्पन्न काहीतरी असावं म्हणून त्यांना मी शिवणाचे कोर्स दिले. शिवणामध्ये परकर शिकवला पहिल्यांदा, नंतर

0: बुस्टर शिकवला, म्हणजे ब्लाऊज पडवतो बुस्टर पडवतो विजार शिकवली. आणि मग माझ्या लक्षात आलं की ही माणसं म्हणजे भराभराभरा हवा असतं त्यांना. मग मी रात्रभर विचार करत होते आता ह्या बायकांना मी शिवण शिकवलं तर त्या टीप घालत बसणार नाहीत, आणि मग मी जे शिवण शिकवणार आहे ते सगळं माझं वाया जाणार. पण मला मग आठवलं, मग मी काय करायला लागले, धावदोरा घालत जायचं आणि येताना दोन धावदोराच्या मध्ये जी जागा असते येताना उलटा धावदोरा ती जागा भरत यायचं की मग शिवण पक्क व्हायला लागलं त्या बायकांचं. असं करता करता त्यातली जनाराणे म्हणून होती आणि आणखीन एक होती, त्या ह्या दोघींचं शिवण इतकं सुंदर होतं म्हणजे त्या झोपडपट्टीच्या लोकांचं शिलाई त्यांच्याकडंच यायला लागली. मग त्यांना मी स्टेट बँकेतनं दोघींना दोन मशीन घेऊन दिली, त्या मशीन नंतर त्यांचे स्वतःचे व्यवसाय सुरू झाले.
1: काका तुमच्या पाठीशी होते त्यामुळं हे सगळं करत असताना तुम्हाला आर्थिक पाठबळ मिळत होतं, तुमच्या बोलण्यात सारखा काकांचा उल्लेख येतोच आहे. पण दोघं जण किती काळ चालवणार ना, जशी संस्था वाढत जाते मुलं येत राहतात तर जास्त कार्यकर्त्यांची गरज भासत राहते, तर मग काय केलं तुम्ही त्यासाठी?
0: काका गेल्यानंतर मात्र हे सगळे बाकीचे भाऊराव परांजपे वगैरे होते ना, गणू काका दफ्तरदार मुख्य म्हणजे, मग यांनी आपल्या सगळे मित्रमंडळी गोळा केली आणि सगळी माझ्या पाठीशी उभी राहिली की मालूताई आपल्याला काम पुढं चालवायचंय बरं का, बंद नाही ठेवायचं, आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी, असं म्हणजे सगळी मंडळी माझ्या पाठीशी उभी राहिली. आमची एक मोठी संस्था उभी राहिली, काका असताना संस्था होती आमची, मला पुढे चालवायला धीर दिला सगळ्यांनी आणि एक आमचं काम पुढे चालत राहिलं.
1: मग नंतर जी संस्था स्थापन केली त्याविषयी सांगा ना, काय काय त्या संस्थेचं नाव काय आणि आता त्या संस्थेमार्फत काय काय काम केलं जात?
0: श्री चैतन्य माऊली विश्वस्त मंडळ असं आमच्या संस्थेचं नाव आहे. संस्था रजिस्टर झाली आणि मग महिलांचं आमचा मोठा बचत गट उभा राहिला आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून ज्या मग बायका यायला 60-70 बायका तरी नक्कीच होत्या. मग त्यावेळेला मी पापड उद्योग सुरू केला, आमचा पापड उद्योग खूप जोरात चालला होता, पालक पापड तर इतकं छान विक्री व्हायची. परंतु ज्यावेळेस पूर आला तेव्हा माझा पापड उद्योग थांबला, पण आता ह्या बायकांना काही हाताला काम तर द्यायला पाहिजे. मग मात्र मी काय केलं, ज्वेलरी म्हणजे दागदागिने तयार करायचे, मोती मी कोल्हापूरहून घेऊन यायची कोल्हापुराला जाऊन, आणि या बायकांच्याकडनं मी मोत्याचे दागिने म्हणजे कानातले गळ्यातले दागिने हातातल्या बांगड्या ते मोत्याचे तोडे ते पण मी त्या वेळेला बायकांच्याकडनं करून घेतलेले. तेव्हा अशा तऱ्हेचे मी त्यावेळेला बायकांना मी मोत्याचे दागदागिने दिले करायला, 4 पैसे मिळावेत बायकांना, त्यांचं उत्पन्न व्हावं म्हणून.
1: बरोबर.
2: निकृष्टाची घृणा उत्कृष्टाची ओढ, मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेला मुलाखतीचा पूर्वार्ध आपण ऐकला. या मुलाखतीचा उत्तरार्ध ऐका 13 जून रोजी वनिता मंडळ या कार्यक्रमात.

0: मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात आता ऐकूया अश्रू ही मुग्धा गोखले यांची लघुकथा.
1: दारावरची बेल वाजली म्हणून मी दार उघडलं, तर बाहेर एक मध्यमवयीन गृहस्थ आणि 17-18 वर्षाचा एक मुलगा उभा होता. चटकन ओळखता आलं नाही मला. मग तो मुलगाच पुढे येऊन म्हणाला, मॅडम मी वैभव, तुमचा विद्यार्थी, ओळखलं ना? एकदम लक्षात आलं आणि मी त्या मुलासोबत असणाऱ्या गृहस्थांकडे पाहिलं. त्यांनीही हात जोडले माझ्याकडे पाहून.

मी त्यांना आत घेतलं आणि म्हणाले, काय वैभव, कसा आहेस आणि काय करतोस, आणि वैभवचे बाबा तुम्ही कसे आहात? वैभवच्या बाबांचे हात जोडलेलेच होते आणि तशा स्थितीत ते म्हणाले, बाई आता सगळं ठीक झालं आहे, वैभवचा 12वीचा रिझल्ट लागला तेच सांगायला आलोय. अरे वा वैभव, मग काय म्हणतो काय तुझा रिझल्ट? मॅडम आजच रिझल्ट लागला, 67% मार्क मिळाले, कॉमर्सला आहे मी.

बघायला आलोय. अरे वा वैभव, मग काय म्हणतो काय तुझा रिझल्ट? मॅडम, आजच रिझल्ट लागला. 67% मार्क मिळाले. कॉमर्सला आहे मी. अरे वा, छान छान, अभिनंदन. थांब हां, तुझ्या हातावर काहीतरी गोड ठेवू दे बरं मला. असं म्हणून मी त्यांना बसायला सांगून स्वयंपाकघराकडे वळले. खोबऱ्याची बर्फी होती तीच दोघांच्या हातावर ठेवली. वैभवच्या वडिलांचे डोळे तर भरलेलेच होते. ते म्हणाले, बाई, आमचा वैभव तुमच्यामुळं वळणावर आला, नाहीतर त्याचं काही खरं नव्हतं बघा. इतक्यात वैभवनंही पेढ्याची पुडी मला दिली आणि म्हणाला, खरं आहे पप्पांचं, तेव्हा तुम्ही मला बोललात ते बरं झालं बाई. पण खरं सांगतो, तेव्हाही मला राग नव्हता आला तुमचा, पण फार वाईट वाटलं होतं. माझ्या डोळ्यासमोर तो प्रसंग सर्रकन आला. वैभव 10वी अमध्ये माझ्याच वर्गात शिकणारा, चांगला ताडमाड उंच, शरीरानं सशक्त, चांगला खेळाडूसुद्धा, पण अभ्यासाची आवड नाही, व्रात्य मुलांमध्ये गणना होईल असा होता. शाळा बुडवायचा, अभ्यासही कमी, आणि केला तर तो कधी पूर्ण नसायचा. वर्गामध्ये तास चालू असताना सतत बडबड, नवीन शिक्षकांना त्रास देणं, असा हा खोडकर वैभव. मी वर्गशिक्षक असल्यानं माझ्या तासाला शांत असायचा, पण नंतर मात्र इतर तासांना जागा बदलणं, अशा त्याच्या बाकीच्या खोड्या चालू व्हायच्या. सगळे शिक्षक माझ्याकडं त्याची तक्रार करायचे, आणि कितीही ताकीद दिली तरी पुन्हा तो तेच करायचा. नाही म्हणायला एक गोष्ट चांगली होती त्याची, ती म्हणजे त्याचं हस्ताक्षर, अत्यंत रेखीव आणि सुबक. पेपरमध्ये जे काही लिहायचं ते अगदी नीटच असायचं. शेवटी एकदा आम्ही त्याच्या वडिलांना शाळेत येऊन भेटायला सांगितलं. 3-3 वेळा निरोप दिल्यावर एकदाचे ते आले, ते दुपारी 1:30 सुमारला. मी स्टाफ रूममध्ये वैभवलाही बोलावून घेतलं आणि त्याला म्हणाले, काय रे बाबांना मी का बोलवलं ते लक्षात आलं असेल ना? वैभव शांतपणे मान खाली घालूनच उभा होता. तू सांगतोस की मी सांगू, आणि हे सगळं ऐकून बाबांना काय बरं वाटणार आहे का रे? माझं बोलणं मध्येच तोडत त्याचे बाबा म्हणाले, बाई मला कल्पना आहे, त्याच्या मित्रांनी पण मला निरोप दिला होता, पण मी तुमची क्षमा मागतो. मी पतसंस्थेमध्ये शिपाई आहे, दुपारी 1:30 ते 2 अशी जेवणाची सुट्टी असते, पण त्याच वेळात कुणीतरी काहीतरी काम सांगतं आणि मग मी ठरवलं तरी शाळेत मला येता आलं नाही. आज आलो जेवणाच्या सुट्टीत लगोलग. मी खाली मान घालून उभ्या असलेल्या वैभवला म्हटलं, बघ बरं, तुझ्या बाबांना आज तुझ्यामुळं जेवायला मिळणार नाही आहे, आणि त्याची तुला काही किंमत नाही. त्याचे बाबाच पुढं म्हणाले, बाई काय सांगू, पतसंस्थेत पगार फारच कमी आहे, घरी काय तो पुरा पडत नाही, 2 मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही दोघं नवरा बायको पोटाला चिमटा घेऊन कष्ट करतो, याची आई घरी शिवण शिवते, आणि हा पोरगा हा असा वागतो, आईचं सुद्धा घरी ऐकत नाही बघा. बाई, आजपर्यंत बोललो नव्हतो, घरी कुणाला काहीच बोललो नाही, पण आज माझ्या या पोरासमोरच सगळं सांगतो. पतसंस्थेतनं आल्यावर संध्याकाळी एका हॉटेलात कामाला जातो, तिथं ग्लाससुद्धा विसरतो, अपमान झाला तरी तो गिळतो. हे सगळं लाजेखातर बोललो नव्हतो, पण आता हे मुलासमोर सांगावं लागतंय. आमचं नशीबच हे असं आहे, पोरांना काही कमी करत नाही, पण यांना त्याची फिकीर नाही. आता याच्यापेक्षा तरी जास्त मी काय करू, मी असा हा अशिक्षित. पुढं त्यांना अधिक बोलवेना, डोळ्यांना धारा लागलेल्या. वैभवची स्थिती पण काही वेगळी नव्हती, तोही रडायला लागला, आणि मी प्रथमच असं एका पुरुष पालकांना अश्रू ढाळताना बघत होते. शेवटी मी वैभवला म्हणाले, पाहिलंस बाबांना किती त्रास होतोय ते, आता तुझं तूच ठरव बघ कसं वागायचं ते. वैभव काही बोलला नाही त्यावेळी. मग मीच त्याला वर्गात जायला सांगितलं. त्याच्या बाबांनाही सांगितलं की काळजी करू नका, वागेल आता तो नीट, असं सांगून त्यांना परत पाठवलं. अवघा 10-15 मिनिटांचा तो प्रसंग, पण त्यानंतर वैभवचं वागणं खूपच बदललं. अलीकडं तो शांत शांत राहायला लागला होता. त्याचं अक्षर चांगलंच होतं, पण थोडा आता अभ्यासही करतोय हे जाणवायला लागलं. पुढं तर वर्ग सजावट स्पर्धेत सगळी जबाबदारी त्यानं आपणहून घेतली. वर्गाचा सेक्रेटरीसुद्धा मी त्याला केला होता. त्याचा 10वीचा रिझल्टसुद्धा चांगला लागला.

0: पण पुढं कधी फारसा शाळेमध्ये तो आलेला दिसला नाही. पण आता आला होता तो डोळ्यात एक वेगळी चमक घेऊन. त्याच्यात अमूलाग्र बदल झालेला मला दिसत होता. आणि हे काम केलं होतं त्याच्या वडिलांच्या अश्रूंनी. वैभव मुळात संवेदनशील असणार, त्यामुळं तो सुद्धा आतून हल्ला होता त्यावेळी. आता तर पोलीस खात्यामध्ये भरती होण्याचं स्वप्न आहे त्याचं, तशी तयारीही करतोय असं तो सांगत होता. अनेकदा आईचे अश्रू किंवा तिला मुलांबद्दलची वाटणारी काळजी आपण ऐकतो पाहतो, पण वडिलांच्या अश्रूंनी झालेला असा बदल मी प्रथमच पाहिला होता. इथं वडिलांनी मुलाला वास्तव जाणून दिलं. तो त्यांचा निरुपाय होता म्हणून, तरीही ते त्यांच्या लाजेपेक्षा त्याला ते समजणं जरूर आहे असं त्यांना वाटलं. पूर्वी माहीत नसलेलं सत्य या मुलालाही कळलं. वडिलांची अगतिकताही त्याला कळली. आणि त्या अश्रूंनी त्या मुलाचं शहाणपण वाढवलं, त्याची समजूत मोठी केली. अश्रूमध्ये ताकद असते म्हणतात ते खरं आहे.
1: अश्रू ही मुग्धा गोखले यांची लघुकथा आपण ऐकली. आणि याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मला वरद आला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना आता निरोप द्या. पुन्हा भेटू, नमस्कार. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 537.6 meters अर्थात 558 kHz. दुपारचे 12:45 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. ही जळगाव केंद्राची निर्मिती आहे.

0: प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका निरंतर स्वरलहरी. लेखक किशोर कुलकर्णी. निवेदन सारिका दांडगे आणि किशोर कुलकर्णी यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत ज्ञानेश्वर बोबडे. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे.
1: कल्पना करा, 1965 वर्ष आहे. रात्रीचे साधारण 2 वाजलेत. बाहेर अचानक सायरन वाजू लागतो.
2: सगळीकडं काळा कुट्ट अंधार. खिडक्यांना आधीच काळे कागद लावलेले आणि घराच्या एका कोपऱ्यात एका छोट्याशा टेबलावर एक रेडिओ आहे.
1: संपूर्ण जगाशी, देशाशी आणि स्वतःच्या सुरक्षेशी जोडणारा एकमेव धागा कोणता असेल तर तोच तो कोपऱ्यात ठेवलेला थोडा खर

0: नाकारणारा पण एक स्पष्ट आवाज देणारा रेडिओ म्हणजेच आकाशवाणी. म्हणजे हवेतील लहरींवरून लढणारा अदृश्य सैन्य असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
1: श्रोते हो, हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या काळातील संघर्षाच्या कालखंडात जावं लागेल.
0: श्रोते हो, 1962 चीन युद्ध आणि त्यानंतर लगेचच आलेलं 1965 पाकिस्तानचं युद्ध हे दोन आघात होते.
1: आपण विचार करू शकतो श्रोते हो की तो काळ भारतासाठी किती कठीण आणि कसोटीचा काळ असेल.
0: सीमेवर देशाच्या अस्तित्वाची लढाई सुरू होती तेव्हा देशांतर्गत पातळीवर भीती असुरक्षित वातावरण असणं हे स्वाभाविक आहे.
1: हो श्रोते हो, 1962, 65 आणि 71 युद्धांमध्ये जेव्हा देशाचं अस्तित्वच पणाला लागलं होतं तेव्हा भारताची राष्ट्रीय प्रसारण संस्था असणारी आकाशवाणी ही केवळ बातम्या देणारी संस्था राहिली नव्हती
0: तर खऱ्या अर्थानं ती देशाची ढाल बनली. त्यामागचं तंत्र काय होतं आणि त्याहून महत्वाचं म्हणजे या अदृश्य सैन्यानं लोकांच्या मनावरती कसा ताबा मिळवला हे या भागामध्ये आपण बघणार आहोत.
1: श्रोते हो, 60 आणि 70 दशकामध्ये भारतासारख्या अवाढव्य देशात जिथं भौगोलिक आणि भाषिक विविधता एवढी मोठी आहे तिथं एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत माहिती पोहोचवण्याचं रेडिओ शिवाय दुसरं कोणतंच साधन नव्हतं. मुळे
0: बघा, युद्ध सीमेवर लढलं जातं
1: हो
0: हे खरंय पण त्या युद्धाचं पडसाद संपूर्ण देशात उमटतात.
1: सगळेच नागरिक त्या तणावातून जात असतात.
0: आकाशवाणीनं नेमकी हीच देशांतर्गत आघाडी अत्यंत भक्कमपणानं सांभाळली.
1: हो, हे ऐकायला खूप सोपं वाटतंय पण जेव्हा सीमेवर खऱ्या अर्थानं बॉम्ब पडताय तेव्हा एका स्टुडिओमध्ये बसलेला माणूस माईक मध्ये बोलून काय करू शकतो.
0: आपण आकाशवाणीला अदृश्य सैन्य म्हणतोय पण ते काम कसं करत होतं जर हे एका उदाहरणासह सांगायचं झालं की आकाशवाणी त्या काळामध्ये देशाच्या मज्जा संस्थेचं काम करत होती.
1: तसंच सीमेवर काही घडलं संपूर्ण देशाला एकाच वेळी सावध करण्याचं आणि एकाच सूत्रात बांधून ठेवण्याचं काम या रेडिओ लहरी करत होत्या.
0: युद्धाच्या काळात शत्रूचा सर्वात मोठा डाव हा केवळ जमिनी बळकावण्याचा नसतो,
1: हो ना,
0: समोरच्या देशाचं मानसिक खच्चीकरण करण्याचा असतो.
1: हो,
0: लोकांची विचार करण्याची क्षमता नष्ट करणं हा त्यामागचा उद्देश असतो.
1: बापरे, म्हणजे देशाला आतूनच तोडून टाकायचं.
0: हो, आणि आकाशवाणीनं त्याविरुद्ध एक अत्यंत पद्धतशीर अशी मनस्वी रणनीती वापरली.
1: शत्रू राष्ट्राचे जे रेडिओ स्टेशन्स होते ते अनेकदा अतिशयोक्तीपूर्ण दावे करत होते. म्हणजे आम्ही इतकी शहरं काबीज केली, भारताचं सैन्य पळून जात आहे, अशा धादांत खोट्या बातम्या ते पसरवत असत.
0: अरे बापरे, म्हणजे लोकांमध्ये घबराट पसरवायची.
1: हो ना, आणि अशा वेळी आकाशवाणीनं एक वेगळाच मार्ग निवडला बरं का. संयमित सत्याचा मार्ग,
0: विश्वासार्हता.
1: हो, आणि माहिती अत्यंत तटस्थ आणि शांत भाषेत लोकांपर्यंत पोहोचवली.
0: शांत आणि पारदर्शक पत्रकारितेतून मिळवावा लागतो तो विश्वास आकाशवाणीने मिळतो.
1: बरोबर,
0: सत्य लपवण्यापेक्षा ते योग्य प्रकारे सांगणं जास्त प्रभावी असतं, नाही का. आकाशवाणीनं माहितीचं युद्ध अत्यंत प्रभावीपणाने लढलं.
1: हो हो, कारण 1965 आणि 71 युद्धात शत्रूनं फक्त सीमेवर गोळ्या चालवल्या नाही तर हवेतून खोट्या बातम्यांच्या फैरीही झाडत गेल्या होत्या.
0: शत्रू राष्ट्रांचं रेडिओ स्टेशन भारतीय नागरिकांना उद्देशून विशेषतः सीमेवरच्या राज्यांमध्ये तिथल्या स्थानिक भाषांमध्ये जसं की उर्दू, पंजाबी, बंगाली यामध्ये ते अशा खोट्या बातम्या पसरवत.
1: बापरे, म्हणजे थेट स्थानिक लोकांना टार्गेट करत होते असं म्हणायचंय. तर मग
0: विचार करा,
1: म्हणजे अफवा पसरवून देशातच युद्ध पेटवण्याचा डाव होता मग त्यांचा.
0: युद्धाच्या त्या दहशतीच्या वातावरणात जेव्हा आधीच सगळीकडे गोंधळ आहे तेव्हा अशी एखादी बातमी कानावर पडली की माणसाची काय अवस्था होईल.
1: हो ना,
0: पण आकाशवाणीनं फॅक्ट आणि चेकिंग तंत्र वापरलं होतं.
1: बर,
0: 1965 पण तेच केलं बरं का.
1: हो, जेव्हा शत्रूच्या रेडिओवरून एखादी अफवा यायची तेव्हा आकाशवाणीचे निवेदक अत्यंत शांतपणे अचूक तारखा, वेळा, भौगोलिक स्थान आणि स्थानिक प्रशासनाचे संदर्भ देऊन शत्रूंचे दावे खोडून काढत होते.
0: आकाशवाणीचं काम फक्त बातम्या आणि अफवांचं खंडन करण्यापुरतंच मर्यादित नव्हतं बरं.
1: हो ना,
0: आपल्याकडं असलेल्या त्या स्रोतांनुसार या अदृश्य सैन्याची खरी ताकद आणखी एका वेगळ्या आघाडीवरती दिसून येते.
1: हो, आकाशवाणीची भूमिका अत्यंत दुहेरी आणि गुंतागुंतीची होती हे इथं नमूद करावं असं वाटतं. एकाच वेळी त्यांना

0: दोन आघाड्यांवर लढायचं होतं, एक व्यावहारिक आणि दुसरी भावनिक.
1: हा प्रॅक्टिकल म्हणजे नागरी सुरक्षेचे नियम.
0: हो, हवाई हल्ल्याचं सायरन वाजल्यावर नागरिकांनी काय करावं, खंदकांमध्ये कसं लपावं, अन्नधान्याची साठवणूक कशी करावी याच्या सूचना वारंवार प्रसारित केल्या जात होत्या त्या काळी.
1: अच्छा, पण भावनिक पातळीवरती काय?
0: बघा, माणूस फक्त सूचनांवर जगू शकत नाही, त्याला एक भावनिक आधार लागतो आणि इथं एंट्री होते ती संगीताची.
1: गाण्यानं गोळ्या थांबत नाहीत हे खरं असलं तरी गाणं म्हणजे मॉरल सपोर्ट नाही का?
0: हो, सीमेवरचा तो सैनिक आपल्या जवळच्या छोट्या रेडिओवर लता मंगेशकर किंवा मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं एखादं देशभक्तीपर गीत ऐकतो, त्याला बळ मिळतं.
1: एकाच रेडिओ लहरींवरून एकाच वेळी एकच भावना अनेक नागरिक अनुभवत असत.
0: बापरे, हे ऐकूनच तर माझ्या अंगावर काटा आला बर का आता.
1: हो, आपण ज्या देशासाठी जीव धोक्यात घालतोय तो संपूर्ण देश, ते लोक आपल्या पाठीशी आहेत आणि अगदी खंबीरपणे आहेत.
0: हो ना,
1: त्याच वेळी घरात बसलेल्या नागरिकांच्या मनात त्या सैनिकांच्या प्रती कृतज्ञता आणि देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्जा निर्माण होते.
0: हो,
1: हे काम आपल्या आकाशवाणीने केलं बरं.
0: खरंच ना, संगीत माणसाच्या तर्काला वळसा घालून थेट त्याच्या भावनांना हात घालतं. देशभक्ती गाण्यांनी संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधलं होतं त्यावेळी.
1: 1962 भारत चीन युद्धाच्या वेळी आकाशवाणीवरून राष्ट्रभक्ती जागवण्यासाठी कोणते गीत ऐकवले जायचे ठाऊक आहे का?
0: हो, तर मग लता मंगेशकर यांनी गायलेलं ए मेरे वतनी के लोगो, जरा आंख में भर लो पानी, हे प्रदीप यांचं गाणं तर हम खास त्यावेळी लावलं जायचं, ज्यामुळं हे ऐकताना सामान्य नागरिक आणि सैनिकांमध्ये एक प्रकारचा जोश यायचा.
1: हो, आणि ते दुसरं गाणं बा, जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती बसेरा,
0: हो, हो,
1: हो, भारत देश है मेरा.
0: किती छान गाणं होतं
1: हे. रफी साहेबांचं गाणं तर अजरामर झालं.
0: हो ना, ते 1965 युद्धाच्या वेळी प्रसिद्ध झालं होतं. यासोबतच या काळातलं शहीद चित्रपटातलं मेरा रंग दे बसंती चोला हे पण किती लोकप्रिय गाणं ठरलं होतं की नाही, जे आजही रेडिओवरून प्रसारित झालं तर सर्वांमध्ये राष्ट्र चेतना जागृत होत असते.
1: म्हणजे आकाशवाणीचं हे काम एका अदृश्य धाग्यासारखं होतं.
0: हो ना,
1: ज्यानं काश्मीरच्या बर्फाळ सीमेच्या भागापासून तर थेट कन्याकुमारी पर्यंत एका क्षणात जोडून ठेवलं होतं.
0: नक्कीच.
1: 1962, 65 आणि 71 या निर्णायक युद्धापर्यंत या रेडिओच्या लहरींनी आशेचा किरण पसरवायचं काम अखंडपणे केलं.
0: हो,
1: केवळ मनोरंजनाचं साधनच असलेली आकाशवाणी ही रेडिओ देशाची सर्वात मोठी ढाल बनली.
0: हो,
1: आणि बनत आहे.
0: हो ना, आकाशवाणीनं त्या कठीण काळात हे सिद्ध केलं की जेव्हा एखादं माध्यम सत्याची कास सोडत नाही, पारदर्शकता ठेवते आणि आपल्या नागरिकांच्या भावनिक सुरक्षेची जबाबदारी घेते, तेव्हा ते खऱ्या अर्थानं राष्ट्राचा कणा बनते.
1: 1971 रेडिओनं भारत पाक युद्धामध्ये माहिती देण्याचं काम केलं.
0: हो,
1: पण याच जोडीला भारतात असलेल्या दुष्काळाला परतवून लावण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शक म्हणून खंबीर भूमिका आकाशवाणीने निभावली.
0: हो ना, शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. 1971-72 काळात देशात दुष्काळी परिस्थिती होती. आकाशवाणीनं शेतीवाडी आणि ग्रामीण कार्यक्रमांद्वारा शेतकऱ्यांना दुष्काळात पीक व्यवस्थापन, पाण्याची बचत आणि पर्यायी शेतीविषयी तांत्रिक माहिती सुद्धा दिली.
1: पण आपण आज अशा एका जगात आहोत की जिथे माहिती मिळवणं ही समस्या नाहीये, तर मिळणाऱ्या अफाट माहितीतून खरं काय आणि खोटं काय
0: तेच तर
1: हे शोधणं कठीण झालंय.
0: हो ना, आपल्या हातातल्या स्मार्टफोन्सवर दर सेकंदाला नवनवीन बातम्या, व्हिडिओ आणि मेसेजेस धडकत असतात. डीप फेक आणि फेक न्यूज या महास्फोटात समाज वेगवेगळ्या गटांमध्ये आता विभागला गेलाय.
1: प्रत्येकाची आपापली एक वेगळी रियालिटी तयार झालेली.
0: बरोबर, अगदी.
1: अशा वेळी जेव्हा आपल्याला एकत्र आणण्याऐवजी एकमेकांपासून दूर नेणारे हजारो आवाज आजूबाजूला आहेत,
0: हो,
1: तेव्हा एकाच सत्यावर आधारित असलेल्या आणि संपूर्ण देशाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या एका खणखणीत आवाजाची उणीव प्रकर्षाने झाला.
0: हो, हे वास्तव बर का, आणि ते नाकारता सुद्धा येणार नाही.
1: बरोबर.
0: आज आपल्या इथं तांत्रिक दृष्ट्या अनेक प्रगत साधनं आहेत, पण संकटाच्या वेळी संपूर्ण देशाला मानसिक दृष्ट्या एका पातळीवर आणण्याची क्षमता या सर्व साधनांमध्ये आहे का?
1: पण भविष्याचा वेध घेताना एका क्षणासाठी असा विचार करा.
0: हा,
1: समजा,
0: हो,
1: उद्या एखादं महाभयंकर सायबर युद्ध सुरू झालं, कोणीतरी एका क्लिकवर देशाची संपूर्ण इंटरनेट व्यवस्था हॅक केली, तर काय होईल?
0: काय होईल मग?
1: सर्व आधुनिक सर्व्हर्स क्रॅश झाले.
0: हो,
1: मोबाईलचे टॉवर्स बंद पडले
0: हो ना,
1: आणि तुमच्या हातातला लाख रुपयांचा

0: स्मार्टफोन फक्त एक काचेचं तुकडं बनून राहील.
1: बरोबर.
0: सर्वत्र डिजिटल अंधार पसरला तर रेडिओची भूमिका खूप मोलाची ठरते बरं का त्यावेळी.
1: अगदी बरोबर. अशा अकल्पित आणि भयानक परिस्थितीत जेव्हा आपली सगळी अत्याधुनिक डिजिटल हत्यारं निकामी ठरतील, तेव्हा माहिती आणि संवादाचा फक्त रेडिओ किंवा आकाशवाणी सुरेल.
0: रेडिओच्या लहरीच आपले एकमेव अदृश्य सैन्य बनून कठीण परिस्थितीमध्ये उभे राहतील.
1: हो,
0: युद्धाच्या त्या धूसर जगात जिथे सगळं काही अनिश्चित असतं, तिथे सत्याचा आणि विश्वासाचा तो एक स्पष्ट आवाज जो असतो ना,
1: हो हो,
0: तो कधी अदृश्य होऊ शकत नाही. याचा विचार आपण करायलाच पाहिजे.
1: हो नक्कीच. या माहितीच्या गदारोळात स्वतःचा तो स्पष्ट आणि सत्य आवाज आकाशवाणीतून मिळेल असा पक्का विश्वास आपल्याला आहे. श्रोते हो, आता ऐकूया आकाशवाणीचे 90 वर्षांचे श्रोते रामकृष्ण जोशी यांचं मनोगत.
2: नमस्कार, माझं नाव आहे रामकृष्ण कत्तू जोशी. मूळ राहणारा खेडेगावातलं आहे, धरण तालुक्यामध्ये निंबोडे म्हणून गाव आहे. त्या गावाचा मी रहिवासी आहे. काय खेडेगावात शिक्षण नाही, काही नाही, अशा परिस्थितीत मी गाव सोडून नातेवाईकांकडे शिक्षणाला गेलो. 12वी पर्यंत शिक्षण केलं आणि फार शिकवण माझं सिलेक्ट झालं वनरक्षक म्हणून. नंतर मला प्रमोशन मिळालं त्या वनपाल म्हणून. 26/7/1984 मी जळगावला वन ऑफिस मध्ये हजर झालो. पण अमळून माझं रिटायरमेंट झालं. 1960 मध्ये रेडिओ घेतला, क्रिप्स रेडिओ आडव्या दांडीचा. मग आकाशवाणीवरचे सगळे कार्यक्रम, आकाशवाणीचा कार्यक्रम आवडीचा म्हणजे गीत मला फार आवडीचं. माझं मनोरंजन आकाशवाणीच्या ह्याच्यातला तर मोठमोठे चांगले कार्यक्रम आकाशवाणीने दिले. त्यावेळेला त्याच्या परिस्थितीमध्ये झाला, स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळालं 1947 साली. तर त्यावेळेला तर आकाशवाणीने अनेक प्रकारचे कार्यक्रम दिले. स्वातंत्र्य मिळालं तो कार्यक्रम आकाशवाणीने सांगा म्हणजे जबरदस्त कार्यक्रम दिला. त्यावेळेला आकाशवाणीने इंदिरा गांधीचं भाषण सुद्धा मी ऐकलं आहे आकाशवाणीवरच. आता जवळजवळ माझं 91 चालू आहे आणि आकाशवाणीला 90 वर्ष झाली शेवटी होत आहे. याबद्दल आकाशवाणीचं कौतुक करावं इतकं आहे आपलं माहिती प्रमाणे.
1: रामकृष्ण जोशी यांचं मनोगत आपण ऐकलं. श्रोते हो, तर मग भेटूया पुढील भागात. नमस्कार. श्रोते हो, आताच आपण आकाशवाणीच्या 90 वर्षापूर्ती निमित्त विशेष कार्यक्रम मालिका ऐकली, निरंतर स्वरलहरी. लेखन केलं होतं किशोर कुलकर्णी यांनी. निवेदन होतं सारिका दांडगे आणि किशोर कुलकर्णी यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम. या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी यांच्या स्वरात. गुरु ठाकूर यांची रचना आहे, निलेश मोहरीर यांचं संगीत. चित्रपटाचं नाव आहे फुलराणी.

श्रोते हो गीतबहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत मंगलाष्टक वन्समोर या चित्रपटातून मंगेश बोरगावकर आणि कीर्ती किल्लेदार यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांची रचना निलेश मोहरीर यांचं संगीत.

नटरंग या चित्रपटातलं बेला शेंडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. गुरु ठाकूर यांची रचना, अजय अतुल यांचं संगीत. श्रोते होया, गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकणार आहात आणि 1:40 रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र. सुरुवातीला ऐकणार आहोत राष्ट्रीय बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं रोजगार मेळ्यात प्रतिपादन। देशातल्या 47 शहरांमध्ये 51 अधिक नवनियुक्त युवा अधिकारी कर्मचाऱ्यांना केलं नियुक्तीपत्राचं वितरण। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग। देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी। आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आगमन। आणि त्या बातम्या विस्तृतपणे। भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक आहे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे। ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करताना बोलत होते। मोदी पुढे म्हणाले की देशातील तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं देश जगातील विविध देशांसोबत भागीदारी करत आहे। प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं की भारत जगाचा एक विश्वासार्ह पुरवठा साखळी भागीदार बनत आहे।
1: दुनिया भारत के युवाओं और भारत की टेक्नोलॉजिकल प्रोग्रेस को लेकर बहुत उत्साहित है। आज दुनिया भारत की विकास यात्रा का हिस्सा बनना चाहती है। भारत भी दुनिया के अलग अलग देशों के साथ पार्टनरशिप कर रहा है। इसका उद्देश्य यही है

0: भारत के युवाओं को अवसर मिले, रोजगार मिले, उनका सामर्थ्य खिल उठे, साथ साथ मैं चाहता हूं मेरे देश के नौजवानों को ग्लोबल एक्सपोजर भी मिले।
1: सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली, त्यामुळे पेट्रोल प्रतिदर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिदर 91 पैशांनी महागला आहे। त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108.49 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95.02 रुपये प्रतिलिटर झाला आहे। कोलकात्यामध्ये पेट्रोलचा दर 110.64 रुपये प्रतिलिटर आणि डिझेलचा दर 97.02 रुपये प्रतिलिटर झाला आहे। आज चेन्नईत पेट्रोलचे दर 105.31 रुपये तर डिझेलचा दर 96.98 रुपये प्रतिलिटर झाला आहे। याच महिन्याच्या 15 तारखेला तेल कंपन्यांनी दरवाढ केली होती, गेल्या 9 दिवसातली ही तिसरी दरवाढ आहे। दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरातही 1 रुपयांची वाढ झाली आहे। पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत। देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे। काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे। स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे। या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनाच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे। पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे। शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं। ते एका संरक्षण आणि हवाई संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना माध्यमांशी बोलत होते। ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले। काही ठिकाणी इंधन विक्रीत अचानक 20-30% वाढ झाल्याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलं आणि शेतकऱ्यांच्या नावानं इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांना इशारा दिला। आखादी युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिक इंधन साठा करू लागल्याने राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत मेच्या 15 वट्यापर्यंत 20% वाढ झाली आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शिर्डीपर्यंत वंदे भारत ट्रेननं प्रवास केला। पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल डिझेल सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले। समाज माध्यमांवरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांचं आज सकाळी भारताच्या 4 दिवसीय दौऱ्यासाठी कोलकाता इथं आगमन झालं। ही त्यांची पहिलीच भारत भेट असून व्यापार, संरक्षण, ऊर्जा सुरक्षा, तंत्रज्ञान आणि इंडो पॅसिफिक धोरण क्षेत्रात सहकार्य विस्तारण्याच्या दृष्टीनं त्यांची भेट महत्त्वपूर्ण ठरणार आहे। रुबिओ आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून उद्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशीही चर्चा करणार असल्याची माहिती अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर यांनी दिली। त्यानंतर मंगळवारी ते भारतानं आयोजित केलेल्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला हजर राहणार आहेत। अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वॉंग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोटेगी क्वाड बैठकीत सहभागी होणार आहेत। डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो इबोला विषाणूच्या बुंदी बुग्यो प्रकारच्या प्रादुर्भावाबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं धोक्याची पातळी वाढवली आहे। कॉंगोमध्ये हा धोका उच्चवर्ण अतिउच्च पातळीवर गेला आहे तर जागतिक स्तरावर अद्याप कमी प्रमाणात असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रस अधनॉन घेब्रेसेस यांनी म्हटलं आहे। या आजाराची आतापर्यंत 82 जणांना लागण झाली असून 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याची खात्रीशीर माहिती असली तरी या रोगाचा प्रसार वेगानं होत असून सुमारे 750 जणांना याची लागण झाली।

असून 177 जणांचा मृत्यू उडवल्याचा संशय असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ऑक्सफर्ड विद्यापीठातले शास्त्रज्ञ या आजारावरची लस विकसित करत असून येत्या 2 ते 3 महिन्यात ही लस वैद्यकीय चाचण्यांसाठी उपलब्ध होईल. नीट 2026 पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असं अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचं तपासात समोर आलं आहे.

0: बाजारपेठेतील किंमत अंदाजे 11.25 कोटी रुपये आहे. आधीच अबाबाहून आलेल्या दोन प्रवाशांवर गेल्या मंगळवारी तर दोन प्रवाशांवर काल केलेल्या कारवाईत हा साठा मिळाला. यापैकी दोघांनी कोकीनच्या कॅप्सूल गिळून पोटात लपवल्या होत्या. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. तसंच चारही प्रवाशांना अटक केली असल्याचं संचालनालयानं सांगितलं. सेना दलांमध्ये लिंग समभावाला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांतर्फे घेण्यात येणाऱ्या समानता पुरस्कार यंदा भारतीय सैन्य दलातील अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या तिसऱ्या भारतीय लष्करी अधिकारी आहेत. भारतीय शांती सेनेत कार्यरत मेजर अभिलाषा बराक सध्या संयुक्त राष्ट्र सैन्य दलाकडून लेबनान इथं तैनात आहेत. जिनिव्हा खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताच्या युकी भांबरी अंतिम फेरीत दाखल झाला आहे. न्यूझीलंडचा मायकेल व्हिनस आणि युकी भांबरी यांच्या जोडीनं काल उपांत्य फेरीत झेक रिपब्लिकच्या जोडीचा 7-5, 7-3 असा पराभव केला. अंतिम सामना आज दुपारनंतर होणार आहे. मुंबई ते मांडवा या जलमार्गावर सुरू असलेली जलवाहतूक येत्या 26 तारखेपासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. गेटवे ऑफ इंडिया इथून बोटी सुटतात आणि अलिबाग तसंच परिसरातील जनतेसाठी ही वाहतूक व्यवस्था सोयीची समजली जाते. नारळी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत होईल. एपीओ अर्थात आशियाई उत्पादकता संघटनेच्या नियामक मंडळाच्या बैठकीच्या 68व्या सत्राची काल नवी दिल्लीत सांगता झाली. 20 ते 22 मे रोजी भारत मंडपम इथं 3 दिवस चाललेल्या बैठकीत परिसंवाद, धोरणात्मक चर्चा आणि उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं रोजगार मेळ्यात प्रतिपादन. देशातल्या 47 शहरांमध्ये 51,000 अधिक नवनियुक्त युवा अधिकारी कर्मचाऱ्यांना केलं नियुक्तीपत्राचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी. आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आगमन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र. राज्याचा 67वा स्थापना दिवस उत्साहात साजरा. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 4,326 प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा. आकाशवाणीला 90 वर्ष झाल्यानिमित्त आयोजित मैफिलीला उत्तम प्रतिसाद. आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधी अनिकेत कोणकर.
2: राज्याचा 67वा स्थापना दिवस रत्नागिरीत मोठ्या उत्साहाने साजरा झाला. मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी राष्ट्रध्वज फडकवून मानवंदना दिली. यावेळी सामंत यांनी जिल्ह्यात झालेल्या आणि होणार असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. राज्याची परंपरा आणि संस्कृतीला साजेसा विकास रत्नागिरीमध्ये केला जात असून त्याला जिल्ह्यातल्या जनतेने साथ द्यावी असं आवाहन सामंत यांनी केलं. या कार्यक्रमानंतर त्यांनी स्वगणना करून या मोहिमेचा जिल्ह्यात प्रारंभ केला. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या पहिल्या टप्प्याच्या समारोपाचा कार्यक्रम देवरुखमध्ये पार पडला. त्यावेळी राज्याचे महसूल अपर मुख्य सचिव विकास खारगे, आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी मनोज जिंदल उपस्थित होते. 18 फेब्रुवारी ते 15 मे या कालावधीत जिल्ह्यात विविध मंडळ स्तरावर शिबिरांचं आयोजन करून महसूल विभागाशी संबंधित सेवा थेट लोकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या. गेल्या काही वर्षांमध्ये महसूल विभागाने अनेक कायदेशीर सुधारणा आणि ऑनलाईन सेवा सुरू केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचं जीवनमान उंचावण्यास मोठी मदत झाली आहे. शासनाच्या सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध असून त्यासाठीच अशी अभियानं राबवली जात आहेत असं प्रतिपादन खारगे यांनी यावेळी केलं. खारगे यांनी कसबा संगमेश्वर इथल्या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक परिसरालाही भेट देऊन आढावा घेतला. रत्नागिरी जिल्हा न्यायालय आणि सर्व तालुका न्यायालयांमध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रलंबित आणि वादपूर्व अशा 4,326 प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा करण्यात आला. प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोक अदालत पार पडली. रत्नागिरी पोलीस दलातले 10 अधिकारी आणि अंमलदारांना

0: पोलीस महासंचालक पदक जाहीर झालं आहे. त्यामध्ये रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्यासह सचिन घाग, मारुती हलगी, अशोक राठोड, संदेश चव्हाण, मोरेश्वर मयेकर, दीपक गोठणकर, लक्ष्मण कोकरे, पोपट गवाणे, शीतल पिंजरे यांचा समावेश आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या 369व्या जयंतीनिमित्त कसबा संगमेश्वर इथल्या त्यांच्या स्मारकात रत्नागिरी पोलीस दलातर्फे प्रथमच पोलीस बँड पथकासह मानवंदना देण्यात आली. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पुढाकाराने पूर्व आफ्रिकेतल्या नैरोबीमध्ये दुसरं जागतिक मराठी भाषा संमेलन उत्साहात पार पडलं. कोमसापचे 60 साहित्यिक आणि साहित्यप्रेमी त्यामध्ये सहभागी झाले होते. केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, कार्याध्यक्ष डॉ प्रदीप ढवळ, संमेलनाध्यक्ष श्रीमती दीपा ठाणेकर, दिलीप ठाणेकर यांच्या नियोजनातून तसंच संस्थापक अध्यक्ष मधुमंगेश कर्णिक आणि मराठी भाषा मंत्री डॉ उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलन उत्तमरित्या पार पडलं असं रत्नागिरी शाखेचे प्रतिनिधी विनायक हातखमकर यांनी सांगितलं. आकाशवाणीला 90 वर्ष झाल्याच्या निमित्ताने रत्नागिरी आकाशवाणी केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सुगम संगीत मैफलीला श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. रत्नागिरीतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात 20 मे रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत पार पडलेल्या या मैफलीत वैदेही करंबेळकर आणि अभिजित नांदगावकर या गायकांनी सादर केलेल्या सुरेल गीतांना रसिकांनी दाद दिली. गायकांना महेश दामले यांनी हार्मोनियमची, राजू किल्लेकर यांनी सिंथेसायझरची, उदय गोखले यांनी व्हायोलिनची तर प्रथमेश देवधर यांनी तबल्याची साथ केली. आकाशवाणीच्या प्रसिद्ध ज्येष्ठ निवेदिका निशा काळे यांच्यासह कश्मीरा सावंत यांनी नेटकं निवेदन केलं. विवेक वानखडे यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं. गेल्या काही दिवसात जिल्ह्याच्या विविध भागांना अवकाळी पावसाने झोडपून काढलं. हापूस आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना झालेल्या या पावसामुळे बागायतदारांचं आणि अन्य मालमत्तेचं मोठं नुकसान झालं. महावितरणचंही सुमारे 80 लाख रुपयांचं नुकसान झालं. अनेक भागांमध्ये वीज पुरवठा बराच काळ खंडित झाला होता. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या फेब्रुवारी मार्च 2026 12वी आणि 10वीच्या परीक्षेत यंदा सलग 15व्या वर्षी कोकण विभागीय मंडळाने बाजी मारली. विभागाचा 12वीचा निकाल 94.14% लागला असून रत्नागिरीचा निकाल 93.18% लागला. कोकण विभागाचा 10वीचा निकाल 97.62% लागला असून रत्नागिरीचा निकाल 97.37% लागला. जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
1: याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई, मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून आपण आमचे कार्यक्रम हवे तेव्हा हवे तिथे ऐकू शकता. दुपारचे 1:45 झाली आहेत. वेळ झाली आहे सुगम संगीताचा कार्यक्रम भावधाराची. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात नारायणी घटवाई यांच्या स्वरात गंगाधर महांबरे यांची रचना, संगीत प्रभाकर धाकडे यांचं.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. दुपारचे 1:55 झाली आहेत. पुनःप्रसारित कार्यक्रम आपण ऐकणार आहात ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार। ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया शर्मिला फडके यांच्या यह शहर बड़ा पुराना है या कथा संग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध।
1: शर्मिला फडके यांचा ये शहर बड़ा पुराना है हा कथा संग्रह समकालीन मराठी कथालेखनात भावनांच्या सूक्ष्म आणि संयत अभिव्यक्तीमुळे नोंद घेण्याजोगा संग्रह आहे। 8 कथांचा हा संग्रह मानवी मनातील लहरी, त्यांचे चढ उतार आणि अंतर्मनातील शांत घुसमट नेमकेपणानं टिपतो। फोर सीझन्स ह्या शर्मिला फडके यांच्या आधीच्या पुस्तकाप्रमाणेच या कथांची मांडणी तपशीलवार, अनुभवप्रधान आणि गुंतवून ठेवणारी आहे। स अवकाश म्हणून सावकाश अशी ही लेखनशैली आहे। या कथांमधली पात्र सतत कुठल्या तरी शोधात मग्न असतात, स्वतःचा, नात्यांचा किंवा हरवलेल्या क्षणांचा। स्त्री पात्र कथांच्या केंद्रस्थानी असून ती भावनिकदृष्ट्या गुंतागुंतीची आणि आत्मभान असलेली आहेत। या कथातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पात्रांची नावं आणि त्यांच्या व्यवसायांची वेगळी आणि पारंपरिक चौकटीबाहेरची निवड, ज्यामुळे या कथांना एक समकालीन आणि बहुसांस्कृतिक रूप प्राप्त होतं। शर्मिला फडके यांच्या लेखनात दृश्य कलांचे संदर्भ हा एक महत्त्वाचा अटळ घटक आहे। चित्र, चित्रकला, स्टुडिओ, रंग

0: कॅनव्हस, निसर्गचित्र हे इथे केवळ पार्श्वभूमीपुरतं मर्यादित राहत नाही, तर कथानकाच्या भावविश्वाशी ते घट्ट जोडलं जातं. द रेड स्टुडिओ सारख्या कथांमध्ये चित्रकलेचा अवकाश हा पात्रांच्या अंतर्मनाचा विस्तार बनतो, तर रंग आणि रेषांमधून भावनांचे स्तर उलगडतात. या दृश्यकलात्मक संदर्भांमुळे कथा अधिक संवेदनशील, दृश्यात्मक आणि बहुपेडी होतात. जणू आपण एखादं चित्रच अनुभवतोय असं वाटून जातं. आयो बसंत आणि शीर्षक कथा ये शहर बडा पुराना आहे या संग्रहातल्या सर्वात प्रभावी कथा ठरतात. कनौजच्या अत्तर निर्मितीच्या परंपरेचं सूक्ष्म वर्णन आणि वातावरण निर्मिती ह्यामुळे या कथांना विशेष उंची लाभते. पिवळ्या फुलांचा दिवस ही लहान पण प्रभावी कथा तिच्या अनपेक्षित शेवटामुळे ठसठशीत ठरते. यक्षिणी, वीकेंड, द रेड स्टुडिओ आणि चांद फिर निकला या कथांमध्ये त्याच्या विना असणारी ती ही मध्यवर्ती थीम दिसते. एकाकीपणा, विरह आणि अंतर्मुखता यांचे सूक्ष्म चित्रण यात आहे. भवताल सतत बदलत असतो. लहानपणी आपण पाहिलेल्या राहिलेल्या गावाच्या पाठीवर सिमेंटचं शहर वसत असतं, पण माणूस, निसर्ग आणि कला तिघांचंही अस्तित्व काही ना काही मागे ठेवून जातच. आठवणी कधी मरत नाहीत, सतत आपल्या सोबत वावरतात. त्यांना वर्तमान बनवणाऱ्या, जमीन व्यापून माती घट्ट पकडून ठेवणाऱ्या सुगंधी अमर मुळांसारखी काळ अंगावर घेऊन जगणारी माणसं शोधून त्यांच्या आठवणींचे, स्वप्नांचे सुगंध रुपेरी रंगीत तुकडे जोडून पुन्हा रेखाटलेल्या, त्यांच्या जगण्याच्या अद्भुतातून साथ संगत करत सोबत नेणाऱ्या या विलक्षण कहाण्या असं यथार्थ वर्णन मलपृष्ठावर केलेलं आहे. या संग्रहाचा सूर वर्णनात्मक आहे. तो घटनाप्रधान नसून अनुभवप्रधान आहे, त्यामुळे काही तपशील धूसर होतात. तरीही लेखिकेच्या भाषेची समृद्धता आणि भावनांची खोली आपल्याला गुंतवून ठेवते. अभिजात, नितळ मराठी भाषा आणि दृश्यकलात्मक प्रतिमांची सांगड हा या लेखनाचा आत्मा आहे. एकूणच ये शहर बडा पुराना आहे हा कथासंग्रह भावविश्व, दृश्यात्मकता आणि नाविन्यपूर्ण पात्ररचना यांचा सुंदर मिलाफ साधणारा ठरतो.
1: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात शर्मिला फडके यांच्या यह शहर बडा पुराना है या कथासंग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आजच्या कार्यक्रमात तूर लागवड याविषयीची माहिती ऐकूया. वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी. नमस्कार शेतकरी बंधूनो. शेतकरी बंधूनो, कोकणात तूर हे पीक प्रामुख्याने खरीप हंगामात भात खचराच्या बांधावर घेतलं जातं. तसंच हे पीक काही अंशी खरीप हंगामात वर्कस जमिनीवर सलग अथवा आंतरपीक किंवा मिश्रपीक म्हणून देखील घेतलं जातं. तूर पिकाला मध्यम ते भारी पाण्याचा निचरा होणारी, मुळं खोलवर जाऊ शकणारी भुसभुशीत जमीन मानवते. खार आणि पाणथळ जमिनीत हे पीक चांगलं येत नाही. पहिलं पीक काढल्यानंतर जमीन योग्य वापशावर येताच खोल नांगरणी करावी आणि उन्हात जमीन चांगली तापू द्यावी. त्यामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारून उत्पादकता वाढायला मदत होते. नांगरणीनंतर कुळवणी करून ढेकळं फोडावीत आणि फळी मारून जमीन समपातळीत आणावी. तुरीच्या कोकणतूर 1, ICPL 87T21 मीपुला या सुधारित जाती आहेत. मंडळी, पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्याला 2.5 ग्रॅम थायरम जोडावं आणि त्यानंतर 25 ग्रॅम रायझोबियम गुळाच्या थंड द्रावणात मिसळून लावावं. तूर पिकाचा कालावधी तुलनात्मकदृष्ट्या इतर कडधान्य पिकांपेक्षा जास्त असल्याने पेरणी नियमित पावसाळा सुरू होताच जून महिन्यात लवकरात लवकर करावी. कोकणात पेरणी उशिरा केल्यास बियांचा रुजवा योग्य प्रकारे होत नाही, तसंच उत्पादनात घट येते. सलग पीक घ्यायचं असल्यास हलक्या जमिनीत 60x75 cm तर मध्यम ते भारी जमिनीत 75x90 cm अंतरावर पेरणी करावी. वाणाचा कालावधी आणि पेरणी अंतरानुसार हेक्टरी 15 ते 20 किलो बियाणं लागतं. मंडई, तुरीच्या सलग पिकासाठी हेक्टरी 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि आवश्यकतेनुसार 50 किलो पालाश पेरणीच्या वेळी बियाण्याच्या खाली मातीत चांगलं मिसळून द्यावं. पेरणीनंतर 10 दिवसात नांगे भरावेत, तसंच आवश्यकता असल्यास विरण

कोळपणी करावी. पिकात 15 ते 20 दिवसानंतर कोळपणी करावी. तसेच 1 ते 2 बेडण्या करून पीक 30 ते 45 दिवसांचं होईपर्यंत शेत तणविरहित ठेवावं. तूर खरीप हंगामातलं पीक असल्याने ते पावसावर वाढतं. पावसामध्ये जास्त काळ खंड पडल्यास सिंचन सुविधा उपलब्ध असेल तर पीक फुलोऱ्यात शेंगा भरण्याच्या अवस्थेत संरक्षित पाणी दिल्यास उत्पादनामध्ये वाढ होते. पीक फुलोऱ्यात आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना शेंगा पुखरणारी अळी, पिसारी पतंग, शेंगांवरील माशी आणि काळे सोंडे या किडींमुळे 30 ते 40% नुकसान होतं. या किडींचं नियंत्रण एकात्मिक कीड व्यवस्थापनाने करावं. अगोदरच्या पिकानंतर खोल नांगरणी, निंबोळी पेंड आणि सेंद्रिय खतांचा वापर, पिकांची फेरपालट, आंतरपिकं आणि मिश्र पिकं आणि रासायनिक उपायांचा एकात्मिक वापर केल्यास किडींचं प्रमाण कमी राहतं. घाटे अळीच्या व्यवस्थापनासाठी घाटे अळीचा विषाणू 250 LE हेक्टरी या प्रमाणात शेतात सायंकाळी फवारावं. साधारणपणे 75 ते 90% शेंगा वाळल्यावर पिकाची धारधार विळ्याने कापणी करावी. कापणीनंतर बांधलेल्या पेंढ्या वाळल्यावर शेंगा काठीने बडवाव्या आणि उफणणी करून दाणे आणि भुसा वेगळा ठेवावा. तेव्हा तुरीची लागवड येत्या खरीप हंगामात नक्की करा. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलं. आजच्या कार्यक्रमात तूर लागवड याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी स्क्रीन टाईम आणि मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती.
1: स्क्रीन टाईम आणि मानसिक आरोग्य. नमस्कार मित्रांनो. बरं, आजचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मला सांगा, आज सकाळी डोळे उघडल्या उघडल्या तुम्ही सगळ्यात आधी काय केलं? देवाची प्रार्थना की खिडकीतून बाहेरचं आकाश पाहिलं? बहुतेकांचं उत्तर असेल मोबाईल चेक केलं. कधी व्हॉट्सॲप, कधी इंस्टाग्राम रील्स, तर कधी ईमेल्स. आपला दिवस सुरू होतो स्क्रीनने आणि संपतोही स्क्रीननेच. पण श्रोतहो, कधी विचार केलाय का की ही वाढती स्क्रीन टाईमची समस्या आपल्या डोळ्यांसोबतच आपल्या मनाचं काय करते? आज आपण कनेक्टेड तर राहतो, पण फक्त वायफायने. मनाने आपण एकमेकांपासून दूर चाललोय. तासनतास दुसऱ्यांचं झगमगीत आयुष्य सोशल मीडियावर पाहताना न कळत आपण आपली तुलना त्यांच्याशी करू लागतो. त्याचा पगार किती, ती किती फिरतीये, मीच मागं राहिलोय का? आणि मग सुरू होतो तो म्हणजे तणाव, स्ट्रेस आणि न्यूनगंड. तुम्हाला माहिती आहे, आपण जेव्हा सतत नोटिफिकेशन चेक करतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचं रसायन रिलीज होतं. हे एक व्यसनासारखं आहे. फोन हातात नसेल तर अस्वस्थ वाटणे, चिडचिड होणे, यालाच आपण डिजिटल अँग्झायटी असे म्हणतो. श्रोते हो, तंत्रज्ञान वाईट नाही आहे, पण त्याचा अतिवापर आपल्या झोपेवर परिणाम करतोय. रात्री उशिरापर्यंत तो निळा प्रकाश डोळ्यांवर पडल्यामुळे आपली झोप उडते, आणि ज्याची झोप पूर्ण होत नाही त्याच्या मानसिक आरोग्याचा डोलारा कोसळायला वेळ लागत नाही. मुलांच्या बाबतीत तर हे अधिक गंभीर आहे. मैदानावरची खेळ सुटले आणि मोबाईलमधली व्हर्च्युअल दुनिया जवळ आली, यामुळे मुलांमध्ये एकाकीपणा वाढतोय. मग यावर उपाय काय? फोन फेकून द्यायचा का? नक्कीच नाही. गरज आहे ती डिजिटल डिटॉक्सची. दिवसातला किमान एक तास नो गॅजेट आवर म्हणून पाळा.

0: जेवताना मोबाईल बाजूला ठेवा आणि घरच्यांशी गप्पा मारा. झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी स्क्रीन बंद करा आणि एखादं पुस्तक वाचा. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातले सुंदर क्षण कॅप्चर करण्याच्या नादात ते जगायला विसरू नका. रील्सच्या स्क्रोलिंगपेक्षा वाऱ्याची झुळूक अनुभवण्यात जास्त सुख आहे. तर मित्रांनो, आज ठरवूया स्क्रीन टाईम थोडा कमी करूया आणि मनाचा मोकळा श्वास थोडा वाढवूया. तुमचं मानसिक आरोग्य हीच तुमची खरी संपत्ती आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण बालरोगतज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी स्क्रीन टाइम आणि मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला होता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात. दुपारचे 2:10 होत आहेत. पुनःप्रसारित कार्यक्रम आपण ऐकणार आहात परिसर.
1: परिसर.

0: श्रोत्याहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्याहो कार्यक्रमात आज आपण पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी
1: हरित संगम या विषयी सांगितलेली माहिती ऐकणार आहोत.
2: समाजशास्त्राचा एक नियम आहे, समाजामध्ये 5% लोक असे असतात की त्यांना कितीही अडचणी आल्या तरी ते आपले सद्गुण सोडत नाहीत, आणि 5% लोक असे असतात की त्यांना कितीही शिक्षा झाली तरी ते त्यांचा दुर्गुण सोडत नाहीत. मग बाकीचे 90% लोक काय करतात? तर या दोहोपैकी कोणाचा प्रभाव जास्त आहे त्या प्रभावाकडे ते सहजपणे झुकतात. मग त्यासाठी आपल्याला पर्यावरण संरक्षणाची जाणीव असणारे, पर्यावरणावर प्रेम करणारे लोक आपलं घर हरित घर करतात, आणि अशा घरातले लोक एकमेकांना भेटून त्यांचं हरित मिलन चालत असेल तर एकत्र येऊन ते फक्त आपल्यामध्ये वस्तूंचं एक्सचेंज करण्यापुरतं फार काळ राहणार नाहीत. थोड्या दिवसांनी त्यांना असं वाटायला लागेल की आपल्या आपल्यामध्ये तर आपण चांगले वागू लागलो, आपल्या आपल्यामध्ये तर अनेक गोष्टींचं आपण आदानप्रदान करत आहोत, पण आपल्याशी न जोडलेले आहेत त्यांनाही जोडून घेऊया ना. मग त्यांना जोडून घेण्यासाठी समाजामध्ये जाऊन काहीतरी उपक्रम करावा, इतरांच्या घरामध्ये जाऊन त्याचं प्रबोधन करावं, अशा प्रकारचे व्यापक विचार सुरू होतात आणि व्यापक कार्यक्रम होतात, व्यापक उपक्रम सुरू होतात. आणि ह्या सर्व व्यापक उपक्रम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था, अनेक लोकांचे गट, हे सर्व एकत्र येऊन अधिक व्यापक परिणामकारक होईल अशा प्रकारच्या काही योजना अंमलात आणू शकतात, त्यांचं प्रदर्शन मांडू शकतात. त्या प्रदर्शनातून इतरांना प्रेरणा मिळू शकते, त्याला आपण हरित संगम म्हणू शकतो. अशा प्रकारचा हरित संगम गावोगावी, छोट्या शहरामध्ये आणि मोठ्या शहरामध्ये अनेक ठिकाणी झाला तर परिवर्तनाला याची खूप मोठी मदत होणार असते. अनेक संस्था एकत्र येणं ही तशी दुर्लभ गोष्ट आहे, पण फार उपयुक्त गोष्ट आहे. प्रशासकीय पातळीवर सुद्धा असे प्रयत्न होत असतात. अशा वेळी एकच पथ्य पाळावं लागतं, ते म्हणजे आपल्या संस्थेचं नाव, आपल्या संस्थेचं बॅनर, आपला झेंडा याचा अभिनिवेश थोड्या काळासाठी बाजूला ठेवावा लागतो, आणि आपलं जे मुख्य उद्दिष्ट आहे पर्यावरणाच्या संरक्षणाचं, त्या उद्दिष्टासाठी काहीतरी ठरलेलं असं योगदान आपण द्यावं, आणि त्यानंतर लोकांच्या जीवनशैलीमध्ये, राहण्यामध्ये, फिरण्यामध्ये होणार

0: बदल पहावेत आणि नंतर वातावरणामध्ये होणारे सुद्धा बदल पाहून आनंदित व्हावं एवढा व्यापक दृष्टिकोन आपल्याला ठेवायला लागतो. हे परिणामकारक बदल होण्यासाठी आपल्या परिघाबाहेरील लोकांना प्रभावित करण्याची योजना आपल्याला अतिशय मोठ्या मनाने आणि एकत्र येऊन पाळावी लागते. आपण अशा प्रकारे समान विचार घेऊन वेगवेगळे लोक चालू लागलो तर समाजातल्या अनेक लोकांची जशी इलेक्ट्रिक किंवा मॅग्नेटिक फील्डमध्ये अलाइनमेंट होते आणि एक करंट निर्माण होतो त्याप्रमाणे एक प्रवाह निर्माण होतो आणि त्या प्रवाहातूनच सामाजिक बदलाला सुरुवात होते. असे सामाजिक बदल झाले तरच आपण क्लायमेट चेंजची जी संकट आहे त्या संकटावर मात करू शकणार आहे.
1: शतह परिसर या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर मनोज पाटील यांनी हरित संगम याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आताच आपण पुनःप्रसारित कार्यक्रम परिसर ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ठीक 2:15 दिल्ली केंद्रावरून दोपहर समाचार हे बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कर्नाटक वाद्यसंगीत ऐकलत. आदिती सुदर्शन यांचं बासरीवादन होतं, राग कापी नारायणी कल्याणी. त्यांना व्हायोलिन साथ होती एस व्ही रामचंद्रन, मृदंगम साथ होती गणेश मुरली यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. दुपारचे 2:58 झाले आहेत. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित होईल.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑईलची हमी. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी. आणि ठाणे जिल्ह्यात 21 नायजेरियन नागरिकांना अटक. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. नुकत्याच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करून ते म्हणाले की तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. ऊर्जा क्षेत्रात निर्माण होणाऱ्या नवनवीन संधींचा उल्लेख त्यांनी केला. परदेशात शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
1: आज क्लीन एनर्जी, क्रिटिकल मिनरल्स, ग्रीन हाइड्रोजन और सस्टेनेबल मैन्युफैक्चरिंग से जुड़े सेक्टर्स भी बहुत तेजी से ग्रो कर रहे हैं. इनसे जुड़ी पार्टनरशिप एक नई इकोनॉमी के न्यू अपॉर्चुनिटीज के दरवाजे खोल रही है. स्वीडन, नॉर्वे और इटली जैसे देशों के साथ ग्रीन ट्रांजिशन और सस्टेनेबल टेक्नोलॉजी में भी सहयोग बढ़ रहा है. ये भारत को क्लीन मैन्युफैक्चरिंग से जुड़ी फ्यूचर इंडस्ट्रीज में मजबूत करेगा.
0: 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यात येत आहे असंही मोदी म्हणाले. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला. देशभरातून निवडलेले नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये रुजू होतील. याआधीच्या 18 रोजगार मेळ्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12 लाख युवकांना विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्ती मिळाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली. त्यामुळे पेट्रोल प्रति लिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रति लिटर 91 पैशांनी महागला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108.49 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 95.02 रुपये प्रति लिटर झाला आहे. गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय

संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑईल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे. काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑईलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. एका कार्यक्रमासाठी शिर्डी इथं गेले असताना ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले. काही ठिकाणी इंधन विक्रीत अचानक 20 ते 30% वाढ झाल्याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलं आणि शेतकऱ्यांच्या नावानं इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांना इशारा दिला. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिक इंधन साठा करू लागल्यानं राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत मेच्या 15 वड्यापर्यंत 20% वाढ झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शिर्डीपर्यंत वंदे भारत ट्रेननं प्रवास केला. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल डिझेल सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाजमाध्यमाच्या पोस्टरद्वारे त्यांनी ही टीका केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वर्ष 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली आहे. रिझर्व्ह बँकेनं आतापर्यंत केलेल्या सर्वाधिक लाभांश वितरणांपैकी हे एक आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाची 623 बैठक बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झाली. यावेळी जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक परिस्थितीचा भविष्यातल्या संभाव्य धोक्यांचा आढावा घेतला. बँकेचं एकूण उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत 26.42% वाढलं तर जोखमीच्या तरतुदींपूर्वीचा खर्च 27.60% वाढला आहे. जी रामजी या ग्रामीण रोजगार कायद्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज जी रामजी कायद्याचा मसुदा नागरिकांची मतं मागवण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आला. या प्रस्तावित मसुद्यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील सुकाणू समिती, संक्रमणकालीन तरतुदी, केंद्रीय ग्रामीण रोजगार हमी परिषद, वेतन आणि बेरोजगार भत्ता, प्रशासकीय खर्च, तक्रार निवारण आदी तरतुदींचा समावेश आहे. जी रामजी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी संस्थात्मक, प्रशासकीय आणि आर्थिक चौकट निश्चित करणं हे या नियमांचं उद्दिष्ट असल्याचं ग्रामविकास मंत्रालयानं म्हटलं आहे. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत पलावा सिटी परिसरातून 21 नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. यापैकी 2 सराईत गुन्हेगार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीत सामील असलेल्या आणि पोलिसांना चकवा देणाऱ्या मोस्ट वॉन्टेड नायजेरियन तस्करांना अटक करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. अत्यंत गोपनीय पद्धतीनं आणि नियोजनबद्ध रीतीनं केलेल्या या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करांना पळून जाण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. अटक करण्यात आलेल्या या नायजेरियन नागरिकांवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केल्याचे गंभीर आरोप आहेत. अनेक गुन्ह्यांमध्ये पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या शोधात होते. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयानं केलेल्या कारवाईत सुमारे 2.25 किलो कोकेनचा साठा जप्त केला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत अंदाजे 11.25 कोटी रुपये आहे. आधीच अबाबाहून आलेल्या 2 प्रवाशांवर गेल्या मंगळवारी तर 2 प्रवाशांवर काल केलेल्या कारवाईत हा साठा मिळाला. यापैकी दोघांनी कोकेनच्या कॅप्सूल गिळून पोटात लपवल्या होत्या. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. तसंच 4 प्रवाशांना अटक केली असल्याचं संचालनालय सूत्रांनी सांगितलं आहे. मुंबई ते मांडवा या जलमार्गावर सुरू असलेली जलवाहतूक येत्या 26 तारखेपासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. गेटवे ऑफ इंडिया इथून बोटी सुटतात आणि अलिबाग तसंच परिसरातल्या जनतेसाठी ही वाहतूक व्यवस्था सोयीची समजली जाते. नारळी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत सुरू होईल. प्रस्तावित राज्य देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा 2026 मागे घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघानं उद्यापासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात

0: चा इशारा दिला आहे. या कायद्यात वक्फ जमिनींना वगळून हिंदू मंदिरांच्या मालमत्तांना लक्ष्य केलं जात असल्याचा दावा महासंघानं केला आहे. महासंघानं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे. राज्य सरकारनं याबाबत चर्चा करायला बोलावल्याचंही पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. नीट 2026 पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असं अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचं तपासात समोर आलं आहे. जिनेव्हा खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचा युकी भांबरी अंतिम फेरीत दाखल झाला आहे. न्यूझीलंडचा मायकल व्हिनस आणि युकी भांबरी यांच्या जोडीनं काल उपांत्य फेरीत झेक रिपब्लिकच्या जोडीचा 7-5, 6-3 असा पराभव केला. अंतिम सामना आज दुपारनंतर होणार आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातल्या खरात आडगाव इथं एका बोअरवेलच्या खोदकामाच्या ठिकाणी 2 मजुरांचा मृत्यू झाला. त्यापैकी एकाचा मृतदेह मिळाला असून दुसरा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अपघातात 16 वर्षांचा एक मुलगाही जखमी झाला. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. सोलापूरमधले काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि आंबेडकरी नेते प्रवीण निकाळजे यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं आज सकाळी निधन झालं. ते 58 वर्षांचे होते. प्रवीण निकाळजे हे 2017 प्रभाग क्रमांक 20 मधून निवडून आले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑईलची हमी. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी. आणि ठाणे जिल्ह्यात 21 नायजेरियन नागरिकांना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. दुपारचे 3:10 झाली आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं हे प्रसारण आता समाप्त होत आहे. आमचे कार्यक्रम यापुढे आपण DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकू शकणार आहात. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेचं प्रसारण सुरू होईल सायंकाळी 5 वाजता. तोपर्यंत आमच्यासोबत जोडलेले रहा AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स ही मध्यम लहरी वाहिनी तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळ

0: ते 5 वाजतात. आमच्या दुसऱ्या प्रसारणसभेत मी जान्हवी भागवत आपलं मनपूर्वक स्वागत करते. आता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या ठळक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. परदेशात शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. या मेळ्यात 51,000 जणांना नियुक्तीपत्र देण्यात आली. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली असून पेट्रोल प्रतिलिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर 91 पैशांनी महागला आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. एका कार्यक्रमासाठी शिर्डी इथं गेले असताना ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वर्ष 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली आहे. रिझर्व्ह बँकेनं आतापर्यंत केलेल्या सर्वाधिक लाभांश वितरणांपैकी हे एक आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयानं केलेल्या कारवाईत सुमारे 2.25 किलो कोकेनचा साठा जप्त केला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत अंदाजे 2.25 कोटी रुपये आहे. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत पलावा सिटी परिसरातून 21 नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. या सर्वांवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केल्याचे गंभीर आरोप आहेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आकाशवाणी ही रत्नागिरी केंद्र. 5:02:15 झाले आहेत. श्रोते हो, कार्यक्रम आता गीतसंध्या आम्ही प्रसारित करतोय. यामध्ये ऐकूया काही हिंदी चित्रपटातली गाणी. कुली नंबर 1 या चित्रपटातलं गाणं सुरुवातीला आपण ऐकूया. समीर यांच्या गीताला संगीत दिलंय आनंद मिलिंद यांनी आणि स्वर आहे अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांचा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, आता आपण ऐकूया सुनिधी चौहान आणि करसन सरगठिया यांनी गायलेलं तेजपाल कौर यांचं गीत. संगीत दिलंय अन्नू मलिक यांनी आणि चित्रपट आहे फिजा.

0: श्रोते हो, सोमवार दिनांक 25 मे रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सिंचन व्यवस्थापन आणि त्यामध्ये होणारा संगणकाचा वापर याविषयी अभियंता प्राध्यापिका श्रीमती मंगल भोजने यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: सिंचन व्यवस्थापनामध्ये पिकांच्या पाण्याची गरज काढण्यापासून ते जमीन सपाटीकरण, नंतर अर्थवर कॅल्क्युलेशन, नंतर मेजरिंग डिझाईन सिलेक्शन वगैरे, या दृष्टीने आम्ही जे आहे ते सिंचन व्यवस्थापनामध्ये आवश्यक असलेल्या संगणक प्रणाली आम्ही विकसित केल्या आणि त्या विकसित प्रणाली कशा वापरायच्या या दृष्टीने सुद्धा माहिती आम्ही प्रशिक्षणार्थींना देत आलो आणि त्याचा वापर जो आहे तो जलसंपदा विभागामध्ये आजपर्यंत केला जातोय.
0: तेव्हा श्रोते

0: हो, सोमवार दिनांक 25 मे रोजी सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून।
1: श्रोते हो, गीतसंध्या या कार्यक्रमामध्ये हिंदी चित्रपट गीतांचा आपण आनंद घेत आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। कार्यक्रमात आता करीब या चित्रपटात एक गीत ऐकूया। गीत राहत इंदौरी यांचं, संगीत अनु मलिक आणि स्वर आहे कुमार सानू आणि संजीवनी भिलांडे यांचा।

0: जोकर।
1: श्रोते हो, हे होतं कार्यक्रमातलं शेवटचं गीत। राजा हिंदुस्थानी या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी। समीर यांच्या गीताला संगीत दिलं होतं नदीम श्रवण यांनी। श्रोते हो, गीतसंध्या हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

श्रोते हो, संध्याकाळचे 5:30 वाजतात. आता युववाणी युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणार आहे. हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. तर फ्रेंड्स, युवावाणी कार्यक्रमाच्या मागच्या भागात आपण स्पर्धा परीक्षांमध्ये यश कसं मिळवायचं याविषयी सूरज देबाजे सर यांच्याकडून माहिती घेतली. आजच्या कार्यक्रमात सुद्धा आपण याविषयी आणखी सविस्तर आणि मस्त अशी माहिती घेणार आहोत. तर मग ऐकूया आजचा युवावाणी हा कार्यक्रम. मूळचे इचलकरंजीचे आणि सांगलीच्या वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून बीटेक इलेक्ट्रॉनिक्स या शाखेचे पदवीधर आणि सध्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शक अधिकारी या पदावर कार्यरत असणारे आणि एवढंच नाही तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2024 साली घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये सहाय्यक राज्यकर आयुक्त गट अ या पदी निवड झालेले सूरज देबाजे सर. आजच्या या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं आणि सूरज देबाजे सरांचं भरभरून स्वागत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: या पदावर नियुक्ती झाल्यानंतर जो प्रशिक्षणाचा काळ असतो तो तुमचा सिंधुदुर्ग मध्ये गेला, तो अनुभव काय होता?
1: गट अ आणि ब चे जे राजपत्रित अधिकाऱ्यांची राज्यसेवेतून ज्यावेळी निवड केली जाते तर त्याला एक प्रशिक्षण धोरण आहे शासनाचं, की ते कार्यक्रम आहे, प्रशिक्षण कार्यक्रम, ज्याच्यामध्ये मूलभूत प्रशिक्षण घेतलं जातं. सगळ्याच केडरचे जे सिलेक्ट झालेले त्या वर्षीचे अधिकारी आहेत ते एकत्र येऊन त्यांचं मूलभूत प्रशिक्षण घेतलं जातं. त्यानंतर अनिवार्य संलग्नता काही असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला विधी संलग्नता आहे, न्यायालयीन संलग्नता आहे, आदी गाव संलग्नता, आदिवासी संलग्नता, दिल्ली दौरा, महाराष्ट्र दौरा, अशा प्रकारे आर्मी अटॅचमेंट, अशा वेगवेगळ्या संलग्नता असतात की जिथे जाऊन एक्सपिरियन्स घ्यायचा असतो वेगवेगळ्या त्या त्या सिच्युएशनमध्ये जाऊन. ते झाल्यानंतर तुमचं तांत्रिक प्रशिक्षण असतं की त्या वेगवेगळ्या पदावर जे निवड झालेले अधिकारी आहेत वेगवेगळ्या विभागातले, तर त्यांचं ते तांत्रिक वेगवेगळ्या त्या विभागाचं प्रशिक्षण घेतलं जातं. आणि त्यानंतर तुमचा असतो टप्पा जिल्हा संलग्नतेचा. जसं मी सिंधुदुर्गमध्ये आलो, जसं मी आता कौशल्य विकास विभागाचा एक अधिकारी म्हणून मला माझ्या डिपार्टमेंटनं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मला प्रोबेशनला दिलं, तसं महसूलमध्ये एखादं त्यांचं प्रशिक्षण धोरण कदाचित वेगळं असेल. म्हणजे जिल्हा संलग्नतेवेळी तुम्ही डिपार्टमेंटकडे जाता की डिपार्टमेंटच्या प्रशिक्षण धोरणानुसार तुम्ही त्या त्या ठिकाणी काम करता. तसं मी सिंधुदुर्गमध्ये आलो, सुरुवातीचा फेज मला फक्त कार्यालयीन कामकाज कसं असतं, काय असतं बाबा, काय पद आहेत, आवक जावक काय आहे, पत्रव्यवहार कसा आहे, म्हणजे जे प्रोबेशन मध्ये ऐकलेलं, टिप्पणी काय आहे, ती टिप्पणी कशी लिहिली जाते, त्याच्यावर रिमार्क कसा दिला जातो, इनवर्ड काय, आउटवर्ड काय, त्या पत्रावर प्रत्युत्तर संदर्भ काय आहेत, जीआरचा संदर्भ कसा दिला जातो, हे पत्रव्यवहार समजायला लागले. त्यानंतर वेगवेगळी मिटिंग बघायला लागलो मी, त्यावेळी कलेक्टर ऑफिसच्या वेगवेगळ्या मिटिंग्स असतात, त्यावेळी कार्यालय प्रमुखांना आमंत्रित केलं जातं, त्यावेळी आमचे कार्यालय प्रमुख मला सुद्धा लावून द्यायचे की सूरज तू जा, तू मिटिंग अटेंड कर. तिथे एक्सपिरियन्स वाढायला लागला. त्यानंतर इन बिटवीन तसंच स्किलच्या बॅचेसचं इन्स्पेक्शन असेल ह्या गोष्टी शिकत गेलो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं एक आमचे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना चालू झाली 9 जुलै 2024 जी आर आहे, त्यावेळी ती स्कीम लॉन्च झाली आणि त्या स्कीम मध्ये मी बऱ्यापैकी काम केलं. त्यावेळी म्हणजे स्कीम लॉन्च झाल्यापासून स्कीमचं मोबिलायझेशन असेल, स्कीम तळागाळापर्यंत कशी पोहोचेल, त्यासाठी जे आवश्यक असलेले कॅम्प, तहसील ऑफिसमधले कॅम्प, वेगवेगळ्या सोशल मीडियावर जाहिरात असते,

0: वेगवेगळ्या ITS कॉलेज असतील तिथे जाऊन पब्लिसिटी, तिथे मोबिलायझेशन, स्कीमची माहिती देणे, मुलांच्यापर्यंत पोहोचणे, उद्योग आस्थापनेत जाऊन माहिती देणे, MIDC असतील, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इतर उद्योग आस्थापन असतील इथं जाऊन भेटी देणे, सरकारी कार्यालयांच्याकडे जाऊन त्यांच्याकडून काय रिक्त आहेत, म्हणजे असं त्या स्कीममध्ये मी भरपूर काम केलं. कारण तो पिकचा कालावधी होता आणि तिथं जरा जास्त काम केलं मी. त्यानंतर मग मी सेवा सोसायटीच्या मीटिंग अटेंड करणे, मग तिथे वेगवेगळ्या सेवा सोसायटींचे वाद असतील ते प्रत्यक्ष मीटिंगमध्ये, कारण सेवा सोसायटीची जे मीटिंगचा जो भाग आहे तर त्याचे अध्यक्ष हे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात आणि सदस्यांचे म्हणून आम्ही तिथं आमच्या डिपार्टमेंट रोल प्ले करत असतो. मग तिथं संबंध यायला लागला की लोकांचे कसे वाद कसे मिटवले जातात त्या मीटिंगमध्ये, कसं समजून घेतलं जातं कामकाज, त्यांना समजून घेऊन त्यांची समजूत घालून कसं काम पुढे घेऊन गेलं पाहिजे, तर ते तिथं मला रिअलाइज व्हायला लागलं. त्या गोष्टी खूप शिकलो मी. रोजगार मेळाव्यामध्ये असेल, कारण कसं आहे डिपार्टमेंटचा रोलच आहे की कॅटलिस्टची भूमिका करणं, उत्प्रेरक. म्हणजे तुम्ही बाकीचे विभाग जसे रिसोर्स प्रोव्हाइड करतात, जसं ग्राम विकास ग्रामीण विकासासाठी रोल प्ले करतं, नगर विकास रिसोर्स प्रोव्हाइड करत असतं, आरोग्य विभाग आरोग्याच्या वेगवेगळ्या सवलती देत असतं ते इम्प्लिमेंट करत असतं, तसं कौशल्य विकास विभाग हे जास्तीत जास्त कॅटलिस्टचं रोल प्ले करते. म्हणजे रिसोर्सेस इतर विभागांचे आहेत, फक्त ते जास्तीत जास्त कसे ऍक्टिव्हली वापरले जातील, युवक वर्ग कसा त्या फील्डमध्ये येईल याची माहिती देण्याचं मेजर काम हे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग करते.
1: खूप मोठं आणि महत्वाचं काम आहे, होय की नाही? कारण युवा वर्गाला सगळ्यात जास्त गरज आहे रोजगाराची, तर आहेच आहे, पण कुठेतरी एका ठिकाणी सेटल होणं आणि मग आपलं पुढचं आयुष्य जे आहे ते छान आपल्याला पाहिजे तशी प्रगती करता यावी, पण मार्गदर्शन मिळत नाही. पण तुमच्या विभागातर्फे चांगलं काम हे केलं जात आहे सध्या. 2024 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा परीक्षा जी घेतली होती त्यामध्ये तुम्ही सहाय्यक राज्य कर आयुक्त गट अ या पदावर नियुक्त झालात आणि 28व्या क्रमांकानं. तर या यशाबद्दल आणि त्या प्रवासाबद्दल पण ऐकायला आवडेल.
0: हो निश्चितच, तो खूपच म्हणजे माझ्या जीवनातला खूप चांगला प्रवास होता म्हणेन मी. राज्यसेवा 2021 ज्यावेळी रिझल्ट लागला मुलाखत झाल्यानंतर त्यावेळी माझी रँक 215 होती राज्यामध्ये, आणि ज्या प्रमाणात यश मी एक्सपेक्ट केलं होतं की चांगलं यश मी त्यावेळी क्लास वन इन ते मार्क मेन्सचा मार्क चांगले आले होते, पण त्या मेन्सच्या मार्कावर क्लास वन होईन सुद्धा अपेक्षा होती, पण मार्क्स इंटरव्ह्यूमध्ये थोडाफार तपावत आली, मार्क कमी आले इंटरव्ह्यूला आणि माझी रँक खाली घसरली, त्यामुळे ते थोडं वाईट वाटलेलं मला की आपली रँक चांगली असती पण रँक खाली आली आपली. त्यावेळी क्लास टू म्हणून निवड झाली माझी कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, पण मी थांबलो नाही. त्यावेळी ठरवलं की नाही आपला आकडा अभ्यास आहे चांगला, आपण फ्लोमध्ये राहू शकतो अभ्यास करू शकतो, ठीक आहे, म्हणून मी सर्व्हिस जॉईन केली आणि त्यानंतर माझा अभ्यास चालूच होता. इवन प्रशिक्षण संस्थांमध्ये सुद्धा थोडा थोडा अभ्यास चालूच असायचा माझा तिथं. मग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्यावेळी जॉईन केलो त्यावेळी खऱ्या अर्थाने मला त्या जिल्ह्याचा फायदा झाला की सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं जे क्लायमेट आहे ते निसर्गरम्य वातावरण आहे, तिथली म्हणजे एक ओव्हरऑल म्हणजे लोकसंख्या सुद्धा कमी आहे, कामाचं नेचर सुद्धा खूपच म्हणजे काम जास्त अतिरिक्त भार नाही, जसं सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जसं वर्कलोड आहे तसं त्या जिल्ह्यामध्ये इतकं वर्कलोड नाही आहे, त्याचा सुद्धा फायदा झाला मला अभ्यासाच्या ह्याच्यामध्ये. बाकीच्या सगळ्या गोष्टी हँडल करत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच आमच्याच डिपार्टमेंटची अभ्यासिका सुद्धा आहे, कारण आमच्या डिपार्टमेंट ग्रंथालय सदृश अभ्यासिका ही योजना आमच्या विभागाची आहे, ग्रंथालय सदृश अभ्यासिका ज्याच्यामध्ये ग्रंथालयाची आमच्याच ऑफिसला लागून एक ग्रंथालय सुद्धा असतं, याच्यामध्ये पुस्तकं प्रोव्हाइड केली जातात मुलांना, अभ्यासासाठी ग्रंथालय आहे ती करू शकतात. मग तिथं थोडंसं डिपार्टमेंटचा तिथं भागच असल्यामुळे थोडं अभ्यासाची ती ज्योत राहिलीच टिकून की बाबा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग ते काम करत असताना मग सकाळी नियोजन असायचं माझं, कलेक्टर ऑफिस सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमची एक लायब्ररी होती ओरसला, त्याच्यावर ती एक लायब्ररी होती, म्हणजे लायब्ररीची अशी काही कमतरता नव्हती, तिथंच अवेलेबल भेटलं मला, काम करतोय तिथंच अभ्यासिका आहे. मग तिथंच ह्याच्यावर मग मी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अभ्यासिकेत बसायचो की सकाळी माझं नियोजन असायचं, सकाळी 6 उठणे, व्यायाम करणे, 7 आवरून अभ्यासिकेत जाणे, 7 ते 10 तिथं अभ्यास करणे, 10-10:30 ऑफिसला जाणे. मग तिथून मग कामाचं नेचर कसं असेल त्याच्या मग नंतर ऑफिस जर सुटलं की त्यानंतर लगेच तिथं अभ्यासाला बसायचो, फ्रेश होऊन यायचो तिथंच अभ्यास, कारण राहायला सुद्धा तिथंच दोर असला, तिथंच येऊन फ्रेश होऊन परत येऊन बसायचो अभ्यासाला, तिथंच 9-10 तिथंच करायचो. म्हणजे हे ही जर्नी माझी चालूच होती, हे जो रिझल्ट आला 24 हे माझं जॉईन केल्यानंतर हे चालूच होतं, सकाळी जाणे काम करणे, परत येणे, परत संध्याकाळचं रुटीन, परत जाणे, म्हणजे हे सायकल चालू होतं. हे असं करत करत एक्झाम 2-3 पुढे गेली 24 ज्यावेळी जाहिरात आली त्यावेळी फॉर्म भरला मी, त्यावेळी एक्झाम 2-3 पुढे गेली, मग हे माझा प्रवास चालूच होता. म्हणजे ऍक्च्युली पूर्वपरीक्षा झाली 1 डिसेंबर 2024 तोपर्यंत माझा अभ्यास बऱ्यापैकी झाला होता आणि पूर्वपरीक्षा पण चांगल्या मार्काने चांगले मार्क आले पूर्वपरीक्षेला. त्यानंतर क्लिअर झालं की यार आपण रेसमध्ये आहे, क्लिअर आहे आणि आपल्याला ह्यावेळी पोस्ट भेटणार. मग त्यानंतर माझा अभ्यास चालू झाला, ठेवलाच मी तसाच. ही मॅरेथॉन आहे, ही काही स्प्रिंट नाही आहे. तुम्हाला थोडं थोडं थोडं थोडं करत जावं लागणार आहे. असं नाही की 2 महिने मी फुल ताकदीनं अभ्यास करतो म्हणजे माझा

0: रिझल्ट येईल किंवा 4 महिने करतो म्हणून नाही, तर तो एक प्रवास होता माझा. तो एक वर्षभर माझी ती चालूच होती प्रोसेस, काम अभ्यास काम अभ्यास, ते सातत्य कन्सिस्टन्सी कंटिन्युअस होती माझी.
1: बरोबर.
0: ते मी प्रोसेस एन्जॉय करत होतो, बर्डन म्हणून करत नव्हतो. की मला भारी वाटायचं की परत त्या अभ्यास इथे जाऊन अभ्यास करा, त्यात नवीन काय आहेत, नवीन आणि परत गोष्टी काय क्लिअर होतात काय, जे की मागच्या वेळी मला कळाले नव्हते अभ्यासातले फ्लॉज, ते मला आणि परत क्लिअर व्हायचे. आणि ते क्लिअर झाल्यानंतर जो आनंद यायचा तो मला आणि परत अभ्यास करायला मोटिवेट करायचा दुसऱ्या दिवशी. अरे यार नवीन काय तर आपल्याला कळालं, अरे ही अभ्यासाची पद्धत आहे. मग मी चांगल्या चांगल्या मग माझे जे इक्विपमेंट्स घेतले, मग आयपॅड एक घेतला, टॅब घेतला, त्या टॅबवर चांगल्या चांगल्या नोट्स

0: तो मला आणि परत अभ्यास करायला मोटिवेट करायचा दुसऱ्या दिवशी. अरे यार नवीन काहीतरी आपल्याला कळालं, अरे ही अभ्यासाची पद्धत आहे. मग मी चांगल्या चांगल्या मग माझे जे इक्विपमेंट्स घेतले, मग ते आयपॅड एक घेतला, टॅब घेतला, त्या टॅबवर चांगल्या चांगल्या नोट्स काढायला लागलो, तिथून इनोव्हेटिव्ह केलं, त्यात पीडीएफ सेव्ह जतन करून ठेवायला लागलो, त्याच नंतर रिवाईज करता येईल. मग ते काम केलेलं जे आहे 7-8 महिन्याचं, ते नंतरच्या मुख्य परीक्षेला कामाला आलं माझ्या. जे नियोजन केलं होतं थोडंफार ते नंतर रिव्हिजनला असतील, केलेल्या अभ्यासाचं रिव्हिजन, जे कट्टर कंटेंट जो गोळा करून ठेवलेला आहे तो रिव्हिजन करायला मला तिथं नंतरच्या मेन्सच्या काळाला मला मदत केला. त्यामुळेच एवढं मला कमी काम करत असताना सुद्धा मोठे यश मला संपादन करता आलं.
1: कारण बऱ्याचदा काय वाटतं की एकदा नोकरी लागली तर आता आपल्याला पुढच्या परीक्षा द्यायला जमेल की नाही, याच्यावरचं पद आपल्याला साध्य करायचं असतं पण जमेल की नाही, पण तुम्ही ती चिकाटी जी आहे ती सातत्यानं राखली आणि आपली महत्वाकांक्षा जी आहे ती तुम्ही कमी होऊ दिली नाही. एकूणच जाणवते की तुम्ही सेल्फ स्टडीला खूप जास्त महत्व दिलं, स्वतः अभ्यास करणं, स्वतःच्या नियोजनाप्रमाणे सगळं व्यवस्थित पार पाडणं याला तुम्ही जास्त महत्व दिलंय. 2019 साली तुम्ही प्री आय एस ट्रेनिंग सेंटर कोल्हापूर आणि पुण्याच्या यशदा या इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा तुम्ही होता प्रशिक्षणादरम्यान, तर हा अनुभव काय आहे आणि आपल्या तयारीमध्ये या ज्या प्रशिक्षण संस्था आहेत यांचा कितपत वाटा असू शकतो?
0: खूपच चांगल्या ह्या संस्था आहेत, शासनाची योजना आहे की सगळ्यात मोठा रोल ह्या संस्थेचा आहेच आहे की ऑल इंडिया सर्व्हिसमध्ये महाराष्ट्रातल्या मुलांनी जास्तीत जास्त रिप्रेझेंट करावं, ह्याचा खरा हा उद्देश हाच आहे या संस्थेचा. ज्यावेळी मी अभ्यास करत होतो इचलकरंजीमध्ये माझ्या नगरपालिकेच्या अभ्यासिकेत, त्यावेळी काही मित्र झाले होते माझ्या अभ्यासाबरोबरच अभ्यास करताना, तर त्यामध्ये अविनाश खोत नावाचा एक माझा मित्र होता की त्यानं मला प्रोव्होक केलं की सुरुवातीला की तू सूरज तुझा अभ्यास चांगला आहे, तू कदाचित हित का ट्राय करत नाहीस, हित जा, तुला स्टायपंड चालू होईल महिन्याला, राहण्याची अकॉमोडेशनची सुव्यवस्था होईल, तिथली लायब्ररी होईल, तिथं सगळं तुला फ्री भेटेल, कदाचित अभ्यासाच्या जर्नीमध्ये तुझा प्री मेन्सचा तिथं कालावधी निघून जाईल त्या संस्थेमध्येच अभ्यास करताना, तू बघ ती ट्राय कर. मग असं करत कर आम्ही सुरुवातीला फॉर्म भरला तो प्री एस्टेटिंग कोल्हापूरची, पण तिथं काही फेल झालो मी. परत 19 ला फॉर्म भरला मी, थोडंसं कोल्हापूरला शिफ्ट झालो होतो मी 2-3 महिन्यासाठी की थोडा चेंज म्हणून थोडं मित्राबरोबर कोल्हापूरला अभ्यासाला गेलो, युनिव्हर्सिटी एरियामध्ये अभ्यासाला चालू केला. मग तिथं ज्यावेळी फॉर्म भरला पर्टिक्युलर त्याच एक्झामसाठी अभ्यास केलो मी की आपण प्रेस ट्रेनिंग सेंटरमध्ये जाऊ अभ्यास करू, सिलेक्ट होऊ, तिथं जाऊन अभ्यास करू, जेणेकरून फायनान्शियल बर्डन असेल किंवा अभ्यासाचं नियोजन, चांगली कंपनी भेटेल, अभ्यास करी मुलं एकत्र येतील तिथं, त्यांच्याबरोबर अभ्यास करता येईल, चांगल्या वातावरणात अभ्यास करेन असं एक अपेक्षा होती. म्हणून मी फॉर्म भरला तो आणि सुदैवानं जो चेंज झाला होता अभ्यासामध्ये की म्हणजे 2-3 वर्ष एकाच लायब्ररीमध्ये अभ्यास करून आणि सडन शिफ्ट होऊन 2-3 महिन्यासाठी कोल्हापुरात अभ्यास केला, थोडासा जो चेंज झाला होता त्याचा फायदा बरोबर त्या एक्झामला झाला. आणि तिथं माझी प्री एस्टेटिंग सेंटरमध्ये पण कसं ऑल महाराष्ट्रात एक्झाम होती ती प्रत्येक जिल्ह्याला, पर्टिक्युलर यशदाची ऑल जिल्ह्याला होती पण प्री एस्टेटिंग कोल्हापूरची फक्त कोल्हापुरातच होते जिल्ह्याची. मग दोन्ही एक्झाम दिल्या मी, प्री एस्टेटिंग सेंटर कोल्हापूरची पण दिली आणि यशदाची पण दिली, दोन्हीकडे पण सिलेक्शन झालं माझं. इथं 12 रँक आली आणि तिथं यशदामध्ये ऑल महाराष्ट्र रँक 2 आली माझी. मग मी ठरवलं की आपण कोल्हापूर प्री एस्टेटिंग जॉईन करण्यापेक्षा आपण यशदाला जाऊ, जेणेकरून तिथं अजून जरा मॉब चांगला भेटेल आपल्याला, आणि मी तिथं जॉईन केलं आणि निश्चितच त्याचा मला फायदा झाला, कारण तो पहिला ब्रेक थ्रू होता माझा जिथं माझी खरी सुरुवात झाली यशाची. तो एक आत्मविश्वास आणि जो म्हणतात ना म्हणजे एक्झाम पोस्ट मिळण्यात जो आनंद नव्हता तो तिथं सिलेक्शन झाल्याचा आनंद होता. मग तिथं गेल्यानंतर खरोखर यूपीएससी करणारी जी मुलं होती किंवा राज्यसेवा सगळ्या बॅकग्राऊंडची, महाराष्ट्रातल्या सगळ्या बॅकग्राऊंडची मुलं तिथं होती आणि तिथं अभ्यासाची मग तिथं चांगली सवय लागली, रुटीन अभ्यास करणे, डिस्कशन करणे, परत त्यांच्याबरोबर जे त्यांच्या नोट्स कशा आहेत, त्यांच्या अभ्यासाच्या पद्धती काय आहेत, त्यांनी काय काय आतापर्यंतचे त्यांचे अनुभव काय आहेत अभ्यासातले, हे शेअरिंग व्हायला लागले तिथं एकत्र आल्यामुळं. आणि मग ते आणि परत मला कॉम्पिटिशनचा अंदाज येत गेला, कारण तिथं सगळे पीक मुलं ना, सगळे चांगले मार्क्स पाडलेली मुलं तिथं आलेले, ती यूपीएससी सुद्धा करतायत, राज्यसेवा करतायत सगळ्या प्रिपरेशनमध्ये, त्यामुळे तेवढ्या कमी कालावधीमध्ये मला पुण्यात राहून वेगळ्या ह्याची गरज पडली नाही की पुण्यात जाऊन कुठल्या तरी पेटेत अभ्यासिकेत करतो अभ्यास, जेणेकरून माझा अभ्यास म्हणजे वातावरण जनरेशन होईल, तर ते न होता फक्त या थोड्या कालावधीमध्ये माझं झालं. मी कधी पुण्यात कधी असा अभ्यास सुरुवातीला 5-6 महिने केलं होतो, पण हे ज्यावेळी यशदाला आल्यानंतर जे कॉन्फिडन्स बुस्टअप झाला तो ओवरच राहिला कॉन्फिडन्स की आपण एक्झाम कुठेही क्रॅक करू शकतो. आणि तो प्रवास झाला, मग 20 ची कंबाईनचे मार्क्स चांगले आले, तिथं गेलो, निघतच गेल्या पोस्ट. मग
1: जेव्हा इंजिनिअरिंग पदवी झाली तुमची, हा, त्याच्यानंतर कॉलेजमध्ये प्लेसमेंट असतात आणि त्यावेळेस आपली एक मनस्थिती असते की आपण लगेचच इन्कम मिळवायला सुरू करूया, जेणेकरून आपल्या घरच्यांना पण मदत होईल, आपल्यावर आधीच खर्च पण झालेला असतो. मग त्यावेळेस ते नाकारून तुम्ही पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला, मग काही खास कारण काय ठरवलं होतं
0: ह्याच्या पाठीमागे? नाही, स्पर्धा परीक्षा करणं तर

0: क्लिअरच होतं मला. पण हा एक विषय होता की थोडं एक 2 वर्ष काम करून आपण करू का, थोडं
1: हाँ
0: फायनान्शियल थोडंसे सेविंग्स होतील आपली, चांगली कंपनी करू, जॉब करू, थोडे वर्क एन्व्हायरमेंटचा अंदाज येईल, कामाचं कल्चर समजून जाईल, हे क्लिअर होतं मला. पण तेवढं धाडस मी केलं नाही.
1: बर
0: म्हणजे ही भीती होती की आपण ह्यात जर अडकलो आता, म्हणजे कंपनी प्लेसमेंट जर घेतली तर कदाचित इथंच गुरपडून गेलो, तर कदाचित आपलं जेवढी जे फाउंडेशन करायसाठी जे 2-3 वर्ष लागतात ते कदाचित ह्याच्यामध्ये जायचे, त्यानंतर वेळ आपला नंतर जायचा पुढं, ही एक थोडी भीती होती. त्यामुळे मी केलं नाही, गेलो नाही. तर आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की तुमच्या घरातल्यांचे फायनान्शियल बॅकग्राऊंड कसं आहे, तर हा सुद्धा खूप रोल प्ले करतो. आणि सुदैवानं माझ्या घरातली तेवढी फायनान्शियल कंडिशन चांगली होती,
1: हाँ
0: त्यामुळे मी जाऊ शकलो. नाही कदाचित माझी फायनान्शियल कंडिशन जर वीक असती तर कदाचित सुद्धा मला भाग पडला असते की जॉब करत तू कर, असा एक ऑप्शन होता. पण घरातल्यांचा सपोर्ट जो म्हणतात, जो पालकांचा जो सपोर्ट, तो खूप प्रत्येकाच्या आयुष्यात खूप रोल प्ले करतो. तसं माझ्यासुद्धा आयुष्यात झालं की माझ्या वडिलांनी, आई वडिलांनी कधी मला कसलीच कशा गोष्टीची कमी पडू दिली नाही. की लहानपणापासून असेल, एखादी वस्तू पाहिजे असेल, काही पैसे पाहिजे असतील, किंवा काही माझा निर्णय असेल तुला काय करायचं आहे, तर प्रत्येक गोष्टीत स्वातंत्र्य आणि जी मागेल ती गोष्टी भेटलेली आहे त्याचा फायदा झाला. कदाचित दुसऱ्याचा तसं असेलही नसेल, कदाचित दुसरा असेल की त्याला फायनान्शियल बॅकग्राऊंड चांगला नसेल, किंवा घरातले म्हणत असतील की तुला आता काम करावं लागेल, किंवा तुला हे करतच करावं लागेल, असे असं तिथं सुद्धा म्हणजे एखादा विद्यार्थी करू शकतो. असं नाही की फायनान्शियल सपोर्ट फॅमिलीचा असेल तरच तो क्लिअर करतात एक्झाम, असं नाही आहे. तर काम करत सुद्धा यशस्वी झालेली काही नाही, भरपूर एक्झाम्पल आहेत. कारण अल्टिमेटली एक्झाम पास करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी गरजेचं असतं ते मोटिवेशन आणि तुमची कन्सिस्टन्सी. तुम्ही घणाचे घाव हळूहळू ज्यावेळी घालत राहता त्या एखाद्या दगडावर, त्यावेळी ती इतकं ते तुमचे स्किल असेल, तुमचं एफर्ट्स असतील, ते इतके पुढं पुढं जसं जाणार तुम्ही, तर इतके एफर्ट्स मजबूत होतात की तुमची सगळ्याच बाबतीत तुम्ही पुढं जाता. कामाच्या बाबतीत काम पण तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता, तुमचा अभ्यासाचं उलट आणि नियोजन चांगलं होऊ शकतं. कारण मला एक माझा ऑब्झर्वेशन आहे की जे काम करत जी मुलं अभ्यास करतायत, त्यांचं जर प्रोडक्टिव्हिटी खूपच जास्त असते जेवढी फुल टाइम करत असतात. हे सुद्धा माझ्या ह्याच्यानुसार मला कळालं. कारण मी फुल टाइम ज्यावेळी अभ्यास करत होतो त्यावेळी माझी रँक 215 आली, पण ज्यावेळी काम करत अभ्यास करू त्यावेळी राज्यात 28वा आलो मी. म्हणजे हे मला रिअलाइज झालं की असं काही नाही, भ्रम मुलांनी ठेवू नये की मला कामच करायला लागले मग मी कसं करू, असं नसते. ज्यावेळी तुम्ही पाय टाकणार त्याचवेळी मार्ग तुमचा पुढे पुढे दिसत जाणार. जसं गौतम बुद्ध म्हणतात, तुम्ही रस्ता चालायला तर शिका रस्त्यावर, तर तुम्ही तो तुमच्यातला जो ज्योत आहे तुमची, ती आतली मनातली, ती सुद्धा मला तुम्हाला रस्ता दाखवत जाईल पुढे वाटचाल करत असताना. तर तो आहे, मला एवढंच म्हणायचं आहे की कसाही आपण आपल्या फायनान्शियल बॅकग्राऊंडकडे असेल किंवा आपले फॅमिली ह्याचा असेल, ह्याचं कसलंही मनात दुराग्रह न ठेवता पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे प्रत्येक फील्डकडे.
1: अडचणी या तुम्हाला त्रास द्यायला येत नसतात, तर त्यात तुम्हाला काहीतरी नवीन शिकवायला आणि तुमच्यातून काहीतरी चांगलं काढून घेण्यासाठी असतात. या दृष्टिकोनातून केलं तर आणखी म्हणजे लढाईचं जे बळ आहे ते वाढतं. आता तुम्ही या पदावर कार्यरत आहात, तर काय म्हणजे तुमचं स्वप्न काय आहे? प्रशासकीय सेवेमध्ये आणखी मोठी भरारी घ्यायची आहे, तुम्ही काय ठरवलंय स्वतःसाठी?
0: पुढे जायची अजून इच्छा आहे माझी, कदाचित मी जाईन सुद्धा पुढे असं वाटते मला. पण सध्याचा थोडासा अभ्यासाचा थोडीशी सध्याच्या सिच्युएशनमध्ये थोडी गती कमी आहे. कारण थोडंसं नियोजन करतोय की मी, मला सुद्धा क्लिअर आउट कसं असते प्रत्येक टप्प्याला कोणतेही पाऊल टाकण्याच्या आधी पुढं थोडीशी क्लॅरिफिकेशन अजून येणं गरजेचं असते. तर ती क्लॅरिफिकेशन मला अजून काय करायचं आहे हे अजून क्लॅरिफिकेशन मी सुद्धा अजून करत आहे की मला अजून खरोखरच अजून पुढची काय एक्झाम करायची आहे किंवा दुसरा काय अजून मार्ग निवडायचा आहे पर्याय, यासाठी मी थोडस होल्ड ओवर आहे. बाकी आता सध्या काम तर एन्जॉय करतोय मी माझं.
1: वा मस्त. आणि जसं तुमच्या तयारीमध्ये आपण बघितलं की घरच्यांचा तर सहभाग आहेच, महत्वाचा वाटा आहे, प्रशिक्षण संस्थांचा आहे, तुमच्या स्वतःच्या चिकाटीचा आहे, तुम्ही स्वतःवर सतत सतत प्रयत्न करत गेलात स्वतःमधून काय काय काढून घेता येईल यासाठी तुम्ही कार्यरत आहात अजूनही. तसंच मित्रमैत्रिणींचा पण काही वाटा आहे का? मला ते ऐकून घ्यायला आवडेल.
0: हो, मित्रमैत्रिणींचा वाटा तर खूपच खूपच म्हणजे खूपच मोठा वाटा आहे त्यांचा. कारण सुरुवातच झाली मित्रमैत्रिणींच्या ह्यांच्यामधून अभ्यासाची. त्यांनी प्रत्येक मोमेंटला मला मदत केलेली आहे. सुरुवातच झाली माझी ज्यावेळी मी माझ्या नगरपालिकेच्या अभ्यासिकेत अभ्यास करत होतो, त्यावेळी सुरुवातीचा मित्र माझा प्रशांत भोसले म्हणून होता, की त्याच्याकडे बघून मी अभ्यास करायचो की बाबा हा ह्याची कन्सिस्टन्सी किती आहे, म्हणजे किती जबरदस्त आहे, अरे हो किती नॉनस्टॉप 3-3, 4-4 तास बसून आहे कंटिन्युअस अभ्यास करतात, मग आपण का करू शकत नाही. म्हणजे त्यांच्याकडे बघून मग त्यांच्यावर मैत्री करून घेतली, मग त्यांच्यावर बोलायला लागलो, मग त्यांच्यावर आणि परत मला सुद्धा मग मोटिवेशन भेटायला लागलं, अरे आपण सुद्धा लॉंग टर्म अभ्यास करू शकतो, 14-14 तास करू शकतो लायब्ररीत बसून दिवसभर. मग त्यानंतर दुसरा मित्र झाला अविनाश खोत म्हणून, जी की त्यानं मला प्रशिक्षण संस्थेची ओळख करून दिली की नाही नाही तू गेलं पाहिजेस, तुझा अभ्यास चांगला आहे.

0: फॉर्म भर तू. तिथं त्यानं मोटिवेट केलं, जॉईन करण्यासाठी मोटिवेट केलं. अक्षरशः माझ्या मनात सुद्धा नव्हतं की या अशा संस्थेची एक्झाम देऊन आपण तिथं जाऊ जेणेकरून वातावरण बदल होईल. हे कोण केलं? तर मित्रांनीच मदत केली की हे कर तू. म्हणजे मी त्यांच्याकडे विचारायला न जाता त्यांनीच मला केलं की मोटिवेट केलं की तू ही एक्झाम दे, तू पुढं जाशील अजून. म्हणजे किती महत्त्वाची म्हणजे मित्रांचा रोल आहे. त्यानंतर माझे मित्र पुढं गेले, सचिन निगवेकर म्हणून आहे, ते ऑलरेडी सिलेक्ट झालेले आहेत. त्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर मग माझे मित्र झालेत प्रशिक्षण संस्थेमध्ये, त्यांनी सुद्धा मोटिवेट केलं की तू अभ्यास करायला पाहिजेस अजून. त्यानंतर माझं आत्ता सध्याच्या ह्याच्यामध्ये इचलकरंजीमधले मित्र आहेत की जे अजून एक्झाममध्ये आहेत, सिलेक्शन त्यांचं झालेलं आहे पण ते पुढच्या एक्झामची सुद्धा तयारी करत आहेत. त्यांनी सुद्धा मला हे केलं की मोटिवेट केलं आणि प्रत्येक मुवमेंटला मला मदत केली. म्हणजे मी जॉईन करून मला बाकीचे ज्या आता मी जॉईन करून मी सिंधुदुर्गला होतो, इवन ते माझ्या घरातलं सुद्धा काही काम करायचे. मी जर त्यांना कॉल करून तिथं सांगितलं, कारण ते इथं घरी ते गावी राहूनच अभ्यास करत होते, मग माझं काम काही पडायचं माझे माझ्या गावी घराकडे, मी सिंधुदुर्गला असल्यामुळे, पण ते माझं काम करायचे अभ्यास सांभाळत की मी काही काम सांगितलं की नाही कधी म्हणायचे नाही. इवन ज्यावेळी मी अभ्यासाला थोड्या काळावर सुट्टी घेतली होती, मग इकडे घरी आलो त्यावेळी मला लायब्ररी लावून देण्यापासून माझ्यासाठी जे साहित्य आणणं असेल सगळी व्यवस्था करणे असेल माझी, इवन मला एक्झामसाठी सोडायला असेल किंवा इंटरव्ह्यूच्या ह्याच्यामध्ये असेल मदत आणणे सोडणे, इथंपर्यंत मला मदत केलेली आहे. म्हणून माझं यश एकट्याचं नाही आहे मला वाटते, ह्याची जाण राहाय मला, हे सगळ्यांचं यश आहे, सगळ्यांचे. माझे आई वडील असतील, माझे मित्र असतील, नातेवाईक असतील, प्रशिक्षण संस्था असतील, माझ्या जर्नीमध्ये जे जे मला भेटत गेले सगळ्यांचं यश आहे.
1: अगदी बरोबर आहे. तर सर, आपण आता मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात येतोय, जाता जाता काही खास संदेश तुम्हाला द्यायला आवडेल का?
0: हो, आयुष्यातील लढाई जी आहे ती कसं असतं, एखादी मॅच असली, एखादी मॅच आपण क्रिकेट खेळत असतो किंवा एखादे स्पोर्ट्स खेळत असतो, तर प्रत्येक मॅच ही आपण जिंकतो असं नसतं कधी, प्रत्येक मॅच ही जिंकण्यासाठीच खेळायची नसते किंवा जिंकेलच असं नसतं. तर ज्या ज्यावेळी तुम्ही ती मॅच हारता किंवा तुम्ही ज्यावेळी आयुष्यात एखादी तुमची संधी हुकते त्यावेळी जी हार आहे ती सुद्धा एक प्रेरणादायी असली पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. की प्रत्येक वेळी जिंकणं हे कधी आयुष्यात हा भाग नसते, मी प्रत्येक गेलो आणि प्रत्येक वेळी जिंकणारच आहे मी, हा आयुष्याचा कधीच भाग नसतो प्रत्येकाच्या. जसे अप साईड तसे डाऊन सुद्धा आहेत, त्यामुळे ती हार सुद्धा तुमची इतकी प्रेरणादायी असली पाहिजे की तुम्हाला परत ती मोटिवेट केली पाहिजे तुमच्या आयुष्यात, आयुष्य जगण्यामध्ये, आयुष्यातला आनंद देण्यामध्ये, तुमचं आयुष्य अजून सुखकर आनंदी होईल. तर ती हार सुद्धा तुम्हाला पचवता आली पाहिजे, त्याच्यातून प्रेरणा घेतली पाहिजे, हे मला एवढं सांगायला.

0: श्रोते हो, स्पर्धा ही वाढतच जाणार आहे. स्पर्धेचं स्वरूप सुद्धा बदलत जाईल, पण आपल्यामधील स्पर्धात्मक जी कौशल्य आहेत, आपली जी क्षमता आहे, ती वेळोवेळी तपासत राहणं, ती वाढवत राहणं, आणि काहीही झालं तरी आपली महत्वाकांक्षा आणि आपली चिकाटी जी आहे ती कमी होऊ न देणं, हे कुठल्याही यशाचं खरं गमक आहे, असं सूरज बापुसो देबाजे सर, सध्या ते सांगली जिल्ह्यात कौशल्य विकास रोजगार उद्योजकता अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, त्यांच्याकडून आज आपण जाणून घेतलं. तर आकाशवाणीतर्फे त्यांचे भरपूर अभिनंदन करूया आणि आजच्या या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार सुद्धा मानूया. सर, नमस्कार.
1: धन्यवाद.
0: आणि आजच्या या कार्यक्रमात आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे मी तेजा दुर्वे आपणा सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.

10 मिनिटं आणि 17 सेकंद झाले आहेत. श्रोते हो, आता कार्यक्रम प्रसारित होतो आहे गीत बहार. यामध्ये ऐकूया काही मराठी चित्रपटातली गाणी. जावयाची जात या चित्रपटातलं गाणं आता आपण ऐकूया. आशा भोसले आणि वर्षा भोसले यांनी सहकाऱ्यांसोबत गायलेलं हे गीत आहे, जगदीश केबुडकर यांचं, आणि संगीत दिलं आहे प्रभाकर जोग यांनी.

श्रोते हो, आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजातलं पी सावळाराम यांचं गीत आता आपण ऐकूया. भालू या चित्रपटातल्या गीताला संगीत दिलंय विश्वनाथ मोरे यांनी.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित झाला. यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. हे बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

च्या रत्नागिरी केंद्रावरून 6:30 आणि 20 सेकंद झाले आहेत. श्रोते हो, आता आम्ही सांगतोय आजच्या उर्वरित तसेच उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:35 लोकसंगीत आपण ऐकाल. 7:15 वृत्तविशेष. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात मत्स्य संवर्धन, मायक्रोप्लास्टिकचा वापर आणि परिणाम याविषयी डॉक्टर संगीता वासावे यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत. 8:15 गझल प्रसारित होतील. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका चित्रभारती. तर 10:00 संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम. हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, असे असतील आजचे उर्वरित कार्यक्रम. आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या आमच्या पहिल्या प्रसारण सभेत सकाळी 6:05 सुविचार आणि मंगलप्रभात भक्तिगीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल. 6:40 कृषीवाणीमध्ये शोभिवंत मत्स्यालय निर्मिती तंत्र याविषयीची माहिती आपण ऐकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा, तर 6:50 परिसर पर्यावरणविषयक कार्यक्रम. हे दोन कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा. तर 7:00 गोष्टीतून दृष्टी प्रायोजित कार्यक्रम. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 ॲडव्हान्स आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. 7:45 भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. 8:40 रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम अवतीभवती. संकलन अनघा मगदुम आणि निवेदन वैष्णवी रिसपूड. सादर करते विवेक वानखडे. लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल 9:00. 9:30 बालजगत या कार्यक्रमात आपण ऐकाल डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या स्पृहा तेजराज भावे हिची कश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत. मराठी चित्रपट संगीत प्रसारित होईल 10:00. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित राम मराठे यांनी गायलेला राग हिंडोल बहार तसंच मंगलतोडी आपण ऐकाल. 11:00 आपली आवड श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम. यानंतर पहिल्या प्रसारण सभेतील उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. ते याप्रमाणे 12:00 वनिता मंडळ भगिनींसाठीचा कार्यक्रम. यात गड किल्ले आणि कळसुबाई शिखर सर करणाऱ्या अंजली पिलणकर यांची पौर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत, तसंच उल्का पटवर्धन यांनी सांगितलेल्या काही पदार्थकृती. संवादिका पल्लवी गोडसे. कार्यक्रमाचे सादर करते विवेक वानखडे. निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. 1:05 गीतबहार. 1:40 रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 2:00 कृषीवाणी या आमच्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल. 1:55 ऐसी अक्षर रसिके. 2:05 आरोग्यम धनसंपदा, तर 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. असे असतील उद्याच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम. आता जाणून घेऊया सायंकाळच्या सभेतील कार्यक्रमांविषयी. ही सभा सुरू होईल 5:00. 5:02 गीतसंध्यामध्ये मराठी चित्रपटातली गाणी, तर गीतबहार या कार्यक्रमात हिंदी चित्रपटातली गाणी आपण ऐकाल 6:10. दरम्यान 5:30 युववाणी युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये भारत सरकार आयोजित युवा कला उत्सव 2025-26 हार्मोनियम वादनासाठी राष्ट्रीय स्तरावर विशेष पुरस्कारानं सन्मानित श्रीरंग हेरंब जोगळेकर याच्याशी मीरा खालगावकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकाल. सादर करते विवेक वानखडे. निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. 6:30 गंमत जम्मत. 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा. 7:15 वृत्तविशेष. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात कथा याची बरी या विषयावर सुधाकर परांजपे यांनी सादर केलेलं कीर्तन आपण ऐकाल. 8:15 लोकसंगीत आम्ही प्रसारित करू.
9:15

मिनिटांनी स्पॉटलाईट, 9:30 वाजता रूपकांचा अखिल भारतीय कार्यक्रम, तर 10 वाजता रवी बासरीय अखिल भारतीय संगीत सभा. हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. याचबरोबर विविध बातमीपत्र वेळोवेळी आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोते, आत्ताच आपण ऐकली आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 6:35 झालेत. श्रोते, आता लोकसंगीत आम्ही प्रसारित करतोय.

0: श्रोते हो, संतोष नायक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं अरुण भोईर शहाडकर यांचं.
1: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचलित वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
2: वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांची सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
1: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि

0: अरुण भोईर शहाडकर यांचं।
1: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
2: वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध नामवंत कंपन्यांशी सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन
1: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध संपर्क 9607174883।
0: श्रोते हो, रोशन सातारकर यांच्या आवाजात नंदू होनप यांनी संगीत दिलेलं गीत आपण ऐकूया।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: 10 लाखांची लॉटरी मला. वाव,
2: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोते हो, रवींद्र साठे, उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं ना धो महानूर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं हर्षित अभिराज यांनी.

श्रोते हो, या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करतोय. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित झाला. यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. हे बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना

0: सरकारी नियुक्ती पत्रांचं वितरण. आपला देश पूर्वी शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात जगातला मोठा आयातदार होता. आता पुढील 25 ते 30 वर्षात भारत शस्त्रास्त्रांचा निर्यातदार बनेल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. शिर्डी इथं उभारण्यात आलेल्या देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
1: जब भी हम सैन्य तयारियों की बात करते हैं तो आमतौर पर बंदूक, टैंक, मिसाइल, फाइटर जेट की चर्चा होती है, लेकिन जिस प्रकार एक योद्धा के लिए उसका अस्त्र महत्वपूर्ण है, उतना ही महत्वपूर्ण उसका गोला बारूद भी होता है. आज जिस प्लांट का यहाँ पर उद्घाटन हो रहा है, यह एडवांस एक्सप्लोसिव आरडीएक्स और आधुनिक प्रपल्सन टेक्नोलॉजी पर पूरी तरह से आधारित होगा. यह प्लांट निश्चित रूप से हमारे जो सशस्त्र बल हैं, उसकी ऑपरेशनल आवश्यकताओं को पूरा करते हुए भारत के रक्षा उद्योग को मजबूत करने की दिशा में भी एक बड़ा कदम है.
0: या संरक्षण सामग्री उत्पादन संकुलात क्षेपणास्त्र निर्मिती, तोफगोळे उत्पादन, दारुगोळा पार्क, ड्रोन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक संरक्षण उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संरक्षण विभागाचे सचिव डॉ समीर कामत, निबे ग्रुप चे गणेश निबे उपस्थित होते. संरक्षण क्षेत्रात पूर्वी खासगी उद्योगांची भूमिका अत्यल्प होती, आज ती सुमारे 25 ते 30% आहे आणि येत्या काळात ती 50% नेण्याचा आमचा मानस आहे. आज ज्याचं उद्घाटन झालं ते क्षेपणास्त्र संकुल याच बदलाचं द्योतक आहे. सरकारचं स्वप्न आणि खासगी क्षेत्रांची सर्जनशीलता एकत्र येते तेव्हा राष्ट्र नवी उंची गाठते, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं. जगात शांतता तेच प्रस्थापित करू शकतात ज्यांच्याकडे शक्ती आहे. भारत आपल्या सामरिक शक्तीच्या जोरावर जगात शांतता प्रस्थापित करण्यात भूमिका बजावेल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली. त्यामुळे पेट्रोल प्रतिलिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर 91 पैशांनी महागला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108 रुपये 49 पैसे प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95 रुपये 2 पैसे प्रतिलिटर झाला आहे. गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे. काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनाच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. संरक्षण आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना ते माध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले.
2: सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत, त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना काही डिझेल लागेल ते उपलब्ध करून द्या. पण शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी साठेबाजी करत असेल तर त्याच्यावरही लक्ष ठेवा, कारण काही भागांमध्ये अचानक 20 ते 30% डिझेलचं मागणी पेट्रोलची मागणी वाढल्याचं दिसतंय.
0: पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाजमाध्यमावरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली आहे. महाराष्ट्र प्रशासनाला खासगी विनाअनुदानित आणि अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांना जनगणनेच्या कामासाठी तैनात करायला मुंबई उच्च न्यायालयानं मनाई केली आहे.

शिक्षणा कायदा आणि नियमानुसार जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांवर कोणतेही बंधन नसल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती गौतम अंखड आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठानं नोंदवलं आहे. या कामासाठी शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर तैनात केल्यानं शैक्षणिक कामकाजात व्यत्यय निर्माण होईल, तसंच विद्यार्थ्यांच्या अखंडित शिक्षण हक्कावर गदा येईल असं न्यायालयानं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: diáspora.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. नुकत्याच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करून ते म्हणाले की तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला. देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये रुजू होतील. नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज रोजगार मेळ्याचं आयोजन करण्यात आलं. केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये रुजू होणाऱ्या नवनियुक्तांनी देशाच्या विविध भागात सेवा करताना आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचं चांगल्या रीतीने पालन करण्याचं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा केली. 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले रुबिओ यांनी नवी दिल्लीत सेवातीर्थ इथं प्रधानमंत्र्यांची भेट घेतली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित डोवाल यावेळी उपस्थित होते. भारत अमेरिका भागीदारी जागतिक परिप्रेक्ष्यात मजबूत होत असल्याबद्दल यावेळी चर्चा झाली. जागतिक अस्थिर वातावरणातही भारताचा आर्थिक पाया मजबूत असून निर्यातीत जोरदार वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. एप्रिलमध्ये झालेली निर्यात वाढ मे महिन्यातही कायम राहिल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या एकल महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी एकल महिला धोरण तयार करण्यात येणार असल्याचं महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं. ही समिती एकल महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी धोरणात्मक शिफारसी करणार असून अंमलबजावणीतील अडचणी दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवणार आहे असं बोर्डीकर यांनी सांगितलं. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत पलावा सिटी परिसरातून 24 नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. यापैकी 2 सराईत गुन्हेगार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीत सामील असलेल्या आणि पोलिसांना चकवा देणाऱ्या मोस्ट वॉन्टेड नायजेरियन तस्करांना अटक करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. अटक करण्यात आलेल्या या नायजेरियन नागरिकांवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केल्याचा गंभीर आरोप आहे. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. सांगली जिल्ह्यात तासगाव, कवठे महाकाळ, आटपाडी आणि खानापूर तालुक्यातही आज दुपारी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 43.2° सेल्सिअस नोंदवलं गेलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक

0: बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: .47.47 अर्थात 1143 किलो हर्ट्झ ही मध्यम लहरी वाहिनी तसंच 101.5 MHz या एफ एम वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:11 आणि 35 सेकंद झाली आहेत.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी.
2: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
1: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
2: सादर करते विवेक पानखडे.

0: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प।
1: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको।
0: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत। जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा।
2: नारळातून हवंय भरघोस उत्पन्न, मग जुन्या पद्धतीनं करा रामराम। स्वराज्य अग्रो सोबत मिळवा बँकेच्या FD पेक्षाही जास्त परतावा। संपर्क 80 80 18 82 18।
3: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे। विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:15 होत आहेत. आता वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतोय. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

0: जीवनातल्या दोन प्रमुख घटना म्हणजे जन्म आणि मृत्यू. या दोन्ही घटनांची शासन दरबारी नोंद होणं आज गरजेचंच नव्हे तर कायद्यानं बंधनकारकही आहे. मात्र अशी जन्म आणि मृत्यूची नोंदणी शहरी तसंच ग्रामीण भागात करताना काय नियम आहेत, त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून काय उपक्रम राबवण्यात येत आहेत, जन्मस्थळानुसार जन्म आणि मृत्यूच्या घटनेची नोंद नागरिकांनी कुठे करावी, अशा विविध पैलूंवर राज्याच्या राज्यस्तरीय ब्युरो आरोग्यविषयक माहिती आणि जीवनावश्यक आकडेवारी विभागाच्या उपसंचालक डॉ बबिता कमलापूरकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया. डॉक्टर, मानवी जीवनात जन्म आणि मृत्यूची नोंदणी करणं का आवश्यक आहे, याचं महत्व काय सांगाल?
1: खरं म्हणजे जन्म आणि मृत्यू हे अतिशय महत्वाच्या घटना आहेत आयुष्यातील, आणि या दोन्ही घटनांची नोंद आपल्याकडे होणे आवश्यक आहे. तर याच्यासाठी जो कायदा आहे तो जवळजवळ 1 एप्रिल 1969 पासून केंद्र शासनाचा कायदा आहे की जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यू या सर्व गोष्टींची नोंदणी, या सर्व महत्वाच्या घटनांची नोंदणी घेणे आणि त्यावरून आपण वेगवेगळ्या महत्वाचे निर्देशांक काढू शकतो की कुठल्या भागामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रातील एका जिल्ह्यामध्ये कुठे जन्माचा दर जास्त आहे, कुठे मृत्यूचा दर जास्त आहे आणि मृत्यू दर कुठल्या वयोगटात होतो, तसेच मृत्यू जो आहे तर हा मृत्यू कुठल्या कारणाने होतो आणि त्या कारणाच्या नुसार आपण त्या त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळी नियोजन करू शकतो, पॉलिसी करू शकतो. म्हणून जन्म आणि मृत्यूची नोंदणी हे आपलं अस्तित्वच आहे आणि हे अस्तित्व आपलं टिकवण्यासाठी किंवा आपले हे सर्व्हायव्हल जे आहे ते दाखवण्यासाठी जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यूची नोंद ही करावी आणि कायद्याने ती बंधनकारक आहे.
0: जन्म मृत्यू नोंदणी 100% व्हावी यासाठी शासन स्तरावर काय उपक्रम किंवा प्रयत्न केले जात आहेत?
1: आपल्याकडे जे आहे जन्म आणि मृत्यूची नोंद घेण्यासाठी 1 एप्रिल 1969 चा हा जो कायदा आहे तर तो महाराष्ट्रामध्ये 1 एप्रिल 1970 पासून लागू केला आहे आणि हा कायदा भारतभर लागू आहे. या कायद्याच्या अन्वयेच आपली ही जन्म मृत्यूची नोंदणी केली जाते. त्याचप्रकारे भारताप्रमाणेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण ती कारवाई करतो. तर सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम द्वारे आपण सध्या ही नोंदणी करतो. सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम ही प्रणाली जी आहे किंवा हे नागरी नोंदणी प्रणाली हे एक सॉफ्टवेअर आहे आणि या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यूची नोंदणी करतो. त्याच्यासाठी आपल्याला हा जो ऍक्ट आहे 1969 ऍक्ट तो जो लागू झालेला आहे तो 1 एप्रिल 1970 पासून, तर तेव्हापासूनच्या या ऍक्टनुसार नोंदी करतो. तर हा CRS पोर्टल वापरताना आपण ग्रामीण आणि शहरी भागात हे वेगवेगळे निबंधक नेमलेले आहेत, तर हे इव्हेंट जे आहेत तर ते कसे नोंदवायचे याला सुद्धा कायद्याने बंधन आहे की कुठल्या ह्याच्यात नोंदवले पाहिजेत आणि कसे नोंदवले पाहिजेत. तर नियम नोंदवताना आपण निबंधकाद्वारे हे नोंदणी करतो आणि याच्यामध्ये जन्म आणि मृत्यूच्या घटनेची नोंद ही ज्या कार्यक्षेत्रामध्ये घडते, म्हणजे ही घटना ज्या कार्यक्षेत्रामध्ये घडले त्या कार्यक्षेत्रातील निबंधकाकडेच ही नोंद होते.
0: जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 आणि महाराष्ट्र जन्म आणि मृत्यू नोंदणी नियम 2000 याविषयी काय सांगतो याच्याविषयी आमच्या श्रोत्यांना माहिती द्याल.
1: सुरुवातीला जो आहे तो 1 एप्रिल 1969 ला हा कायदा जो आहे भारतभर लागू आहे. त्याच्यामधील कलम जो 1 आहे त्या कलम 1 नुसार जन्म मृत्यू नोंदणीचा अधिनियम 1969 भारतभर लागू केलेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आपण 1 एप्रिल 1970 पासून लागू केलेला आहे. तर मॉडेल रूल्स जे आहेत 1999 हे जे केंद्र शासनाने तयार केले होते आणि या मॉडेल रूल प्रमाणे नंतर आपण आपल्या राज्याचे मॉडेल रूल्स म्हणजे नियम 2000 केलेले आहेत. तर याच्यामध्ये ज्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार आपण या जन्म मृत्यूच्या नोंदी करतो. त्याच्यानंतर याच्या सुधारणा केलेल्या आहे अमेंडमेंट 2023 मध्ये आणि त्यानंतर आपले महाराष्ट्राचे सुद्धा नियम त्या ठिकाणी तयार होतील. म्हणजे मॉडेल रूल्स 2023 नुसार आपले मग महाराष्ट्राचे नियम सुद्धा होतील त्याच्यामध्ये. आता नियम 2000 जे म्हणजे आपण जे बनवलेले आहेत की नियम 2000 राज्याचे नियम बनवलेले आहेत त्यामध्ये केंद्र शासनाने म्हणजे रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्या धर्तीवर त्यांनी जेव्हा जशी सुधारणा केलेली आहेत, रूल्स बनवलेले आहेत, त्या प्रकारे आपण त्या रूल्स मध्ये बदल केलेले आहेत. यामध्ये सगळ्यात महत्वाचं की तारीख आणि वेळ

0: हा आपण नोंदणी करताना त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. तर नोंदणीमध्ये आपण आस्थापना पण ठरवलेली आहे, हायरार्की ठरवलेली आहे की राज्यस्तरावर जे आहेत ते कोण असणार आहे, नंतर कार्यक्षेत्रामध्ये ग्रामीण भागामध्ये निबंधक कुठे असतील, जिल्हा निबंधक काय करतील, ही सगळी आपली महाराष्ट्राची आस्थापना आहे. तर या नियमानुसार आपण जेव्हा नोंदणी करतो तर विहित कालावधी विहित व्यक्ती या ज्या ठरवलेल्या आहेत तर यानुसार आपण नोंदणी केली जाते. तर याच्यामध्ये आस्थापनेमध्ये जे हायरार्की आहे, तर याच्यात थोडक्यात सांगायचं म्हणजे या ऍक्ट मध्ये 32 कलम दिलेले आहेत. आता हे जे 32 कलम आहेत, तर या 32 कलमामध्ये जे कलम 30 आहे त्या अधिकाराचा जर वापर करून राज्य शासनामध्ये राज्यस्तरावर आपण नियम बनवतो आणि हे नियम जे आहेत त्या नियमानुसार आपली अंमलबजावणी ही केली जाते. आता या कारण ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलम्स आहेत. तर एक आहे 7-2, म्हणजे निबंधक आहेत तर त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये घडणाऱ्या प्रत्येक जन्म आणि मृत्यू घटनांची नोंद म्हणजे व्यवस्थित माहिती करून घेऊन आणि खात्री करून फी किंवा मोबदला काहीही न घेता ती नोंदणी करण्याची कार्यवाही करतील. पण ही फी जी आहे तर ते विहित कालावधीमध्ये जर नोंद केली तर त्याला फीस लागणार नाही. आता हा विहित कालावधी कुठला आहे, तर ही जन्म मृत्यू आणि उपजस मृत्यू यांची जेव्हा ही घटना जिथेही घडतील त्याच्यानंतर 21 दिवसाच्या आत संबंधित जबाबदार व्यक्तींनी ही माहिती जी आहे ती या ठिकाणी निबंधकाला द्यायची आहे. त्यांच्या निबंधकाला 21 दिवसाच्या आत जेव्हा ही माहिती निबंधकाकडे जाईल तेव्हा निबंधकाने ती माहिती 7 दिवसाच्या आत प्रमाणपत्र तयार करून त्यांना द्यायची आहे. तर आता ही जी माहिती दिल्यानंतर 7 दिवसात जेव्हा रजिस्ट्रार म्हणजे निबंधक हे जन्म प्रमाणपत्र मृत्यू प्रमाणपत्र तयार करतील तर ते त्यांना देणे सुद्धा बंधनकारक आहे.
1: वेगवेगळ्या परिस्थितीत आणि वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे घर, चालतं वाहन, रुग्णालय, धर्मशाळा, सार्वजनिक ठिकाण, शेतमळा किंवा तुरुंग अशा ठिकाणी जन्म किंवा मृत्यूची घटना झाली तर त्याची नोंदणी करण्याची जबाबदारी कोणाची आहे हो?
0: आता हे जे कलम कायदा आहे, जन्म मृत्यूचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये कलम 8 आणि 9 हे दिलेले आहे. तर या कलम 8-9 मध्ये प्रत्येक घटना कुठे घडलेली आहे त्यासाठी नोंदणीसाठी जबाबदार व्यक्तींना नेमलेलं आहे, म्हणजे व्यक्तींना जबाबदारी दिलेली आहे. जसं आहे 8 क ख ग घ अशा प्रकारे ते कलम आहेत. तर घरी जर जन्म झालेला असेल त्या घरातले कुटुंब प्रमुख किंवा त्या घरातले जे कोणी नातेवाईक असतील नेक्स्ट कुटुंब प्रमुख तर त्यांनी ती नोंदणी करायची आहे. तर ही नोंदणी कुठे करायची तर त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जे कोणी निबंधक असतील जन्म मृत्यूचे तर त्या निबंधकाकडे जायचं आहे आणि तिथे इन्फॉर्मंट हा फॉर्म भरून ती नोंदणी 21 दिवसाच्या आत करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रुग्णालयात आणि प्रसूतीगृह या ठिकाणी जर जन्म झाला तर त्या ठिकाणी संस्था प्रमुख यांनी ती माहिती द्यायची आहे. तर खासगी वैद्यकीय व्यावसायिक जे आहे किंवा खासगी दवाखाने जे आहेत तिथे जर समजा जन्म आणि मृत्यू घडले तर ती मृत्यूची घटना आणि जन्माच्या घटनेची माहिती विहित कालावधीमध्ये त्या निबंधकांना त्या कार्यक्षेत्रातील निबंधकांना द्यायची आहे. परंतु आता जून पासून आपण राज्यामध्ये की जेव्हा जन्म आणि मृत्यूची घटना शासकीय रुग्णालयात होते त्यावेळेस आपण शासकीय आरोग्य संस्थेत सर्व जन्म आणि मृत्यूच्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत तर त्यावेळेस जन्माच्या वेळेस आपण घरी जाताना मातेला जन्माचं प्रमाणपत्र देण्याची सोय केलेली आहे. त्यामुळे त्यांनी डिस्चार्ज कार्ड सोबतच मातेने घरी जाताना त्यांना जन्म प्रमाणपत्र मिळणार आहे आणि डेथ सर्टिफिकेट जे आहे तर मृत्यू झाल्यानंतर त्यांना त्वरित विदिन 7 डेज त्यांना मिळेल. सार्वजनिक ठिकाणी या घटना घडलेल्या असतात तर त्या सार्वजनिक ठिकाणी जर ही घटना घडलेली असेल तर पोलीस अधिकारी किंवा पोलीस विभाग जे आहेत तर त्यांनी ती माहिती निबंधकांना द्यायची आहे.
1: ग्रामीण भागात किंवा शहरी भागात जन्म आणि मृत्यूची नोंद कशी केली जाते त्या प्रक्रियेविषयी सविस्तर सांगा ना.
0: महाराष्ट्रामध्ये जे आहे तर नोंदणी करताना ग्रामीण आणि शहरी भागांना आपण वेगळे केलेलं आहे. तर सगळ्यात महत्वाचं आहे की राज्याचे जे प्रमुख आहेत ते मुख्य निबंधक आहेत. त्याच्यानंतर राज्याला उपमुख्य निबंधक नेमलेले आहेत. नंतर आपण जे आहे तर प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्हा निबंधक नेमलेले आहेत. तर ते जिल्हा आरोग्य अधिकारी प्रत्येक जिल्ह्याचे जे जिल्हा आरोग्य अधिकारी ते जिल्हा निबंधक म्हणून आपल्याला कलमानुसार आपण नेमलेले आहेत. त्याच्यामध्ये कलम 6 नुसार त्यांची नेमणूक केलेली आहे. जिल्ह्याच्या नंतर अपर जिल्हा निबंधक म्हणून आपण डेप्युटी सीईओ ग्रामपंचायत आणि विशेष म्हणजे आपले सगळे जे गटविकास अधिकारी आहेत राज्यातले त्यांना अपर जिल्हा निबंधक म्हणून कलम 7 नुसार नेमणूक केलेली आहे. तसेच ग्रामीण भागामध्ये सर्व ग्रामपंचायत अधिकारी जे आहेत

0: तर ते ग्रामीण भागातील झालेल्या घटनांची नोंद करतील जन्म आणि मृत्यूच्या. नंतर आहे शासकीय आरोग्य संस्था. तर शासकीय आरोग्य संस्थामध्ये जेवढे काही जन्म होतील तर त्या जन्माची नोंदणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी जर त्यांच्यामध्ये ज्या जन्म आणि मृत्यूच्या घटना घडल्या तर ते करतील. आणि ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय या इतर ज्या शासकीय आरोग्य संस्था आहेत तर या शासकीय आरोग्य संस्थाचे जे सगळे इन्चार्ज आहेत तर ते इन्चार्ज त्यांच्याकडे झालेल्या जन्माच्या आणि मृत्यूची घटनेची नोंद त्यांच्याकडेच घेऊ शकतील.
1: जन्ममृत्यू नोंदणी करताना दिरंगाई केली किंवा चुकीची माहिती दिली तर त्यासाठी दंड किंवा शिक्षेची तरतूद आहे का?
0: आता हे जन्म आणि मृत्यूसाठी विहित नमुने दिलेले आहेत तर या विहित नमुन्यामध्येच आपल्याला ती माहिती द्यायची आहे. तर जन्माची जी घटना आहे ती नोंदवण्यासाठी आपल्याला नमुना क्रमांक एक आहे. तर या नमुना क्रमांक एक मध्ये दोन बाबी आहेत, एक कायदेशीर बाब आहे आणि दुसरा सांख्यिकी भाग आहे. तर कायदेशीर बाबीमध्ये ज्या काही माहिती आहे की त्या बाळाचं नाव आहे, त्याच्या जन्माचं ठिकाण आहे, दिनांक आहे, वेळ आहे, तर या सर्व गोष्टी या व्यवस्थित लिहून देणे, आईचं नाव, वडिलांचं नाव, हे सगळं अचूक लिहून देणं याची जबाबदारी इन्फॉर्मंट म्हणजे आता जे सांगितलं की कलम 8 मधील ज्या काही जबाबदार व्यक्ती आहेत त्या जबाबदार व्यक्तीने व्यवस्थित त्या कायदेशीर भागामध्ये नोंदणी देणं आवश्यक आहे. तर नमुना क्रमांक एक मध्ये जन्माची आणि नमुना क्रमांक 2 असतो त्याच्यामध्ये मृत्यूची माहिती द्यायची आणि नमुना क्रमांक 3 मध्ये उपजत मृत्यूची. की या ज्या इन्फॉर्मंटनी ज्या माहिती देणाऱ्यांनी जबाबदार व्यक्तीने दिलेली माहिती ती दिल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी खाली सही करायची आहे. आता कोणाला सही येत नसेल तर अंगठा सुद्धा करता येतो. तर ही माहिती घेतल्यानंतर खाली निबंधकाने पुन्हा बाबी तपासून त्या ठिकाणी त्या फॉर्मवर सही करायची आहे. तर या माहिती चुकीची जर माहिती दिली असेल तर कलम 23 अंतर्गत आपण त्या व्यक्तींना दंड करू शकतो. तसंच निबंधक जे आहेत त्यांनी तुम्हाला 7 दिवसात माहिती देण्यास टाळाटाळ केली, दिली नाही माहिती, तर त्यांना सुद्धा आपल्याला दंड करता येतो.
1: जन्म किंवा मृत्यू झाला आणि त्यानंतर काही काळाने उशिराने नोंदणी केली तर ते चालतं का? त्याच्यासाठी काही विलंब शुल्क किंवा इतर काही प्रक्रिया आहे का याच्याबद्दल आमच्या श्रोत्यांना सांगा ना.
0: आता आपण सांगितलं की 21 दिवसामध्ये आपल्याला निबंधकांना माहिती द्यायची आहे, पण त्याच्यापेक्षा जर जास्त उशीर झाला, समजा 21 दिवस ते 30 दिवस मध्ये जर नोंदणी केलेली असेल तर निबंधकांनाच अधिकार आहेत ते नोंदवायचे, पण त्याला फीस घेतलेली असेल तर सध्या विलंब फीस ही 2 रुपये आहे. तर ही विलंब फीस घेतल्यानंतर निबंधक ती नोंदणी करू शकतात. आता 30 दिवस ते 1 वर्षापर्यंत जर ती घटनेची नोंदणी होत असेल तर जिल्हा निबंधक म्हणजे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या परवानगी नंतर, त्यांच्या परवानगीचे आदेश आल्यानंतर आणि विलंब शुल्क म्हणजे 5 रुपये आहे, तर ते 5 रुपये भरल्यानंतर आणि स्वयंघोषणा पत्र दिल्यावर ती नोंद आपल्याला निबंधकांना करता येते. 1 वर्षाच्या वरची जी नोंद आहे ज्या कार्यक्षेत्रामध्ये जन्म आणि मृत्यूची घटना घडलेली आहे त्या कार्यक्षेत्रातील जे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असतील, तहसीलदार असतील किंवा SDM असतील किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट सर असतील, तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला ती घेता येते. बिलो दॅट जे आहे तर हे कलम 13(3) जे आहे तर हे खूप महत्वाचं आहे. त्यांच्या आदेशानंतर आणि विलंब शुल्क 10 रुपये भरल्यानंतर आपल्याला ती माहिती देता येईल.
1: श्रोते हो, क्षेत्र ग्रामीण असो वा शहरी, प्रत्येक नागरिक आणि समाजातल्या प्रत्येक घटकानं आपल्या कुटुंबातल्या जन्म आणि मृत्यूच्या नोंदणीसाठी आग्रह ठेवायला हवा. ज्यासाठी आवश्यक नोंदणी प्रक्रिया जाणून घेणं प्रत्येक नागरिकासाठी गरजेचं आहे. चला तर मग शासनाच्या जन्म आणि मृत्यू नोंदणी प्रक्रियेत सहभागी होऊया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. त्यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्ते संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन गौरी देशमुख.
2: श्रोते हो, वृत्तविशेष हा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेला कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:30 झाली आहेत. आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करतोय. निवेदन आहे गायत्री भरणकर यांचं.

0: नमस्कार नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 2 ज्येष्ठ, शके 1948, अर्थात 23 मे 2026. मंडळी, आपल्याला रोजच्या जीवनामध्ये प्लॅस्टिकच्या वस्तूंचा वापर करणं हे खरंच खूप सोयीचं वाटतं, तसंच ते स्वस्तही असतं. पण याचे आपल्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर सुद्धा अत्यंत घातक परिणाम होत असतात, कारण प्लॅस्टिकचं विघटन होत नाही. मंडळी, या प्लॅस्टिकचा जलस्रोतांवर आणि त्यामुळं जलजीवांवर गंभीर परिणाम होतोय. जलजीव म्हणजेच मुख्यत्वे मासे, जे आपण आपल्या आहारात घेतो, म्हणजेच हे प्लॅस्टिक सूक्ष्म रूपात आपल्याही शरीरामध्ये शिरकाव करू लागले. तर मंडळी, याला अनुसरूनच आज आपण मत्स्य संवर्धनात मायक्रोप्लॅस्टिकचा वापर आणि परिणाम याविषयीची डॉक्टर संगीता वासावे यांची मुलाखत ऐकणार आहोत. मंडळी नमस्कार. मंडळी, ॲक्वाकल्चर म्हणजेच काय तर मत्स्यपालन क्षेत्र किंवा मत्स्य संवर्धन विषयक काही माहिती. खरं म्हणाल तर जगात सर्वात वेगानं वाढणाऱ्या अन्न उत्पादन क्षेत्रांमधलं हे एक क्षेत्र आहे. आपली वाढती लोकसंख्या, प्रथिनांची वाढत असलेली मागणी आणि नैसर्गिक मत्स्यसंपत्तीवर त्यामुळे वाढत असलेला ताण, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर या मत्स्यसंवर्धनाचं महत्त्व हे दिवसेंदिवस वाढतं आहे. विशेषतः किनारी भागात किंवा अंतर्गत जलस्रोतांमध्ये मत्स्यपालन हा उत्पादनाचा एक महत्त्वाचा स्रोत बनू लागलाय. मंडळी, या क्षेत्राच्या आधुनिकीकरणामुळं उत्पादन क्षमता जरी वाढली असली ना, तरी त्याचबरोबर काही पर्यावरणीय समस्यासुद्धा निर्माण व्हायला लागल्या आहेत. आणि आपल्याला माहितीच आहे, एक अतिशय महत्त्वाची अशी समस्या म्हणजे मायक्रोप्लॅस्टिकचं प्रदूषण. तर मंडळी, आज आपण मत्स्य संवर्धनात मायक्रोप्लॅस्टिकचा वापर, स्रोत आणि परिणाम याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आम्ही आमंत्रित केले डॉक्टर संगीता वासावे यांना. वासावे मॅडम या मत्स्य संवर्धन मत्स्य महाविद्यालय रत्नागिरी इथं सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. चला तर मग त्यांच्याकडूनच या विषयासंदर्भात माहिती घेऊया. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: मॅडम, सुरुवातीला आम्हाला सांगा की मायक्रोप्लॅस्टिक म्हणजे नेमकं काय असतं?
1: आजच्या काळामध्ये आपल्याला माहितीच आहे की प्लास्टिक प्रदूषण ही एक गंभीर पर्यावरणीय समस्या आहे.
0: हो.
1: आणि प्लास्टिक त्याच्या आकारानुसार 3 मुख्य गटांमध्ये विभागले जातात. मॅक्रोप्लास्टिक, मेझोप्लास्टिक आणि मायक्रोप्लास्टिक.
0: अच्छा.
1: यामध्ये मॅक्रोप्लास्टिक म्हणजे काय तर 25 मिलीमीटरपेक्षा मोठ्या आकाराचे हे प्लास्टिकचे कण असतात. हे प्लास्टिक सहजपणे आपल्याला डोळ्यांनी दिसतात आणि आपल्या दैनंदिन जीवनात याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. उदाहरण द्यायचं झालं तर प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, पॅकेजिंग साहित्य, मासेमारीसाठी वापरली जाणारी जाळी इत्यादी. कालांतराने सूर्यप्रकाश, उष्णता, वारा आणि पाण्याच्या घर्षणामुळे हे मोठे प्लास्टिक तुकडे होऊन लहान कणांमध्ये विघटित होतात.
0: अच्छा.
1: दुसरा प्रकार म्हणजे मेझोप्लास्टिक. मेझोप्लास्टिक हे 5 मिलीमीटर ते 25 मिलीमीटर आकाराचे मध्यम आकाराचे प्लास्टिकचे तुकडे असतात.
0: अच्छा.
1: हे प्रामुख्याने मॅक्रोप्लास्टिकच्या विघटनातून तयार होतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर तुटलेल्या बाटल्यांचे तुकडे, प्लास्टिकचे छोटे तुकडे इत्यादी. मेझोप्लास्टिक काही प्रमाणात डोळ्यांना दिसतात, परंतु ते अधिक लहान असल्यामुळे पाण्यात किंवा गाळात सहज मिसळून जातात. हे कण पुढे आणखी सूक्ष्म तुकड्यांमध्ये विभाजित होऊन मायक्रोप्लास्टिक तयार होते. त्यामुळे मेझोप्लास्टिक हे मोठ्या प्लास्टिकपासून मायक्रोप्लास्टिकपर्यंत जाणाऱ्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्यानंतरचा मुख्य प्रकार म्हणजे मायक्रोप्लास्टिक. मायक्रोप्लास्टिक हे 5 मिलीमीटरपेक्षा लहान आकाराचे प्लास्टिक कण असतात. हे कण अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे ते डोळ्यांनी सहज दिसत नाहीत आणि पाण्यात, मातीमध्ये तसेच वातावरणात मोठ्या प्रमाणावर पसरलेले असतात. हे कण जलजीवांच्या शरीरात सहजपणे प्रवेश करतात, म्हणजेच मासे, कोळंबी, शिंपले इत्यादींच्या शरीरामध्ये सहज प्रवेश करू शकतात. त्यानंतर अन्नसाखळीमार्फत ते मानवाच्या शरीरातही पोहोचतात.

0: म्हणूनच मॅक्रोप्लास्टिकपासून मेझोप्लास्टिक आणि पुढे मायक्रोप्लास्टिक तयार होण्याची प्रक्रिया सतत चालूच असते आणि या प्रक्रियेमुळे मायक्रोप्लास्टिकचे प्रदूषण अधिक गंभीर बनत चालले आहे आणि हे जलजीवांमध्ये पसरलेले आहे.
1: बरं, या मायक्रोप्लास्टिकचे काही प्रकार आहेत का? असले तर ते कोणते?
0: मायक्रोप्लास्टिकचे मुख्यतः दोन प्रकार आहेत. यामध्ये प्राथमिक म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरी मायक्रोप्लास्टिक. यामध्ये प्राथमिक मायक्रोप्लास्टिक हे सुरुवातीपासूनच सूक्ष्म आकारात तयार केलेले असतात. उदाहरण सांगायचे झाले तर सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरले जाणारे मायक्रोबिट्स असतील, औद्योगिक प्रक्रियेमध्ये वापरले जाणारे सूक्ष्म प्लास्टिक कण इत्यादी. तर दुसरीकडे सेकंडरी मायक्रोप्लास्टिक हे मोठ्या प्लास्टिक वस्तूंच्या विघटनामुळे तयार होतात.
1: अच्छा.
0: सूर्यप्रकाशातील अल्ट्राव्हायोलेट किरणे, त्याच्यानंतर तापमानातील बदल, पाण्याचा प्रवाह, घर्षण आणि यांत्रिक ताण यांच्या प्रभावामुळे प्लास्टिक हळूहळू तुटून सूक्ष्म कणांमध्ये रूपांतरित होते आणि याला सेकंडरी मायक्रोप्लास्टिक असे संबोधले जाते.
1: अच्छा. आता मत्स्यसंवर्धनामध्ये मायक्रोप्लास्टिकचे स्रोत कशा प्रकारचे असतात?
0: मत्स्यसंवर्धनामध्ये प्रामुख्याने मायक्रोप्लास्टिकचे दोन स्रोत आहेत, अंतर्गत आणि बाह्य स्रोत.
1: बरं, मग यातले अंतर्गत स्रोत कोणते?
0: यामध्ये मत्स्यसंवर्धनामध्ये वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक साहित्याची झीज आणि विघटन होऊन त्यापासून मायक्रोप्लास्टिक तयार होते. मत्स्यपालन करताना प्लास्टिक हे हलके, टिकाऊ, गंजरोधक आणि तुलनेने स्वस्त असल्यामुळे ॲक्वाकल्चर क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या प्लास्टिक साहित्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या साहित्यांमध्ये जाळी, दोऱ्या, केजेस, पेन, पाईप्स, टाक्या, लाइनिंग शीट्स आणि फीडबॅग्स याचा समावेश होतो. तसेच समुद्री किंवा गोड्या पाण्यातील मत्स्यपालनासाठी वापरल्या जाणाऱ्या जाळ्या ह्या प्रामुख्याने नायलॉन किंवा पॉली इथिलीनपासून बनलेले असतात, म्हणजेच प्लास्टिकपासून बनलेले असतात. तसेच स्केच कल्चरमध्ये प्लास्टिक फ्रेम आणि फ्लोट्सचा वापर करून पाण्यावर तरंगणाऱ्या संरचना तयार केल्या जातात. पाईप्स आणि टाक्या हे पाण्याचा पुरवठा, निचरा आणि पुनर्वापर यासाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत आणि हे साधारण पॉलिव्हिनिल क्लोराईड किंवा हाय डेन्सिटी पॉली इथिलीनपासून बनवलेले असतात. याशिवाय बायोफ्लॉक आणि रास रिसर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टीम सारख्या आधुनिक प्रणालींमध्ये प्लास्टिकच्या टाक्या, फिल्टर्स आणि एरिएशन उपकरणांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्याचबरोबर फीड साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या बॅग्स आणि कंटेनर्स देखील ॲक्वाकल्चरचा अविभाज्य भाग आहेत. सूर्यप्रकाश, पाण्याचा प्रवाह आणि घर्षण यामुळे ही सामग्री तुटून सूक्ष्म कणांमध्ये परावर्तित होते आणि याचे रूपांतर मायक्रोप्लास्टिकमध्ये होते.
1: अच्छा.
0: हे अंतर्गत स्रोत म्हणजे ॲक्वाकल्चर किंवा मत्स्यसंवर्धन करताना निर्माण होणारे मायक्रोप्लास्टिकचे
1: अंतर्गत
0: स्रोत आहेत.
1: आणि बाह्य स्रोत कोणते?
0: बाह्य स्रोतांमध्ये नदी, समुद्र, जमीन आणि वातावरण यामधून येणारे मायक्रोप्लास्टिकचा समावेश होतो.
1: अच्छा.
0: नद्यांद्वारे औद्योगिक सांडपाणी, मानवी क्रिया, सांडपाणी प्रक्रिया केंद्रे, शेती प्रक्रिया यातील सर्व मायक्रोप्लास्टिक ॲक्वाकल्चर क्षेत्रात येतात. याशिवाय वाहन उद्योग, पॅकेजिंग व अन्न उद्योगांच्या सांडपाण्यातही मायक्रोप्लास्टिक आढळतात. मानवी दैनंदिन क्रियांमुळे देखील मायक्रोप्लास्टिक पर्यावरणात सोडले जातात. सौंदर्य प्रसाधने, टूथपेस्ट, शॅम्पू यासारख्या वस्तूंमध्ये मायक्रोप्लास्टिकचा वापर केला जातो. औद्योगिक सांडपाण्याच्या बाबतीत वस्त्रोद्योगातील सांडपाणी हे नद्यांमधील फायबर प्रकारच्या मायक्रोप्लास्टिकचे मुख्य स्रोत आहेत. जरी सांडपाणी प्रक्रिया पद्धतीमुळे काही प्रमाणात मायक्रोप्लास्टिक कमी होत असले तरी मोठ्या प्रमाणातील सांडपाण्यामुळे नद्यांमध्ये जाणारे मायक्रोप्लास्टिक जास्त प्रमाणात असतात. नद्या या गोड्या पाण्यातील तसेच सागरी मत्स्यसंवर्धन पर्यावरणाशी जोडलेल्या असतात, त्यामुळे नद्यांमधील मायक्रोप्लास्टिकचा मत्स्यसंवर्धनावर विविध प्रकारे परिणाम होतो. अनेक अभ्यासामध्ये असंही आढळलं आहे की खाडी आणि खाडीच्या आसपासच्या मत्स्यसंवर्धन क्षेत्रामधील मायक्रोप्लास्टिकचे प्रदूषण हे स्थानिक नद्यांमधील मायक्रोप्लास्टिकच्या प्रमाणाशी संबंधित असते. यानंतरचा दुसरा बाह्य स्रोत म्हणजे समुद्र. समुद्रातील मायक्रोप्लास्टिक प्रदूषण समुद्री ॲक्वाकल्चरला किंवा समुद्रामध्ये मत्स्यसंवर्धन करताना गंभीर धोका निर्माण करतात. नद्यांद्वारे वाहणारे प्लास्टिक हे समुद्रातील मायक्रोप्लास्टिकचे महत्त्वाचा स्रोत आहेत. तसेच किनारी भागांमध्ये पर्यटन, मासेमारी, जहाज वाहतूक व समुद्री उद्योग यामुळेही मोठ्या प्रमाणात मायक्रो

मायक्रोप्लास्टिक तयार होतात. जहाजांच्या बाहेरील भागातील प्लास्टिक रंग व इतर कचऱ्यामुळे मायक्रोप्लास्टिक निर्माण होतात. हे कण समुद्री प्रवाहाद्वारे किनारी भागात पोचून मत्स्य संवर्धन क्षेत्रावर परिणाम करतात. त्यानंतर जमिनीवरून थेट ॲक्वाकल्चरमध्ये येणारे मायक्रोप्लास्टिक प्रामुख्याने आसपासच्या निर्माण होणाऱ्या कचऱ्यामुळे होतात. प्लास्टिक कचऱ्याचे साठे हवामानामुळे व प्रकाशामुळे विघटित होऊन मोठ्या प्रमाणात मायक्रोप्लास्टिक तयार होतात आणि हे कण वारा व पावसाद्वारे मत्स्य संवर्धन क्षेत्रात येतात. मायक्रोप्लास्टिक

0: हवामान परिस्थितीमुळे जमिनीवरील मायक्रोप्लास्टिक पाण्यात येतात व गाळातील कण पुन्हा पाण्यात मिसळतात.
1: म्हणजे अनेक मार्गांनी जलसंवर्धनामध्ये मायक्रोप्लास्टिकचा समावेश होत असतो हे यावरून दिसून येतं. पर मॅडम, याचे परिणाम काय दिसून येतात?
0: मायक्रोप्लास्टिक आणि त्याच्यावर साचलेले प्रदूषक याचे मत्स्य संवर्धनावर होणारे परिणाम प्रामुख्याने तीन स्तरांवर दिसून येतात. पहिला म्हणजे ॲक्वाकल्चर पर्यावरण, दुसरा म्हणजे मत्स्य संवर्धनातील उत्पादने, आणि तिसरं मानवी आरोग्य.
1: अच्छा, बरं, हे मत्स्य संवर्धनातलं पर्यावरण हा जो पहिला मुद्दा तुम्ही सांगितलात, तर त्यावर कोणते नेमके परिणाम होतात?
0: यामध्ये प्लास्टिक आपल्याला माहिती आहे नैसर्गिकरित्या सहज विघटित होत नाही, त्यामुळे हे दीर्घकाळ तसेच टिकून राहतात आणि मत्स्य संवर्धन वातावरणात प्रवेश केल्यानंतर पाण्याची पारदर्शकता कमी करतात. यामुळे पाण्यातील जैविक आणि जलचलांवर जैविक घटकांवर विपरीत परिणाम होतो. काही प्लास्टिक प्रकार, विशेषतः क्लोरीनयुक्त प्लास्टिक जसे की पॉलीविनाइल क्लोराईड, सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात आले की विघटन होऊन हायड्रोक्लोरिक ॲसिड तयार होतं आणि मत्स्य संवर्धन करताना प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते, ज्यामुळे पाण्याचे आम्लीकरण म्हणजेच ॲसिडिफिकेशन होते. तर मायक्रोप्लास्टिक आणि त्यातील ॲडिटिव्स सूक्ष्म शैवाल म्हणजेच मायक्रो अल्गीसाठी विषारी ठरतात, ज्यामुळे ॲक्वाकल्चर पर्यावरणाचं संतुलन बिघडतो. शैवाल हे अन्नसाखळीतील प्राथमिक उत्पादक असल्यामुळे त्यांच्यावर होणारा परिणाम संपूर्ण पर्यावरणाचं संतुलन बिघडवतो. याशिवाय मायक्रोप्लास्टिकच्या पृष्ठभागावर सूक्ष्मजीव वसाहत करून बायोफिल्म तयार करतात, त्यामुळे त्यांची विषारी क्षमता वाढते आणि पर्यावरणावर त्याचा अधिक परिणाम होतो. तसेच हे मायक्रोप्लास्टिक मोठ्या प्रमाणात विषाणू म्हणजेच व्हायरसेससुद्धा वाहून नेतात.
1: अच्छा,
0: आणि यामुळे ॲक्वाकल्चर पर्यावरणाची गुणवत्ता खराब होते, तसेच उत्पादन कमी होते आणि आर्थिक नुकसानही होते.
1: बरं मॅडम, ॲक्वाकल्चर उत्पादनं जी असतात त्यावर या मायक्रोप्लास्टिकचे काही परिणाम होतात का?
0: होय, ॲक्वाकल्चर उत्पादनामध्ये मासे, शिंपले, कोळंबी आणि खेकडे इत्यादींचा समावेश होतो. मायक्रोप्लास्टिक हे मासे, शिंपले, कोळंबी आणि खेकडे यासारख्या अनेक ॲक्वाकल्चर उत्पादनांमध्ये आढळलेले आहेत. हे सूक्ष्म प्लास्टिक कण या जीवांच्या शरीरात जाऊन विविध प्रकारचे विषारी म्हणजेच टॉक्झिक परिणाम करतात, जसे की ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस, जीवांच्या वर्तनातील बदल, वाढीमध्ये अडथळे, तसेच प्रजनन क्षमतेत घट यावर परिणाम होऊन शेवटी मत्स्य संवर्धन उत्पादनाचे आर्थिक मूल्य कमी होते. त्याचबरोबर माशांच्या चयापचय प्रक्रियेवर, रोगप्रतिकारक शक्तीवर, गिल्स यावरही मोठा परिणाम होतो. मत्स्यबीज हे ॲक्वाकल्चरचे महत्त्वाचे घटक आहे. यामध्ये मायक्रोप्लास्टिक या बीजाची गुणवत्ता कमी करतात आणि उत्पादनावर दीर्घकालीन परिणाम करतात. मायक्रोप्लास्टिकचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची रासायनिक क्रियाशीलता. हे कण त्यांच्या पृष्ठभागावर विषारी रसायनं, जड धातू आणि इतर प्रदूषक पदार्थ सहजपणे आकर्षित करतात, त्यामुळे ते केवळ भौतिकदृष्ट्या नव्हे तर रासायनिकदृष्ट्याही धोकादायक ठरतात. मायक्रोप्लास्टिक हे अत्यंत सूक्ष्म प्लास्टिक कण असून ते जल पर्यावरणात मोठ्या प्रमाणात आढळतात. ॲक्वाकल्चर प्रणालीमध्ये हे कण पाण्यात, गाळात आणि खाद्यामध्ये उपस्थित असतात. जलजीव हे कण अन्नासारखे समजून घेतात आणि त्यामुळे त्यांच्या शरीरात हळूहळू जैवसंचय म्हणजेच बायो अक्युम्युलेशन होते.
1: अच्छा मॅडम, या जैवसंचयनाविषयी जरा सविस्तर सांगा.
0: जैवसंचय म्हणजे एखाद्या प्रदूषक घटकाचे, उदाहरणार्थ इथे आता मायक्रोप्लास्टिक आहे, तर जलजीवांच्या शरीरात वेळोवेळी अन्नामार्गे प्रवेश करते आणि साठत जाते. जेव्हा त्या पदार्थाचे उत्सर्जन कमी आणि इनटेक जास्त असते तेव्हा त्याची शरीरातील मात्रा वाढत जाते आणि यालाच
1: जैवसंचयन म्हणतात. ओके, बरं, आपल्या माणसांवर किंवा एकूण मानवजातीवर याचा काय परिणाम होतो?
0: मायक्रोप्लास्टिक हे मत्स्य संवर्धनातील विविध उत्पादनांमध्ये आढळतात हे आपण आत्ताच ऐकले. तर ही उत्पादनं खास करून आपल्या मानवांच्या आहारामध्ये याचा वापर केला जातो आणि हे मासे खाल्ल्याने किंवा ही उत्पादनं आपण जेव्हा खातो तेव्हा हे मायक्रोप्लास्टिक शरीरात प्रवेश करून मानवाच्या आरोग्यावर परिणाम करतात.
1: बरं,
0: आणि याचा होणारा हा परिणाम आजच्या काळातील एक गंभीर चिंतेचा विषय बनलेला आहे.
1: नक्कीच,
0: हे मासे, कोळंबी आणि इतर जलचर अन्न म्हणून सेवन केल्यास मायक्रोप्लास्टिक

0: ठीक मानवी शरीरात प्रवेश करतात आणि हे सूक्ष्म कण पचन संस्थेद्वारे शरीरात जाऊन विविध अवयवावर परिणाम करतात. काही संशोधनानुसार मायक्रोप्लास्टिक शरीरात साचल्यामुळे पचनक्रियेमध्ये अडथळे तसेच रोग प्रतिकार शक्ती यावर विपरीत परिणाम झालेला आढळून आला आहे. विशेषतः लहान आकाराचे कण शरीराच्या पेशींमध्ये प्रवेश करून इन्फ्लेमेशन निर्माण करतात. याशिवाय मायक्रोप्लास्टिकच्या पृष्ठभागावर अनेक विषारी रसायने, जड धातू आणि इतर प्रदूषक पदार्थ चिकटलेले असतात. हे पदार्थ मानवाच्या शरीरात गेल्यानंतर हार्मोनल असंतुलन, पेशींना हानी आणि दीर्घकालीन आरोग्य समस्या निर्माण करू शकतात. त्यामुळे अन्नसाखळीतून होणारा मायक्रोप्लास्टिकचा प्रसार रोखणे आणि मत्स्यसंवर्धनामध्ये स्वच्छ व शाश्वत पद्धतीचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे.
1: खरं आहे. बरं मॅडम, या ॲक्वाकल्चरमधल्या मायक्रोप्लास्टिकच्या प्रदूषणासाठी सध्या काही उपाययोजना अंमलात आणल्या जात आहेत का?
0: सध्या मत्स्यसंवर्धनामध्ये पाणी शुद्धीकरणासाठी तसेच मायक्रोप्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक प्रगत तंत्रज्ञानाचा अभ्यास आणि वापर केला जात आहे.
1: बरं.
0: यामध्ये प्रभावी सेडिमेंटेशन तसेच वेगवेगळ्या फिल्ट्रेशन पद्धती जसे मेम्ब्रेन बायोरिॲक्टर, इलेक्ट्रोकोॲग्युलेशन, फोम फिल्ट्रेशन यासारख्या पद्धतींचा अवलंब केला जातो आणि या तंत्रज्ञानांच्या मदतीने पाण्यातील मायक्रोप्लास्टिकचे प्रमाण काढून टाकणे शक्य झाले आहे. त्यामुळे पर्यावरणात जाणारे मायक्रोप्लास्टिक मोठ्या प्रमाणात कमी करता येते. परंतु या तंत्रज्ञानाच्या काही मर्यादा पण आहेत. म्हणजे ही तंत्रज्ञान अजून सर्वत्र वापरात आलेले नाहीत कारण ही थोडे खर्चिक आहेत. तसेच या पद्धती मुख्यतः पाण्याचे शुद्धीकरण करतात, परंतु मत्स्यसंवर्धनादरम्यान मायक्रोप्लास्टिक तयार होण्याचे मूळ स्रोत थांबवत नाहीत. म्हणूनच केवळ उपचार पद्धती पुरेशा नाहीत, तर प्रदूषण नियंत्रणासाठी प्रत्यक्ष स्रोतावर नियंत्रण करणे आपल्याला आवश्यक आहे.
1: बरं, मग यासाठी काय करता येईल?
0: यासाठी प्रथम म्हणजे ॲक्वाकल्चरमध्ये येणारे मायक्रोप्लास्टिकचे बाह्य स्रोत रोखणे. यासाठी इकॉलॉजिकल इंटरसेप्शन म्हणजे पर्यावरणीय अडथळा ही मायक्रोप्लास्टिक प्रदूषण नियंत्रणासाठी एक प्रभावी आणि शाश्वत पद्धत आहे. मॅनग्रूव्ह जातीच्या वनस्पती, जलवनस्पती याचा योग्य वापर केल्यास ॲक्वाकल्चर क्षेत्रात प्रदूषण कमी करून पर्यावरणाचे संरक्षण आणि उत्पादन या दोन्ही गोष्टी आपण साध्य करू शकतो.
1: अच्छा.
0: त्यानंतर ॲक्वाकल्चरमध्ये मायक्रोप्लास्टिक निर्मिती कमी करणे म्हणजे याला पर्याय म्हणजे पर्यावरणपूरक मासेमारी साधनांचा वापर आणि त्याचं योग्य व्यवस्थापन करणे.
1: अच्छा.
0: यासाठी मत्स्यसंवर्धनादरम्यान वापरले जाणारे विविध मासेमारी साधनं असतील जसं जाळी, दोरी, फ्लोट्स इत्यादी हे मायक्रोप्लास्टिकचे स्रोत आहेत. हे दीर्घकाळ पाण्यात राहिल्यामुळे त्यांचं घर्षण आणि झीज होऊन यापासून मायक्रोप्लास्टिक तयार होते.
1: बरोबर.
0: यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पर्यावरणपूरक उपाययोजना म्हणजेच जैवविघटनशील, बायोडिग्रेडेबल किंवा नैसर्गिक तंतूपासून तयार केलेली मासेमारी साधने वापरणे गरजेचं आहे. अशा साहित्याचे विघटन नैसर्गिकरित्या होते आणि त्याचा पर्यावरणावर कमी परिणाम होतो.
1: अच्छा.
0: तसेच वापरात असलेल्या प्लास्टिक साहित्याची नियमित तपासणी आणि देखभाल केल्यास तुटणे आणि झिजणे वेळेवर ओळखता येते. जुने किंवा खराब झालेले प्लास्टिक साहित्य योग्य पद्धतीने गोळा करून त्याची विल्हेवाट लावणे हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे.
1: नक्कीच.
0: त्यानंतर ॲक्वाकल्चर उत्पादनामध्ये जे मायक्रोप्लास्टिक सापडतं ते कमी करता येण्यासाठी काही उपाय करणं गरजेचं आहे. मायक्रोप्लास्टिक काढून टाकण्याच्या पद्धती मर्यादित असल्यामुळे ॲक्वाकल्चर उत्पादने जसे मासे, शिंपले, खेकडे यामध्ये काही प्रमाणात मायक्रोप्लास्टिकने दूषित होणे आपल्याला टाळता येऊ शकतं. अशा परिस्थितीत एक प्रभावी उपाय म्हणजे या उत्पादनांना काही काळ स्वच्छ आणि मायक्रोप्लास्टिकमुक्त पाण्यात ठेवून शुद्धीकरण करणे. मासेमारीनंतर मायक्रोप्लास्टिक येण्याचा महत्त्वाचा स्रोत असतो प्लास्टिक पॅकेजिंग. हे प्रदूषण कमी करण्यासाठी जैवविघटनशील साहित्य, पॅकेजिंग साहित्य वापरणे गरजेचं आहे. म्हणजेच जाळीच्या पिशव्या शिंपल्यांसाठी वापरणे, लाकडी ट्रेचा वापर करणे, रिसायकल केलेल्या पिशव्या वापरणे, तसेच कंपोस्टेबल कार्डबोर्ड बॉक्स पॅकिंगसाठी वापर करणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.
1: म्हणजे ऐकून असं लक्षात येतं आहे की ॲक्वाकल्चरमध्ये प्रभावीपणे आपण प्रयत्न करणं जास्त गरजेचं आहे की जेणेकरून मायक्रोप्लास्टिक प्रदूषणाला आपण आळा

0: चालू शकू. या व्यतिरिक्त आणि काही सांगू शकाल का या बाबतीत?
1: या व्यतिरिक्त ॲक्वाकल्चरमधील मायक्रोप्लास्टिकचे प्रदूषण अधिक प्रभावीपणे नियंत्रित करण्यासाठी सर्वप्रथम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे अत्यंत महत्त्वाचं आहे. यामध्ये रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाद्वारे मोठ्या जलक्षेत्रांचे निरीक्षण करणे, तसेच पोर्टेबल डिटेक्शन उपकरणांच्या मदतीने प्रत्यक्षस्थळी ऑन साईट मायक्रोप्लास्टिकचे रिअल टाईम निरीक्षण करणे गरजेचं आहे. याशिवाय प्रभावी नियंत्रणासाठी मजबूत कायदे आणि नियमांची सुद्धा गरज आहे. अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. अशा प्रयत्नांमुळे मायक्रोप्लास्टिक प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण आपल्याला मिळवता येईल. आणि याद्वारे अशा प्रयत्नांद्वारे आपण मत्स्यसंवर्धन क्षेत्र अधिक सुरक्षित आणि शाश्वत बनवू शकतो.
0: नक्कीच. म्हणजे एकूण ॲक्वाकल्चर म्हणजेच मत्स्यसंवर्धन क्षेत्रामध्ये जो मायक्रोप्लास्टिकचा वापर दिवसेंदिवस वाढतो आहे, त्याचे दुष्परिणाम जे आपल्यापर्यंत पोहोचले आहेत त्यावर कंट्रोल ठेवणं किंवा त्याला आळा घालणं ही आज खरंच काळाची गरज झाली आहे. आणि श्रोते हो, या माहितीच्या आधारे आपल्या हे लक्षातच आलं असेल मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि मत्स्यसंवर्धनामध्ये मायक्रोप्लास्टिकच्या वापराविषयी, त्याच्या होणाऱ्या दुष्परिणामांविषयी, त्यावर काय प्रभावी उपाययोजना करता येतील याविषयी अतिशय उपयुक्त माहिती आम्हाला दिलीत. त्याबद्दल सर्वांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.
2: आत्ताच आपण मत्स्यसंवर्धनात मायक्रोप्लास्टिकचा वापर आणि परिणाम याविषयी डॉक्टर संगीता वासावे यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. आता ऐकूया चिंचेपासून प्रक्रिया केलेले पदार्थ याविषयीची माहिती.
3: मंडळी, चिंच हे अतिशय आवडतं असं आपलं फळ आहे. चवीला आंबट, तुरट आणि गोडसर थोडीशी अशी याची चव असते. विविध पदार्थांमध्ये चवीसाठी चिंचेचा वापर केलाच जातो. पिकलेली चिंच किंवा चिंचेचा कोळ हा भारतामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रसिद्ध आहे. मुख्यतः दक्षिण भारतामध्ये याचा वापर सर्वाधिक प्रमाणात होतो. सांबार, रसम, चटणी, विविध प्रकारच्या आमट्या हे सर्व बनवताना चिंचेचा कोळ वापरला जातो. त्याचप्रमाणे चिंचेपासून तयार केलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थांना बाजारपेठेमध्ये खूप मागणी असते. तर मंडळी, आज आपण चिंचेपासून प्रक्रिया केलेले काही पदार्थ बघूया. चिंचेचा लगदा. पिकलेल्या चिंचेच्या बिया काढून गर वेगळा करावा. हा गर एकत्रित करून त्याचा लगदा तयार करावा. यामध्ये साधारणपणे 12% तंतुमय पदार्थ असतात. चिंचेच्या लगद्यामध्ये असणाऱ्या पेक्टिनचा म्हणजेच जेलीसारख्या पदार्थाचा उपयोग चांगल्या प्रतीची जेली बनवण्यासाठी सुद्धा करता येऊ शकतो. यासाठी सर्वप्रथम चिंचेची टरफलं काढून घ्यावीत. साधारणपणे 200 ग्रॅम चिंच गरम पाण्यामध्ये 1 तासभर चांगली भिजवून घ्यावीत. भिजलेली चिंच 4 मिनटं हाताने कुस्करून घ्यावी, जेणेकरून त्याचं मिश्रण हे जाडसर होईल. हे मिश्रण गाळणीनं गाळून घ्यावं. एका मोठ्या चमच्यानं त्याला दाबून शक्य होईल तेवढा लगदा काढून घ्यावा. चाळणीमध्ये उरलेला चोथा असतो तो बाजूला काढावा. हा लगदा थोडा घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यावा. लगदा शिजल्यानंतर थंड करून काचेच्या बाटल्यांमध्ये हवा बंद करून ठेवावा. चिंचेचा लगदा फ्रीजमध्ये सुद्धा 3 महिन्यांपर्यंत चांगला राहू शकतो. मंडळी, चिंचेचा रस सुद्धा चिंचेच्या लगद्याप्रमाणे बनवला जातो. लगदा बनवण्यासाठी जी कृती आपण वापरतो तीच रस तयार करण्यासाठी वापरली जाते. फक्त यामध्ये गाळून घेतलेलं मिश्रण खूप जास्त घट्ट होईपर्यंत शिजवलं जातं. घट्ट झाल्यानंतर मिश्रण थंड करून काचेच्या हवाबंद डब्यामध्ये किंवा फ्रीजमध्ये ठेवावा. हा चिंचेचा रस बराच काळ टिकतो. मंडळी, चिंचेप्रमाणेच चिंचेच्या बियांचा सुद्धा उपयोग होतो. व्यावसायिक स्तरावर चिंच बियांची पावडर तयार करण्यासाठी बिया या ड्रायर किंवा कडक उन्हामध्ये वाळवल्या जातात. त्यानंतर हॅमर मिलमध्ये दळून त्याची पावडर बनवली जाते. टेक्सटाईल उद्योगामध्ये या पावडरला खूप मागणी आहे. प्रथम हे चिंचोके लोखंडी तव्यावर भाजून घ्यावेत. भाजलेल्या चिंचोक्यावरील साल बाजूला काढावी. त्यानंतर त्याचे बारीक तुकडे करून मिक्सरमधून फिरवून बारीक पूड तयार करावी. ही तयार पावडर चाळणीनं चाळून घ्यावी आणि विविध आकाराच्या पाकिटांमध्ये भरून ठेवावी. मंडळी, चिंचेचा सिरप कसं करतात ते आता पाहूया. यासाठी कच्च्या चिंचेचा वापर करावा लागतो. कच्च्या चिंचेचा लगदा गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचा. उकळल्यानंतर हा लघु

0: एकदा सुती कापडामधून गाळून रस काढावा. एक कप रसामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा घालावा. मंद आचेवर चिंचेचा रस अर्धा होईपर्यंत चांगला उकळून घ्यावा. उकळलेला रस थंड करून त्यावर तयार झालेला साका काढून टाकावा. रस पुन्हा गाळून त्यामध्ये अर्धा कप साखर मिसळावी. मिश्रणास पुन्हा मंद आचेवर 20-1 मिनिटं उकळून घ्यावं. हे मिश्रण थंड करून निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरून ठेवावं. मंडळी, जेवणामध्ये डावी बाजू म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारची लोणची वापरतो. चिंचेचं लोणचं हाही एक लोकप्रिय प्रकार आहे. यासाठी 200 ग्रॅम चिंच, 200 ग्रॅम साखर आणि मिक्स मसाला लागतो. हे चिंचेचं लोणचं बनवण्यासाठी साधारणपणे 200 ग्रॅम चिंचा 12 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवाव्यात. चिंच चांगली भिजल्यानंतर त्याचा लगदा वेगळा करावा. त्यामध्ये एकास एक प्रमाणात साखर घालावी. म्हणजेच 200 ग्रॅम चिंचेसाठी 200 ग्रॅम साखर घ्यावी. मंद आचेवर मिश्रणाला चांगलं उकळून घ्यावं. मिक्स मसाल्यांची बारीक पूड करून तयार मिश्रणामध्ये ती मिसळावी. हे मिक्स मसाले म्हणजे तिखट, मीठ, हळद, जिरं पावडर हे प्रत्येकी 1-1 चमचा घ्यावं. तयार पेस्ट पुन्हा मंद आचेवर उकळून घ्यावी. तयार लोणचं थंड करून काचेच्या बाटलीमध्ये भरून हवाबंद करावं. मंडळी, लहान मुलांचा आवडता असा पदार्थ म्हणजे कँडी. चिंचेची कँडी ही अतिशय चविष्ट लागते आणि तोंडाला पाणी सुटणारी असते. तर याच्या साहित्याविषयी आता पाहूया. यासाठी 200 ग्रॅम चिंच, 400 ग्रॅम गूळ, तिखट, जिरेपूड, सैंधव मीठ हे प्रत्येकी 1-1 चमचा. याची कृती अशी आहे. प्रथम चिंचेमधून बिया वेगळ्या काढून घ्याव्यात. कँडी बनवण्यासाठी गुळाचा पाक करावा लागतो. पाक तयार करण्यासाठी साधारणपणे 400 ग्रॅम गूळ किसून घ्यावा. किसलेल्या गुळामध्ये 1 चमचाभर पाणी टाकावं. मिश्रणास मंद आचेवर ठेवून सतत ढवळत राहावं, जेणेकरून मिश्रण करपणार नाही. हा पाक उकळत असताना त्यामध्ये तिखट, सैंधव मीठ आणि जिरेपूड प्रत्येकी 1-1 चमचा घालून चांगलं एकत्रित करावं. तयार पाकामध्ये चिंच घालून त्याचा जाडसर गोळा होईपर्यंत चमच्यानं हलवत राहावं. तयार लगद्याच्या छोट्या आकाराच्या गोळ्या बनवून त्या साखरेमध्ये घोळवून घ्याव्यात. हे गोळे एका बांबूच्या मांडणीवर ठेवून उन्हात वाळवावेत. तयार कँडी थंड झाल्यानंतर सेलोफेनमध्ये पॅक करावी. मंडळी, याचप्रमाणे जॅम हा सुद्धा एक लोकप्रिय प्रकार आहे. यासाठी चिंचेचा पल्प किंवा लगदा 200 ग्रॅम लागतो आणि साखर 400 ग्रॅम लागते. जॅम बनवताना मंद आचेवर 200 ग्रॅम चिंचेचा लगदा 10 मिनिटांसाठी उकळवून घ्यावा. त्यानंतर बिया वेगळ्या कराव्यात. साखर आणि चिंचेचा पल्प 2:1 प्रमाणामध्ये घेऊन मिश्रण जाडसर होईपर्यंत चांगलं शिजवून घ्यावं. शिजवताना हे मिश्रण करपू नये यासाठी ते सतत हलवत राहावं. मिश्रण घट्ट झाल्यानंतर उष्णता देणं बंद करावं. तयार जॅम थंड करून निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरून हवाबंद करावा. तर मंडळी, अशा प्रकारे चिंचेपासून प्रक्रिया करून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आपण घरच्या घरी नक्की बनवू शकतो.
1: चिंचेपासून प्रक्रिया केलेले पदार्थ याविषयीची माहिती आपण ऐकलीत. संकलन गायत्री भरणकर यांचं. बरं तर मंडळी, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपतोय. पुन्हा भेटूया पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, आमचं घर आमचं शेत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं गायत्री भरणकर यांनी.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 26 मे 26 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका बहुआयामी व्यक्तिमत्व सुभाष लाड यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद.
2: आम्ही शाळा कॉलेजातून जाऊन तिथल्या मुलांना झाडं देतो आणि त्यांना सांगतो हे तू झाड लाव आणि त्यांना सांगतो हे माझं झाड आहे. आम्ही वेळ तिठा म्हणजे दाभोळ रस्त्यावरती वेळ तिठ्यावरती आम्ही 500 झाडं लावण्याचा प्रयत्न केला.
1: तेव्हा नक्की ऐका 26 मे रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 1143 kHz वर तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप वरून.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून, अर्थात 1143 किलोहर्ट्झवरून. श्रोते हो, यानंतर 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. हे बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: मुंबई। मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा। महाराष्ट्रात शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ। पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग। आणि चीनमध्ये कोळसा खाणीत झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90 वर। भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे। ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीने संबोधित करत होते। नुकत्याच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करून ते म्हणाले की तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे। परदेशात शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत, असं ते म्हणाले।
1: दुनिया भारत के युवाओं और भारत की टेक्नोलॉजिकल प्रोग्रेस को लेकर बहुत उत्साहित है। आज दुनिया भारत की विकास यात्रा का हिस्सा बनना चाहती है।

0: रही है।
1: भारत भी दुनिया के अलग अलग देशों के साथ पार्टनरशिप कर रहा है। इसका उद्देश्य यही है कि भारत के युवाओं को अवसर मिले, रोजगार मिले, उनका सामर्थ्य खिल उठे। साथ साथ मैं चाहता हूं मेरे देश के नौजवानों को ग्लोबल एक्सपोजर भी मिले।
2: 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यात येत आहे, असंही मोदी म्हणाले। हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला। देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये रुजू होतील। नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज रोजगार मेळ्याचं आयोजन करण्यात आलं। केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये रुजू होणाऱ्या नवनियुक्तांनी देशाच्या विविध भागात सेवा करताना आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचं चांगल्या रीतीने पालन करण्याचं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा केली। 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले रुबिओ यांनी नवी दिल्लीत सेवा तीर्थ इथं प्रधानमंत्र्यांची भेट घेतली। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित दोवाल यावेळी उपस्थित होते। भारत अमेरिका भागीदारी जागतिक परिप्रेक्ष्यातून मजबूत होत असल्याबद्दल यावेळी चर्चा झाली। व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संपर्क जाळं, शिक्षण अशा विविध क्षेत्रात उभय देशांमधले संबंध अधिकाधिक दृढ होत असल्याचं रुबिओ यांनी प्रधानमंत्र्यांना सांगितलं। क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक येत्या मंगळवारी होणार असून त्याकरता रुबिओ भारतात आले आहेत। आपला देश पूर्वी शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात जगातला मोठा आयातदार होता। आता पुढील 25-30 वर्षात भारत शस्त्रास्त्रांचा निर्यातदार बनेल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला। महाराष्ट्रात शिर्डी इथं उभारण्यात आलेल्या देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। या संरक्षण सामग्री उत्पादन संकुलात क्षेपणास्त्र निर्मिती, तोफगोळे उत्पादन, दारुगोळा पार्क, ड्रोन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक संरक्षण उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे। या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संरक्षण विभागाचे सचिव डॉ समीर कामत, निबे ग्रुपचे गणेश निबे उपस्थित होते। संरक्षण क्षेत्रात पूर्वी खासगी उद्योगांची भूमिका अत्यल्प होती, आज ती सुमारे 25-30% आहे आणि येत्या काळात ती 50% नेण्याचा आमचा मानस आहे। आज ज्याचं उद्घाटन झालं ते क्षेपणास्त्र संकुल याच बदलाचं द्योतक आहे। सरकारचे स्वप्न आणि खासगी क्षेत्राची सर्जनशीलता एकत्र येते तेव्हा राष्ट्र नवी उंची गाठते, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं। जागतिक अस्थिर वातावरणातही भारताचा आर्थिक पाया मजबूत असून निर्यातीत जोरदार वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे। ते आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते। एप्रिलमध्ये झालेली निर्यात वाढ मे महिन्यातही कायम राहिल्याचं त्यांनी सांगितलं। शेतकऱ्यांना वाढत्या उत्पादन खर्चापासून वाचवण्यासाठी खतांच्या वाढीव किमतीचा भार सरकारनं उचलला असल्याचं ते म्हणाले। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली, त्यामुळे पेट्रोल प्रतिलिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर 91 पैशांनी महागला आहे। त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108.49 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95.02 रुपये प्रतिलिटर झाला आहे। गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे। पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत। पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले। समाज माध्यमावरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली आहे। देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे। काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे। स्थानिक

0: पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. संरक्षण आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना ते माध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले. नीट 2026 पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असे अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचे तपासात समोर आले आहे. झारखंडच्या लातेहारमध्ये 5 लाखांचं बक्षीस असणाऱ्या झारखंड जनमुक्ती परिषद या बंदी घातलेल्या संघटनेच्या 2 नक्षलवाद्यांना झारखंड पोलिसांनी आज अटक केली. सब झोनल कमांडर शिवनारायण सिंह उर्फ शिवा आणि एरिया कमांडर शुकुलदेव उराव अशी त्यांची नावं आहेत. पोलीस अधीक्षक कुमार गौरव यांनी आज माध्यमांना ही माहिती दिली. चीनमध्ये काल झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90 पोहोचली आहे. शांकी परगण्यातल्या कोळसा खाणीत हा गॅसचा स्फोट झाला होता. बचाव कार्य सुरू असून आतापर्यंत 201 खाण कामगारांची सुटका करण्यात आली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयानं कुस्तीपटू विनेश फोगटला 2026 आशियाई खेळांच्या निवड चाचणीत सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. येत्या 30 आणि 31 मे रोजी या चाचण्या होणार आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचं धोरण संपूर्णपणे अपवादात्मक स्वरूपाचं असून फोगटसारख्या दिग्गज खेळाडूला तिनं घेतलेल्या विशेष मातृत्व रजेमुळे स्पर्धेतून वगळण्याचा अधिकार महासंघाला प्राप्त होत नाही असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. मुख्य न्यायमूर्ती डी के उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात लखनौ इथं सामना सुरू आहे. पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या 7 षटकात 3 बाद 71 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा. महाराष्ट्रात शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. आणि चीनमध्ये कोळसा खाणीत झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्झ ही मध्यम लहरी वाहिनी तसंच 101.5 मेगाहर्ट्झ या FM वाहिनीसह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या दुसऱ्या प्रसारण सभेचे कार्यक्रम. 8:15 आणि 38 सेकंद झाले आहेत. आता गझल आम्ही प्रसारित करतोय. ऐकूया बशीर बद्र यांची रचना. गायक आणि संगीतकार जगजीत सिंग.

श्रोतेहो, मदन पाल यांनी लिहिलेली गझल आपण ऐकली. गायक आणि संगीतकार होते रूपकुमार राठोड. आता मोहसिन नकवी यांची रचना ऐकूया. गायक आणि संगीतकार गुलाम अली.

श्रोते हो, मेहदी हसन यांनी गायलेली खुर्शीद यांची ही रचना आपण ऐकली. संगीतकार होते ललित जैन. याबरोबरच गझलचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून, अर्थात 1143 किलोहर्ट्सवरून. श्रोते हो, यानंतर 8:45 आणि समाचार संध्या, 9 News@9 ही बातमीपत्र, तर 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका चित्रभारती आणि 10 संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम. ही बातमीपत्र आणि कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 8:45 समाचार संध्या हे बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.